सुप्रभात, नमस्कार श्रोते हो. FM 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, आज आहे गुरुवार, भारतीय सौर 17 वैशाख 1948 अर्थात दिनांक 7 मे 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगळ ध्वनीनं.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपच्या द्वारे. सकाळचे 5:59 झाली आहेत. यानंतर 6 हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आवश्यक असतं तेव्हा असते कसोटी दिलाशाची. जवळच्या नातेवाईकाची, सुहृदाची, तात्पुरती अथवा कायमची ताटातू झालेल्या व्यक्तीलाही अशा प्रकारच्या दिलाशाची आवश्यकता असते. लोकांच्या दिलाशामुळे, त्यांनी केलेल्या सांत्वनामुळे त्याचं हृदय हलकं होतं, ते विसरायला मदत होते. मनानं खचलेल्या व्यक्तीला दिलाशाची अत्यंत गरज असते. अशावेळी केवळ चार शब्द बोलून किंवा हातात हात घेऊन भागत नाही. स्पर्श दिलाशा देतो हे जरी खरं असलं तरी अशावेळी ते पुरेसं नसतं. मानसिक आधारासाठी एकाकी पडलेल्या व्यक्तीला संगत हवी असते. तुमचा केवळ थोडा सहवासही सावरायला त्याला मदत करतो. माझं कुणीतरी आहे ही जाणीव जगण्याला सामर्थ्य देते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यक्तीलाही ज्ञात अज्ञात व्यक्तीकडून मदत मिळाली तर त्यालाही दिलासा मिळतो. संकटातून बाहेर पडण्यासाठी आधार मिळतो. अशावेळी त्याचा धंदा व्यवसायच नव्हे तर त्याचा संसारही सावरला जातो. जीवनभरासाठी व्यक्तीचं ऋण मनात जपून ठेवतो. परमेश्वराची श्रद्धा, विश्वास हा न दिसणारा दिलासा आहे. ईश्वराची शक्ती माझ्या पाठीशी आहे हा विश्वास आणि त्या संकटात तो मला सांभाळेली श्रद्धा माणसाला सतत सावरते. अक्कलकोटचे स्वामी शरीर रूपानं हयात नाहीत, पण भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचं वचन आजही त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या हजारो हजार भक्तगणांसाठी वेदवाक्य बनलं आहे. कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याचं, न जगमगता सामना करण्याचं विलक्षण सामर्थ्य हे वाक्य नव्हे हा मंत्र त्यांच्यात निर्माण करतं. आपण एकटे नाही, कुणीतरी एक समर्थ शक्ती आपल्या सोबत आपल्या पाठीशी आहे ही भावना त्या व्यक्तीला लढण्याचं सोसण्याचं बळ देते. सीमेवर जीवाची बाजी लावून लढणाऱ्या, प्राणांची कुरवंडी करायला तयार असलेल्या जवानांना माझ्या शूरवीरांनो लढा, विजय आपलाच आहे असं दिलासा देणारे शब्द स्फूर्ती देऊन लढण्याचं सामर्थ्य देतात. तर कुण्या अज्ञात भगिनीकडून मिळालेली राखी किंवा कुठल्या तरी चिमुरडीनं वाढदिवसाला पाठवलेला शुभसंदेश विलक्षण सुखावून जातो. हा केवळ संदेश नसतो किंवा पाठवलेली राखी केवळ दोरा नसतो, तर आमच्या प्रेमाचं बळ तुला यश देईल हा दिलासा असतो. माझ्याच नव्हे तर सर्वांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत हा दिलासा असतो. सैनिक हो तुमच्यासाठी घास रोज अडतो ओठी, भारताच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं आणि प्रत्येक सैनिकाच्या हृदयी ठसलेलं गीत हे केवळ गीत राहिलं नव्हतं. हा सारा देश आपली चिंता करतो आहे, आपल्या पाठीशी उभा आहे हा विश्वास जागवला होता ह्या गीतानं, या गीताच्या संजीवनीनं. ह्या दिलाशानं त्याला पुढील सहवासात बिंदक्कतपणे झोकून द्यायला उद्युक्त केलं, बळ दिलं त्याच्या हाताला, त्याच्या हृदयाला. मानवी जीवन असं आहे की दिलाशाची गरज कुणाला कधी लागेल काही सांगता येत नाही, पण दिलासा माणसाला बळ देतो, दुःख विसरायला लावतो, हे मात्र खरं.
1: कुमुदिनी रांगणेकर यांच्या शोध आताच आपण ऐकलेत दिलासा याविषयीचे. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM अँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना. संगीतकार आहेत राम फाटक.

सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना श्रुतो हो आत्ताच आपण ऐकलीत. भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना, गायक स्वर गायिका आशा भोसले यांचा आहे आणि संगीतकार आहेत चंद्रशेखर कामेरकर.

श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण रामदास स्वामी यांची भक्तिरचना ऐकली रवींद्र साठे यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आणि या रचनेबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

मेगाहर्ट्सवर सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज सकाळी 6:40 कृषीविषयक कार्यक्रम कृषी सल्ला. आज यामध्ये उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करू. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55 7 देशभक्तीपर गीतरचना आम्ही प्रसारित करू. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.

सकाळी 7:50 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा, 8 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे, 8:20 मिश्र संगीताचा कार्यक्रम, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 10 दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सकाळी 10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प, आज यामध्ये 4-5, कसम वर्दिकी, प्रेम कैदी, सपने साजन के आणि सूर्या या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद आपण घ्याल. सकाळी 10:30 लेखक आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. आज या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 25 आम्ही प्रसारित करू. लोकसंगीताच्या कार्यक्रमाची वेळ आहे 10:45. आज यामध्ये जगन्नाथ बोडखे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. 11 प्रायोजित कार्यक्रम उमंग, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत NCERT. सकाळी 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

दुपारी 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 1:45 तीन वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 3 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. दुपारी 3:10 संध्याकाळी 5:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही प्रसारित आम्ही संक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून संक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार. आज या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेती काळाची गरज याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी विनायक केळकर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. रात्री 9-11 दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून संक्षेपित करू. अशोतो आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल ठीक 11:10. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 झाली आहेत.

0: आता ऐकूया कार्यक्रम कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद गुडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण या विषयीचा कृषी सल्ला. व्यवस्थापनाचे तंत्र: शेडमध्ये उन्हाचा शिरकाव टाळण्यासाठी शेडची बांधणी पूर्व पश्चिम केलेली असावी. शेडची मध्य उंची किमान 13 ते 15 फूट असावी आणि भिंतीलगतच्या उंची 8 फूट असावी. शेडला वापरला जाणारा पत्रा सिमेंटचा असावा आणि त्यावरती उष्णतारोधक आवरण वापरावे. शेडला किमान 3 फूट लांबीचा पत्रा शेड पासून बाहेर काढलेला असावा, जेणेकरून दुपारचे ऊन शेड मध्ये शिरकाव करणार नाही. शेडवर स्प्रिंकलर बसवावेत. शेडच्या पत्र्यावर प्रत्येक 10 फुटांवरती एक स्प्रिंकलर बसवावा. स्प्रिंकलरचे पाणी पत्र्यावरती पडल्यामुळे पत्रे ओले होतात, त्यामुळे शेड मधील तापमान कमी करण्यास मदत होते. शेडच्या आतून फॉगर्सचा वापर करता येतो. शेड मधील तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन एक सर्वात उत्तम व परिणामकारक उपाय आहे. फॉगर्समुळे पाणी धुक्यासारखे फवारले जाते, ते जमिनीपर्यंत पोहोचतानाच बाष्पीभवन होते. सदर बाष्पीभवनामुळे कोंबड्यांची आसपासची हवा थंड राहते. शेडमधील वातावरण आल्हाददायी मिळते. अति उष्ण तापमानाच्या भागामध्ये पूर्णपणे बंदिस्त पद्धतीचे आणि खुल्या पद्धतीचे वातानुकूलित शेड बांधणी करता येते. पूर्ण बंदिस्त शेडमध्ये एका बाजूने इव्हापोरेटेड कूलिंग पद्धतीने बाष्पीभवनातील शीतकरण प्रणाली थंड हवा शेडमध्ये सोडली जाते आणि दुसऱ्या बाजूने एक्झॉस्ट फॅनच्या सहाय्याने खेचून बाहेर फेकली जाते. यामुळे शेडमधील तापमान, आर्द्रता आणि वायुविजन संतुलित केले जाते. अशा शेडमधील वातावरण संगणकाच्या सहाय्याने पूर्णपणे नियंत्रित ठेवता येते. अत्यंत उष्ण हवामानात फक्त पंख्याचा वापर शक्यतो टाळावा, कारण त्यामुळे बाहेरील गरम हवा आत खेचली जाऊ शकते. योग्य शीतकरण आणि व्यवस्थापनामुळे उष्णतेचा ताण प्रभावीपणे कमी करता येतो. वातानुकूलित शेडचे तापमान 18 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवता येते, त्यामुळे कोंबड्यांची वाढ चांगली होते, मरतुकीचे प्रमाण कमी होते. उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी शेडमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. प्रक्षेत्राच्या आजूबाजूला उंच जाणारी झाडे व हिरवळ ठेवावी, ज्यामुळे नैसर्गिक सावली मिळते. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी. शेडमधील गर्दी टाळावी. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरावेत. त्याचबरोबर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. सतत स्वच्छ, ताजे आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याची टाकी थंड राहण्यासाठी शेडच्या आतील बाजूस पाण्याची टाकी ठेवावी. टाकीला पांढरा रंग द्यावा, जेणेकरून उष्णता कमी होईल. उन्हाळ्यात खाद्य सेवन लक्षणीयरित्या कमी होते, ज्यामुळे शरीराचे वजन, मांस उत्पादन आणि अंडी कवच गुणवत्ता कमी होते. त्यासाठी योग्य ते खाद्य व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे. नेहमी थंड वातावरणामध्ये म्हणजेच सकाळी लवकर आणि सायंकाळी खाद्य द्यावे. भर उन्हाळ्यामध्ये खाद्य देऊ नये. उन्हाळ्यामध्ये पाण्याची भांडी व खाद्याची भांडी यांच्या संख्येत वाढ करावी. खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण कमी करून खाद्यामध्ये खनिज जीवनसत्वे आणि अमिनो आम्ल योग्य प्रमाणात असल्याची खात्री करून द्यावी. खाद्यात एकूण प्रथिनांचे प्रमाण जास्त वाढवू नये, कारण अतिरिक्त प्रथिनांचे पचन करताना किडनीवर ताण येतो. खाद्य प्रथिनाऐवजी थेट लायसिन आणि मिथियोनिन सारखी अमिनो ऍसिड्स वाढवावीत. यामुळे स्नायूंची वाढ आणि अंडी उत्पादन टिकून राहते. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरात क जीवनसत्व कमी तयार होते. पाण्यातून किंवा खाद्यातून क जीवनसत्व दिल्यास उष्णतेचा ताण लक्षणीयरित्या कमी होतो. त्याचबरोबर पक्ष्यांना ई जीवनसत्व आणि सेलेनियम दिल्यास हे पेशींचे नुकसान टाळते आणि कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. उष्णतेमुळे कोंबड्या वेगाने श्वास घेतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो आणि रक्तातील सामू बिघडतो. सोडियम बायकार्बोनेट अर्थात खाण्याचा सोडा खाद्यात 0.2 ते 0.5% सोडा मिसळल्याने रक्तातील संतुलन टिकते आणि अंड्यांचे कवच मजबूत राहते. याबरोबरच
0: श्रोतो, आताच आपण कृषी सल्लाहा कार्यक्रम ऐकलात. कृषी सल्लाहा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: सकाळची 6:45 झाली आहेत. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत शीतल ताजेतवानी करणारी आयुर्वेदिक पेय. ग्रीष्म ऋतूमध्ये पडणाऱ्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे ज्याप्रमाणे वातावरणातील जलीय अंश कमी होतो त्याप्रमाणे शरीरातीलही जलीय अंश कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील स्निग्धांश कमी होऊन वृक्षता वाढते. म्हणूनच शरीरातील स्निग्धांश आणि जलीय अंश भरून काढणे अत्यंत गरजेचे असते. पण त्यासाठी फक्त भरपूर पाणी पिऊन चालणार नाही, तर शरीरातील सप्त धातूंपैकी प्रथम म्हणजेच रसधातूचे पोषण करणारे पदार्थ सेवन करावयास हवेत, कारण रसधातू हा शरीराला टवटवी प्राप्त करून देण्याचे कार्य करतो. यासच शास्त्रीय परिभाषेत म्हणतात प्रीणन. ग्रीष्म ऋतूमध्ये हे प्रीणनाचे कार्य होणे अत्यंत महत्वाचे असते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये शरीरातील जलीय अंश वाढविणाऱ्या विविध आहार पदार्थांबरोबरच अनेक प्रकारच्या पेय पदार्थांचे वर्णन केलेले आहे. यातील काही प्रमुख पेय पदार्थ आपण बघूया. आम्रफल पानक अर्थात कैरीचं पन. आम्रफल पानक तयार करण्यासाठी कैरी ही पूर्ण तयार झालेली म्हणजेच बाठ धरलेली असावी. अशी कैरी रात्रभर किंवा कमीत कमी 6 ते 7 तास पाण्यात भिजत घालावी, म्हणजे त्यातील उष्णता कमी होते. नंतर ही कैरी शिजवून त्यामध्ये गूळ जिरेपूड घालून त्यापासून पन्ह तयार करावं. हे पन्ह रुची वाढवणारे, तर्पण करणारे, थकवा दूर करणारे तसेच या ऋतूमध्ये शरीरामध्ये साठणारा वात कमी करणारे आहे. यानंतर बघूया धान्य पानक. अंदाजे 200 ml पाण्यामध्ये अर्धवट कुटलेले धने 50 ग्रॅम, खाण्याचा भीमसेनी कापूर हरभरा डाळी एवढा, चिमूटभर मिरपूड आणि चवीनुसार खडीसाखर घालून हे सरबत तयार करावं. हे सरबत शक्यतो मातीच्या भांड्यात करावे. हे सरबत गुणाने अत्यंत थंड, लघवी स्वच्छ करणारे, पित्तशामक आहे. उन्हात फिरण्यामुळे जो थकवा येतो, उलट्यांचा त्रास होतो, यावर हे सरबत आवर्जून घ्यावे. या ऋतूमध्ये गोवर कांजण्या होण्याचे प्रमाण जास्त असते, असे झाल्यास हे सरबत घ्यावे. त्यामुळे शरीरात साठवलेली उष्णता कमी होते. मुतखडा लघवीला जळजळ होणे यावर हे उत्तम कार्य करते. उशिरादी पानक म्हणजेच वाळ्याचे सरबत. वाळ्याचे चूर्ण 10 ग्रॅम, आवळा चूर्ण 10 ग्रॅम, श्वेतचंदन चूर्ण 10 ग्रॅम, चिमूटभर वेलचीपूड, 200 ml पाणी, चवीप्रमाणे खडीसाखर घालून हे सरबत तयार करावे. उन्हात फिरण्याने शरीराची आग होते, डोळ्यांची आग होते, भोवळ येते, त्वचा कोरडी पडते, काळी पडते, नाकातून रक्त येते, लघवीत जळजळ होते, या सर्व विकारांवर हे अत्यंत उपयुक्त आहे. जंबू फल पानक म्हणजे जांभळाचे सरबत. पाण्यामध्ये जांभळे कोळून त्यामध्ये साखर, दालचिनी, मिरपूड घालून हे सरबत तयार करावे. हे सरबत अत्यंत रुचकर, आंबट तुरट चवीचे असते. हे सरबत उष्णता कमी करणारे, डोळ्यांची आणि हातापायांची जळजळ कमी करणारे आहे. मधुमेहांसाठी तर हे अत्यंत उपयुक्त आहे. परंतु जांभूळ अति प्रमाणात खाल्ल्यास आवाज बसतो, म्हणून गाणाऱ्या लोकांनी हे जपूनच घ्यावे. पंचसार पानक. मध, खजूर, मनुका, फालसा, खडीसाखर कोळून हे सरबत केले जाते. हे शरीरात शक्ती, उत्साह वाढवणारे आहे. उन्हामुळे आलेली ग्लानी यामुळे दूर होते. या दिवसात ट्रेकिंगला जाणाऱ्या व्यक्तींनी हे आवर्जून घ्यावे. यांसारखी अनेक पानकं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत. उन्हाळ्यातील कडाक्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी प्रामुख्याने फ्रीजमध्ये ठेवलेली अतिथंड शीतपेये घेतली जातात. ही पेये पिताना थंड लागत असली तरी शरीरात उष्णता वाढवणारी तसेच आरोग्यास अत्यंत अहितकारी असतात. म्हणूनच खऱ्या अर्थाने शरीरात थंडावा निर्माण करणारी, पचनास हलकी आणि आरोग्यास हितकर अशी मॅजिकल आयुर्वेदिक पेय आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावयास हवीत. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग. निसर्गातल्या ऋतू बदलाचे हवामान बदलाचे संकेत वनस्पतींना त्यांना त्यांच्या अंतर्गत जैविक घड्याळामुळे मिळतात. त्यामुळेच ठराविक ऋतूमध्ये ठराविक वेळेतच वनस्पतींवर फुले येतात. ही प्रक्रिया अगदी नियोजनबद्ध असते. परंतु नेहमीच्या परिस्थितीत आजूबाजूला काही मोठ्या प्रमाणाबाहेर बदल घडले तर फुले येण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. वनस्पतींवर झाडांवर कळ्या येण्याचा काळ प्रत्येक जातीत ठरलेला असतो. कळ्या येण्यासाठी फ्लोरिजेन हे संप्रेरक प्रथिन पानांमध्ये प्रथम तयार होतं. हे हार्मोन वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या वेळेला तयार होतं. फुले येण्याइतकी झाडं सक्षम झाली की त्यांच्या पानांमध्ये फ्लोरिजेन तयार करण्याची क्षमता येते. शास्त्रज्ञांनी याला एफटी अशी संक्षिप्त संज्ञा दिलेली आहे. एकाच जातीतली झाडं जरी वेगवेगळ्या ठिकाणी वाढत असली तरी त्याच ऋतूत ठराविक वेळेस फ्लोरिजेन तयार होतं. त्यामुळे सर्व ठिकाणी त्याच जातीतल्या वृक्षांना फुलं आलेली दिसतात. काही कारणास्तव आजूबाजूची परिस्थिती बदलली, तापमान कमी जास्त झालं किंवा पाण्याची कमतरता असेल, योग्य सूर्यप्रकाश नसेल, तर त्या ठिकाणच्या फुलं येण्याच्या वेळेत बदल होऊ शकतो किंवा त्या झाडाला फुलंच येत नाहीत. उन्हाळ्यात फुलणाऱ्या झाडांमध्ये थंडीत हे फ्लोरिजेन सक्रिय व्हायला लागतं आणि थंडीत फुलणाऱ्या वनस्पतींमध्ये पाऊस थांबल्यानंतर वातावरणात थोडी उष्णता आली किंवा तापमान वाढलं की पानांमध्ये फ्लोरिजेन सक्रिय होतं. ज्या झाडांना वर्षभर फुलं येतात त्यांच्यामध्ये हे संप्रेरक नेहमीच सक्रिय असतं. परंतु याही वनस्पतींमध्ये हे प्रथिन तयार करण्याचा कालावधी ठरलेला असतो. योग्य तापमान, योग्य पाणी, योग्य सूर्यप्रकाश, प्रकाशसंश्लेषणाची म्हणजेच पानांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया, अशा अनेक गोष्टींवर फ्लोरिजेनचं तयार होणं आणि ते सक्रिय होणं अवलंबून असतं. सूर्यप्रकाशात वनस्पती अन्न तयार करताना त्या पानांमध्ये विशिष्ट प्रकारची आणि फ्लोरिजेनला तयार करण्यासाठी लागणारी प्रथिनं साठवून ठेवतात. थंडीत काही वृक्षांची पानं गळतात पण त्याआधीच पानांमध्ये फ्लोरिजेन तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. पान गळायच्या अगोदर, पानं पिकायच्या अगोदरच फ्लोरिजेन वृक्षाच्या आणि फांद्यांच्या टोकांकडे, शेंड्याकडे, वनस्पतींमधल्या अन्न नलिकेमधून पोहोचवलं जातं. तिथे फेरेडॉक्झिन हे दुसरं प्रथिन संप्रेरक असतं. या दोन्ही प्रथिनांमध्ये रासायनिक क्रिया घडतात, देवाणघेवाण होते आणि हे संयोग कळ्या तयार करण्यासाठी सक्षम होतं. परंतु हे संयोग संपूर्ण हिवाळ्यात सुप्तावस्थेत असतं. जेव्हा थंडी संपून हळूहळू उबदारपणा वाढतो तेव्हा हे संयोग हळूहळू सुप्तावस्थेतून जागं व्हायला लागतं. प्रत्येक जातीतल्या या संयोगाच्या सुप्तावस्थेचा काळ वेगवेगळा असतो. म्हणूनच जरी उन्हाळा आला तरी सर्वच झाडावरची फुलं एकदम उमलत नाहीत. शिवाय फ्लोरिजेन संयोग सक्रिय होण्यासाठी ठराविक तापमानाची गरज लागते. प्रत्येक जातीतल्या झाडांना वेगवेगळ्या तापमानाची गरज लागते. या काळात आजूबाजूच्या परिस्थितीत जर बदल झाला, झाडांना योग्य पाणी मिळालं नाही, तर ही प्रक्रिया लांबते किंवा लवकरही येते. अशा तणावपूर्ण परिस्थितीत सुद्धा वनस्पती जगतात, त्यांची पुढची पिढी सुद्धा तयार होते. परंतु ती लवकर किंवा उशिरा येऊ शकते. ज्या काळात वनस्पतींमधल्या आंतरिक घड्याळाचं काम शिगेला पोचतं त्याच काळात बिघडलेलं घड्याळ वनस्पती पुन्हा पूर्वपदावर आणू शकतात, पहिल्याप्रमाणेच जुळवून घेऊ शकतात. पण त्यासाठी त्यांना नेहमीच्या लईपेक्षा उलट पद्धतीने जावं लागतं. म्हणजे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते. वनस्पतींमधला हा एक प्रकारचा जेटलॅगच म्हणावा लागेल. हा जेटलॅग वनस्पती स्वतःमध्ये बदल करून घालवतात आणि पूर्वपदावर येतात. वातावरणात कितीही बदल झाला तरी आपला जीवनक्रम कधी लवकर किंवा कधी उशिरा पूर्ण करतात. अशा या अबोल वनस्पती बोलक्या सजीवांपेक्षाही सरस ठरतात. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतू बदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा तिसरा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर कार्यक्रम आताच आपण ऐकलात. सकाळचे 6:55 होत आहेत.

0: एफएमबँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज आहे गुरुवार, दिनांक 7 मे 2026. आजचा सुविचार: पापाचे नियमन करू इच्छिणाऱ्याने प्रथम मनाचे नियमन केले पाहिजे. दिनविशेष: समाजसुधारक डॉ शिवाजीराव पटवर्धन यांचा स्मृतिदिन. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म 7 मे 1861 मध्ये झाला होता. लता मंगेशकर यांना दादा फाळके पुरस्कार मिळाला तो आजच्या दिवशी, म्हणजे 7 मे 1990 मध्ये. दुर्गा भागवत यांचा स्मृतिदिन. त्यांचे निधन 7 मे 2002 रोजी झाले. व्यक्तिविशेष: चित्त जिथे भीती शून्य, उंच जिथे माथा, ज्ञान जिथे मुक्त, तिथे उन्नत करी नाथा, असे मागणे मागणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. प्रसिद्ध भारतीय कवी, सरदय कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ आणि संगीतकार अशा अनेक नात्यांनी परिचित असणाऱ्या रवींद्रनाथांचे मूळ आडनाव कुशारी. बालवयातच भानुसिंह या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले. राष्ट्रगीताचे लेखन केलेल्या टागोरांनी राष्ट्रगीताची वंदे मातरमची चालही बांधली आहे. त्यांच्या सर्वच साहित्यकृतींमधून स्वातंत्र्य संग्रामाबद्दलचा आणि प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दलचा त्यांचा जाज्वल्य अभिमान प्रकट होतो. कवी, साहित्यिक, चित्रकार असणाऱ्या नाथांच्या कथांनी भारतीय साहित्याला समृद्धी बहाल केली आहे. त्यांची नाटके काळाच्या जाचक मगरमिठीतून मुक्त झालेली आहेत. रवींद्रनाथांच्या सूर्यझेपी प्रतिभेबद्दल जगातल्या सर्वच भाषांतून भरभरून लिहिले गेले आहे. रवींद्र संगीतांचे स्वतंत्र पर्वत संगीत क्षेत्रात आहे. त्यांच्या गीतांजलीने भारतीय साहित्याला नोबेल मिळवून दिले. दिनांक 7 ऑगस्ट 1941 रोजी हा विश्वकवी शांतिनिकेतनचे अलौकिक वैभव मागे ठेवून आपल्यातून निघून गेला. श्रोतो, आता ऐकूया बोधकथा. एकदा एका फकीराजवळ एक प्राध्यापक गेले आणि त्याला विचारू लागले, सत्य काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. फकीर म्हणाला, सत्य तर तुमच्याजवळच आहे, ते जाणून घेण्यासाठी इथे कशाला आलात? शब्दज्ञानाने तुमचं डोकं गच्च भरलं आहे. एवढे बोलून तो फकीर गप्प झाला आणि त्याने त्या प्राध्यापकासाठी चहा केला. तो कप बशीत चहा ओतू लागला आणि कप भरून गेला आणि बशीही भरली आणि आता त्या कप बशीमध्ये चहा मावणारच नव्हता. इतक्यात प्राध्यापक ते पाहून म्हणाले, आता थांबा, त्या कपबशीत एक थेंबही चहा मावणार नाही. फकीर म्हणाला, तुम्हाला दिसतंय की आता चहा ओतला तर तो सांडेल, तसंच तुमचं झालंय. तुमच्या डोक्यातील जागा शब्दज्ञानानं भरून गेली आहे, त्यात आणखी काही भरलं तर वेळ लागेल. सत्य जाणण्यासाठी अगोदर शब्दज्ञान विसरावं लागतं. श्रोतो, या बोधकथेचं तात्पर्य म्हणजे, काही जाणून घेण्यासाठी मन हे मोकळं असावं लागतं, तरच काही जाणता येईल, अनुभवता येईल. श्रोतो, आत्ताच आपण आजचा दिनविशेष जाणून घेतलात. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: यांच्या आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-87-89.
3: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड. आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड. मोबाईल 94-209-11-696.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
5: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
6: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
5: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
6: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर

0: 800-25-872.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ऍपच्या द्वारे. सकाळचे 7 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीतरचना.

श्रोतहो, आत्ताच आपण सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं देशभक्तीगीत ऐकलं. संगीत होतं सुखविंदर सिंग यांचं. आणि या रचनेबरोबरच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात FM 101.1 MHz वर. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: दागिन्यांची खरेदी?
1: हो अगं, आता आपली हाऊस होते आणि पुढे मागे मुलांच्या शिक्षणासाठी लागेल तेव्हा मोडता येतो दागिना.
0: पण काय ग, घरातलं पाणी जपून वापरतेस की नाही?
1: जपून म्हणजे? आणि का?
0: अग, धुणा भांड्याला पाणी वापरताना बादली भरून घ्यावं, सतत नळ सोडून ठेवू नये.
1: बर.
0: तसंच सांडपाणी बागेतल्या झाडांना टाकावं. कार, स्कूटर ही वाहनं धुताना कमीत कमी पाण्यातच धुवावीत.
1: बर.
0: तसंच वॉशिंग मशीन जास्तीत जास्त कपड्यांसाठीच वापरावी. घर धुणं, गाड्या धुणं यापेक्षा त्यांना केवळ पुसावं.
1: अग, पण याचा मुलांच्या भविष्याशी काय संबंध?
0: संबंध कसा नाही. अग, आता वर्तमानात आपण पाणी वाचवलं तर ते पुढच्या पिढीसाठी राहील ना.
1: हो खरंच.
0: आणि त्यांच्या आयुष्यासाठी केलेली ही थेंबा थेंबाची तरतूदच त्यांना आयुष्य देऊ शकेल. हो की नाही?
1: अगदी खरं.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्यास कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत मुदत. नगरपालिका तसंच महानगरपालिकांमधल्या जमिनींचे 7-12 उतारे बंद. नाशिक गुंतवणूक परिषदेत सुमारे 14,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. राज्यातल्या महिला अत्याचार प्रकरणांची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसआयआर अंतर्गत मतदार मॅपिंगचं काम 10 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागानं काल यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठ, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांनाही हे नियम लागू होतील. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका या जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीसोबत सुमारे 3,708 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. लातूरसह राज्यभरात नियोजित 7 बीएससी नर्सिंग महाविद्यालयांना याचा लाभ होणार आहे. नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये हद्दवाढीमुळे ज्या नवीन गावांचा समावेश झाला आहे अशा भागातील जमिनींचे 7-12 उतारे आता बंद करण्यात येणार आहेत. या क्षेत्रातील रहिवाशांना त्यांच्या जमिनीचं मालमत्ता पत्रक तयार करून देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. काल महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवकरच याबाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. राज्य स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारनं शासकीय पत्रव्यवहार आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य केली होती. सध्याच्या परिस्थितीत हिंदीचा फारसा वापर होत नसल्यानं ही परीक्षा सुरू ठेवणं संयुक्तिक नसल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा विचार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. एमआयडीसी हा कर गोळा करून आपल्या परिसरात पायाभूत सुविधा पुरवेल. त्यासाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. नाशिक गुंतवणूक परिषदेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या परिषदेत सुमारे 14,000 कोटी रुपयांचे एकूण 314 सामंजस्य करार करण्यात आले. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी गती मिळणार असून लहान मोठ्या उद्योगांसाठीही ही सुवर्णसंधी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिरात अयोध्येच्या धर्तीवर 21 फूट उंच पंचधातूचा धर्मध्वज उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो तसंच अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासाठी 3,30,00,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्यातील महिला अत्याचार प्रकरणांची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलिसांशी चर्चा करून तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचं सांगितलं. तसंच पुण्यातील 4 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सबळ पुरावे सादर करण्याच्या सूचना आयोगानं दिल्या.

आहेत. दरम्यान पालघर जिल्ह्यातील अल्पवयीन पीडितेची विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल भेट घेतली. आरोपीला जामीन मिळू नये आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपत्ती यांची नेमणूक झाली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्ष असेल. वेंपत्ती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. एसटीचं नवीन NCMC कार्डचं शुल्क 199 रुपये असून यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी हे कार्ड सवलतीच्या दरात 149 रुपयांना मिळणार आहे. या कार्डसाठी अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात येतील असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना कर्ज मर्यादा वाढवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. सध्या दिव्यांगांसाठी वैयक्तिक कर्जाची मर्यादा 50,000 आहे. ती 5 लाख रुपयांपर्यंत करावी आदी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेलं विशेष सखोल पुनरीक्षण SIR अंतर्गत मतदार मॅपिंगचं काम 10 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 32,44,258 मतदारांपैकी 24,15,035 मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालं आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या शनिवारी 9 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपले वाद सामोपचारानं निकाली काढावेत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेडमध्ये स्थानिक गुन्हा शाखेनं 15,98,429 रुपयांचा गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू, जर्दा काल जप्त केला. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील जलसंधारणाची जास्तीत जास्त कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्याची सूचना मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केली आहे. काल लातूर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रगतीपथावरील कामांना गती देण्याचे निर्देशही मंत्री राठोड यांनी यावेळी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला आजपासून सुरुवात होत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या उपस्थितीत गांधीनगर परिसरातून या सफाईला सुरुवात होणार आहे. समर्थनगर परिसरातल्या वरद गणेश मंदिरापर्यंत ही सफाई केली जाणार आहे. मिशन लक्ष वेध योजनेअंतर्गत कुस्ती आणि लॉन टेनिस खेळांसाठी विभागीय निवड चाचण्या उद्या 8 तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय क्रीडा संकुलात होणार आहेत. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयामार्फत ही स्पर्धा घेतली जात आहे. IPL क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर झालं. अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबाद इथं होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत काल सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्सचा 33 धावांनी पराभव केला. आज लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यात सामना होणार आहे. हवामान. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. तर विदर्भात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात काल अकोला इथं 42.5 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 41.8 दशांश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर इथं 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्यास कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत मुदत. नगरपालिका तसंच महानगरपालिकांमधल्या जमिनींचे 7/12 उतारे बंद. नाशिक गुंतवणूक परिषदेत सुमारे 14,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात SIR अंतर्गत मतदार मॅपिंगचं काम 10 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9

0: सहसा नमस्कार।
1: एफएम 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। श्रोतो, सकाळचे 7:20 आणि 20 सेकंद झाली आहेत। आता ऐकूयात काही जाहिरात संदेश।

0: सहायता टेलीलॉ के ऐप, वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळंतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
2: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
1: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्सरे सीटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली
2: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड मोबाईल नंबर 825-872।
3: रसिक श्रोते हो ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
4: तू चीज बड़ी है मस्त मस्त तू चीज बड़ी है मस्त
3: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
5: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-1252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
6: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये
5: कार्यक्रम फोन फरमाइश।
7: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो आता ऐकूया कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन. आज सकाळी 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये जगन्नाथ बोडखे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड आम्ही प्रसारित करू आज सकाळी 11:30.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा FM 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळची 7:24 आणि 29 सेकंद झाली आहेत. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यो, गेल्या दोन भागांमध्ये आपण जनगणना 2027 ची तयारी याबद्दलची माहिती जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेतो. त्यांच्यासोबतचा संवाद याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: ज्याला सेल्फ इम्युनेशन आपण म्हणू, स्वगणना करायची मला आणि प्रगणनाकाच्या द्वारे घरापर्यंत घरगणना केल्यासाठी जेव्हा तो येईल ते दोन घटक
2: आहेत.
1: अशा याच्यामध्ये की मला स्वगणना करायची असेल तर मी काय त्याचा वापर केला पाहिजे किंवा ती प्रक्रिया मी कशी समजून घेतली पाहिजे की मला मला घरात बसल्या बसल्या करता येऊ शकतो.
3: सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा स्वगणनेचा पर्याय हा पहिल्यांदाच आपण उपलब्ध करून देत आहोत.
1: बरं,
3: तर जेव्हा प्रगणक घरोघरी भेटी देऊन माहिती संकलित करतात त्या प्रगणकांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं असतं. 3 दिवसाचं सखोल प्रशिक्षण दिलेलं असतं की हे प्रश्न कसे विचारावे. तसंच जनतेकडून किंवा उत्तरदात्यांकडून आपण ती माहिती प्रोबिंग टेक्निक काय आहेत की ज्यांनी तुम्ही ही माहिती अचूकतेने नोंदवू शकाल. तर ह्यावेळेला जेव्हा स्वगणनेचा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला आहे तर आमच्या पोर्टलवरती स्वतःच्या शिकण्यासाठी म्हणजे कुटुंबाला स्वतः संपूर्ण जनगणनेच्या संकल्पना शिकण्यासाठी सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून दिली. त्यामध्ये स्वगणनेचा कालावधी म्हणजे प्रत्येक राज्यासाठी हा स्वगणनेचा कालावधी वेगळा आहे. महाराष्ट्र राज्यासाठी विचार केला आपण तर हा 1 मे ते 15 मे हा स्वगणनेचा कालावधी आहे. त्यानंतर प्रत्यक्ष गणना होणार आहे म्हणजे प्रगणक घरोघरी भेटी देणार आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती स्वगणना पत्रकामध्ये काय काय माहिती भरायची आणि त्याचे पर्याय काय आहेत विथ ऑप्शन्स ह्याची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. सेल्फ लर्निंग ट्युटोरियल्स युट्यूबच्या माध्यमातून जे छोटे छोटे ट्युटोरियल्स आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स म्हणजे वारंवार जे आपल्या मनात प्रश्न पडतात की ह्या 33 प्रश्नांपैकी एका प्रश्नाचा मी अचूक पर्याय कसा निवडावा, त्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी काही नेहमी सर्वसामान्य जनतेच्या मनात जे प्रश्न पडतील आणि त्याचं अचूक उत्तर तुम्ही कसं ठरवू शकता स्वतःच्या कुटुंबासाठी अशी संपूर्ण माहिती तिथे उपलब्ध करून दिली. जेव्हा तुम्ही स्वगणना पोर्टलमध्ये लॉग इन कराल आणि प्रत्येक प्रश्नामध्ये जाल तेव्हा प्रत्येक प्रश्नाच्या समोर एक टूल टिप म्हणजे आय एक चिन्ह जे असतं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या प्रश्नाशी संबंधित सर्व माहिती पण आम्ही तिथं उपलब्ध करून.
1: बरं,
3: तर इतकं सोपं आणि सुटसुटीत स्वगणना पोर्टल आमचं तयार झालेलं आहे. ह्यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला एक मोबाईल क्रमांक, एका कुटुंबासाठी जो मोबाईल क्रमांक आहे, प्रत्येक कुटुंबाने एक पत्रक भरणं स्वतःसाठी अपेक्षित आहे. एका कुटुंबासाठी एकापेक्षा जास्त सदस्यांनी माहिती भरू नये कारण ती डुप्लिकेट होईल किंवा दुबार नोंदली जाईल अशी शंका आहे. तर एका गणना घरासाठी किंवा एका कुटुंबासाठी एक एंट्री, त्यासाठी एक मोबाईल नंबर आपल्याला रजिस्टर करायचा आहे. त्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे. तो OTP आल्यानंतर कुटुंब प्रमुखाचं नाव आणि जो कॅप्चा आहे तिथे त्याची माहिती नोंदवल्यानंतर आपण स्वगणना पोर्टलमध्ये माहिती नोंदवण्यासाठी आतमध्ये जाता आणि मग बाकी सगळी माहिती तर मी तुम्हाला सांगितली खूप सोपी आहे.
1: सोपी आहे आणि तुम्ही जाऊन सहजतेने
3: भरू शकता.
1: याच्यामध्ये SEID जो प्रकार आहे तो SEID म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय
3: प्रक्रियेतलं? आता SEID म्हणजे काय की जेव्हा तुम्ही तुमची स्वगणना पूर्ण कराल 1 मे ते 15 मे या कालावधीत तेव्हा तुम्हाला एक 11 अंकी युनिक असा एक ID जनरेट होणार आहे त्या पोर्टलमध्ये. ज्याचं पहिलं अध्याक्षर किंवा पहिलं अल्फाबेट हे H असणार आहे आणि पुढचे सगळे अंक असणार आहेत. तर अशा पद्धतीचा जो 11 अंकी स्वगणना क्रमांक किंवा सेल्फ एन्युमरेशन ID आपण ज्याला म्हणू हा जनरेट होईल हा आपण जतन करून ठेवायचा. जेव्हा प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये घरोघरी भेट देतील तेव्हा 2 प्रकारची कुटुंबं त्यांना मिळतील. एक ज्यांनी स्वतःची स्वगणना केलेली आहे आणि त्यांच्याकडे स्वगणना ID आहे.
1: बरोबर,
3: तर हे स्वगणना

0: आयडी त्या प्रगणकांच्या मोबाईलमध्ये पण असणार आहे आणि त्या कुटुंबाकडे उपलब्ध असणाऱ्या स्वगणना आयडी ह्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या स्वगणना आयडीशी जर मॅच झाला किंवा त्याची एक पडताळणी झाली तर कुटुंबानी स्वगणनेमध्ये भरलेली माहिती ही त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसणार आहे. मग त्या माहितीची पडताळणी प्रगणक त्या संबंधित कुटुंबातील जबाबदार व्यक्तींशी बोलून करणार आहेत की ही भरलेली माहिती बरोबर आहे का, त्यामध्ये काही सुधारणा किंवा काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे. कुटुंबानी सांगितल्या पद्धतीने त्याच्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून अंतिमता कुटुंबाच्या कन्सेंटनी म्हणा किंवा त्यांच्या संमतीनी म्हणा प्रगणक ती माहिती सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतील. ज्या कुटुंबांनी स्वगणना केलेली नाही अशा कुटुंबांसाठी हा प्रगणक जो आहे ते संपूर्ण 33 प्रश्नांची माहिती नव्याने भरणार आहेत. पण एखाद्या कुटुंबांनी स्वगणना केली आहे पण त्यांच्याकडे स्वगणना आयडी उपलब्ध नाही किंवा काही कारणामुळे जर तो स्वगणना आयडी प्रगणकाच्या मोबाईलमध्ये मॅच झाला नाही तर अशा बाबतीमध्ये पण त्या संबंधित कुटुंबाला संपूर्ण माहिती
1: द्यावी
0: लागणार आहे.
1: बरोबर सर, याच्यात अजून एक म्हणजे की ज्यावेळेला मी सेल्फ इमिनेशन करायला जाईन किंवा स्वगणना करण्यासाठी मी पोर्टलवरती जाऊन लॉग इन करून प्रक्रिया सुरू करेन तर अशा वेळेला बऱ्याचदा चुका होण्याची शक्यता फार असते, तर त्या चुका कुठल्याही व्यक्तीनी कशा टाळाव्यात आणि कोणती काळजी त्यांनी घेतली पाहिजे की ज्यावेळेला मी स्वगणना करायला जाईन?
0: सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कुटुंबाची स्वगणना जेव्हा करतो तेव्हा कुटुंबात सामान्यतः निवास करणारे आपल्या व्यक्ती जे आहे ती आपली एक संकल्पना असते की कुटुंब म्हणजे काय, पती पत्नी आई वडील आपली मुलं किंवा असं एक फॅमिली स्ट्रक्चर आपल्या नजरेसमोर येतं. जनगणनेच्या संकल्पनेतून कुटुंब म्हणजे अशा व्यक्तींचा समूह जो एकमेकांशी ब्लड रिलेशननी संबंधित पण आहे किंवा संबंधित नाही, कुठलेही नातेसंबंध नाही, अशा व्यक्तींचा समूह जो एका स्वयंपाकघरातून जेवण घेतो अशा व्यक्तींना कुटुंब म्हणलं जातं.
1: अच्छा.
0: त्यानंतर संपूर्ण गणना कालावधीमध्ये ज्या व्यक्ती त्या कुटुंबात राहत आहेत केवळ अशाच लोकांची माहिती आपल्याला नोंदवायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटू शकतं की आपली मुलं शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात आहेत किंवा घरातील इतर सदस्य नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी राहतात, तर त्यांचीही माहिती आपण आपल्या कुटुंबामध्ये नोंदवण्याची एक टेंडन्सी किंवा एक अशा पद्धतीचं एक स्वतःनी ठरवलेलं एक हे असतं. तर अशा नोंदी करणं आपण टाळायला पाहिजे. जेवढी लोक आपल्या घरी सामान्यतः निवास करत आहेत संपूर्ण गणना कालावधीमध्ये तेवढ्याच लोकांची आपल्याला नोंद करायची. आपल्या कुटुंबातील जे सदस्य इतरत्र राहत आहेत त्यांची नोंद संबंधित ठिकाणी प्रगणक करतील किंवा ते ती व्यक्ती पण स्वतः त्या ठिकाणी स्वगणना करू शकेल. तसंच आपल्या घरी काही पाहुणे आले असतील, आता सुट्ट्यांचा हंगाम सुरू होणार आहे, एक 8-10 दिवसासाठी पाहुणे आपल्याकडे येऊ शकतात, तर त्यांची माहिती आपल्या कुटुंबामध्ये नोंदवू नये, तर ते मूळ ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांची माहिती नोंदवली जाईल. आणि
1: अशा वेळेला एक फक्त उपप्रश्न म्हणून विचारतो की अशा वेळेला पाहुणे घरी आले असतील आणि त्यांचं घर तिकडे कुलूप बंद असेल तर तेही आपल्या पद्धतीने आपल्या समोर बसून स्वगणना करू शकतात?
0: हो, ते लोक करू शकतात, इकडनं स्वगणना करू शकतात, पण त्यांना गणना कालावधीमध्ये तिथे
1: हजर राहणार,
0: कधीतरी एकदा जाऊन प्रगणकाची भेट घेऊन तो स्वगणना आयडी जो आहे तो मॅच करून तो डेटा सेंट्रल सर्व्हरवरती अपलोड करावा लागेल. पण पाहुण्यांची गणना आपण इथे करू नये, म्हणजे थोडक्यात काय तर टेम्पररी अब्सेन्स किंवा टेम्पररी प्रेझेन्स, आपल्या घरातील सामान्यतः संबंधित व्यक्तींचा टेम्पररी अब्सेन्स हा आपण विचारात घ्यायचा आहे. जर 1-2 दिवसासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्ती इतरत्र गेले असतील तर त्यांची नोंद आपल्या इथं करा. 1-2 दिवसासाठी इतर घरातील व्यक्ती आपल्या इथं आले असतील तर त्यांची नोंद मात्र करू नका. पण लॉंग टर्म म्हणजे गणना कालावधी संपूर्ण गणना कालावधीसाठी जर बाहेर जर आपल्या घरातील व्यक्ती गेले असतील तर त्यांची नोंद आपल्या इथं करू नका, त्यांची नोंद संबंधित ठिकाणी होणार आहे.
1: बरोबर सर, याच्याबरोबर घरगणना पण केली जाणार आहे, तर घरगणनेची प्रक्रिया त्याच्यात काय काय नोंदी घेतल्या जातात?
0: आता घरगणनेमध्ये एकूण 4 म्हणजे त्याचे आपण उपवर्गीकरण करूया. पहिल्या प्रवर्गामध्ये सर्वसाधारणपणे आपण इमारतीचे क्रमांक, त्यानंतर त्यात असणाऱ्या गणनाघरांना क्रमांक आणि कुटुंबांना क्रमांक अशा पद्धतीची माहिती आपण घेतो. त्यानंतर घराची स्थिती म्हणजे घराच्या जमिनीसाठी भिंतीसाठी आणि छप्रासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य ह्याची माहिती घेतो. घरामध्ये राहणारे सर्वसाधारणतः सामान्यतः निवास करणारे व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचं नाव, हे सर्व

0: सर्व माहिती आपण ह्या पहिल्या भागामध्ये घेतो. दुसऱ्या भागामध्ये जे आहे ते त्या कुटुंबाला उपलब्ध असणाऱ्या सोयी यांची आपण माहिती घेतो. म्हणजे पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत काय, तो किती अंतरावरती आहे, तो घरामध्ये उपलब्ध आहे का सार्वजनिक आहे, अशा पद्धतीची माहिती असते. तसंच स्वच्छतागृहाची उपलब्धता, ते स्वतंत्ररित्या कुटुंबाला उपलब्ध आहे का सामायिक आहे का सार्वजनिक आहे, अशा पद्धतीची माहिती. त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहाची व्यवस्था, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि स्वयंपाकासाठी लागणारं इंधन, यासोबतच प्रकाशाचा मुख्य स्रोत, अशी एक आपल्याला गणनाघराला जे सोयी उपलब्ध आहेत त्यांची एक माहिती आपण संकलित करत असतो. तिसऱ्या भागामध्ये आपण म्हणजे त्या कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, त्यामध्ये त्यांच्याकडे जे वाहन आहे म्हणजे कार, जीप, व्हॅन किंवा दुचाकी आहे, मोपेड, सायकल किंवा मोटरसायकल, अशा पद्धतीची माहिती. तसंच पारंपरिक जर साधनं बघितली संचाराची तर रेडिओ, ट्रान्झिस्टर, टी व्ही यांची माहिती आपण संकलित करतो. आधुनिक संसाधनं जर आपण विचारात घेतली तर लॅपटॉप, संगणक उपलब्ध आहे का, इंटरनेटची जोडणी आहे का, अशा पद्धतीची आपण माहिती संकलित करतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्या कुटुंबाचा मोबाईल क्रमांक, जो फक्त जनगणनेसाठी आपण वापरात घेतो अशी माहिती, आणि कुटुंबाद्वारे सेवन केलं जाणारं प्रमुख धान्य याची माहिती संकलित करतो.
1: बरोबर, ही सगळी गोष्ट त्याच्यामध्ये येते.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 या विषयाच्या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता अजूनही याबद्दलची माहिती सविस्तर पायसरांकडनं आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
1: रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये

0: हे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आयुर्वेद हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. त्यात अगदी नखापासून डोक्यापर्यंत सगळ्या आजारांवर उपचार सांगितलेले आहेत. यामध्ये अर्थातच डोळे सुद्धा आले आणि डोळ्यांवर देखील खूप चांगले चांगले उपचार आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेले आहेत. या सगळ्याचीच माहिती देण्यासाठी आपल्याकडे पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे इथे उपस्थित आहेत. डॉक्टर आबासाहेब गडदे यांनी गेल्या भागामध्ये आपल्याला डोळे लाल कशामुळे होतात याची अनेक कारणं सांगितली. आता अशा ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे डोळे जर लाल झाले तर त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत हे आपण या भागात डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता मी म्हटलं तसं ह्या डोळे लाल होण्यावर आता आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय आहेत याबद्दल काय सांगाल?
1: खरं तर उपचार तर आहेतच, उपचार तर ओघत घेतोच, थोडी कारणं राहिली तेवढी घेतो मग उपचाराला सांगू. ह्याच्यासोबत अभिषंद नावाचा जसा विकार सांगितला ते तर आहेच. किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आणि लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा डोळ्यांवरती त्याचा परिणाम होताना दिसतो. आता इथं गंमत अशी होते, लिव्हर फंक्शन कमी झाले, लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे तर रक्ताची उत्पत्तीच नाश होते. हे रक्त तयार होतं लिव्हरमध्ये, ज्या वेळेला ते हॅम्पर व्हायला लागतं त्यावेळेला शरीराच्या वेगवेगळ्या भागावरती त्याचे सिमटम दिसायलाच लागतात, पण ती डोळ्यावरती डोळ्याची लाली येणे इतपत येतात, मग नंतर व्हिजनही कमी व्हायला लागते. तसंच किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं. सुरुवातीला ज्यावेळेला किडनी फेल्युअर झाले त्यावेळेला डायलिसिसवरती पेशंट शिफ्ट करायला लागतो, काही वेळेला डोळ्याला चूळ सुटते, कंड सुटते, लाली यायला लागते, दहा व्हायला लागतो आणि आस्ते आस्ते आस्ते त्याचा प्रभाव इतका मोठा येतो किंवा प्रभाव इतका मोठा असतो की त्याचा पडद्यावरती नसांवरती परिणाम होतो. हा टॉक्झिनचा परिणाम आहे. म्हणजे होतं कसं, जसं बऱ्याचदा गावाकडे बघा शेती असेल, पाण्याचा वापर खूप केला ती जमीन क्षारपड होते. तसं ज्या वेळेला शरीरातले क्षार हे शरीराच्या बाहेर फेकले जात नाहीत, ज्यावेळेला किडनी फेल्युअर व्हायला लागते त्यावेळेला ते सॅच्युरेट कुठेतरी व्हायला लागले तर त्याचा परिणाम पहिल्यांदा व्हायटलवरती होतो. आणि त्यातला एक पार्ट म्हणजे आपल्याला जे दिसतो तो म्हणजे डोळा. डोळ्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागला की मग मात्र आपल्याला त्या पडद्याला त्या नसांना सूज येते, लाल डोळे व्हायला लागतात आणि आस्ते आस्ते दिसणं बंद होऊन दिसणं जातं. मग ह्याची ट्रीटमेंट करताना मात्र मग डोळा लाल होतोय म्हणून डोळ्यात ड्रॉप टाकत बसायची वेळ येत नाही. डोळ्यात तर ड्रॉप टाकावीच लागतील, डोळ्यातले पंचकर्म तर करावीच लागतील, पण त्याच्यासोबत लिव्हर फंक्शन दुरुस्त करणं, त्याच्यासोबत किडनीचं फंक्शन दुरुस्त करणं हे जर केलं, रक्तातले क्षार शरीरातले क्षार बाहेर काढून फेकले तरच त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट केली गेली, तरच आपल्याला त्याच्या डोळ्यावरचा परिणाम नलिफाय करता येतो आणि अशा रुग्णांमध्ये आपल्याला डोळे वाचवता येऊ शकतात.
0: सर, आपण उपाय ऐकणारच आहोत, पण त्याआधी आपण आणखीही काही महत्वाची कारणं पण जाणून घेतली. आता आपण उपाय ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999.
2: तर डॉक्टर, अजून काही छोटी मोठी कारणं असतील तर तीही आणि त्याच्यावर असलेले उपाय हे आता आपण सांगूया.
1: जसं मी मागासपासून किंवा मागच्याही काही भागांपासून डोळे लाल होण्याची कारण सांगतो, त्यातल्या आता छोटी छोटी कारणं म्हणजे एक जिरलेली सर्दी असते, जिरलेलं आम्लपित्त आहे, शरीरातली उष्णता आहे किंवा मेंदूतली उष्णता आहे, प्रचंड ताणतणावात राहणारी माणसं असतील तर अशा लोकांनाही त्याचा परिणाम डोळ्यावरती दिसत असतो. मग हे मग काय होतं, जनरली आपल्याला इंडियन लोक भारतीय लोकांचं कसं होतं, जोपर्यंत कंठाशी येत नाही किंवा जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत विहीर खणत नाही. म्हणजे हे काम म्हणतोय थोडक्यात हे समजून घ्या तुम्ही, डोळा कशानंही लाल होऊ दे त्याचं सिरियसनेस त्याची व्याप्ती लक्षात घ्या. डोळ्यातला असा कोणताही आजार नाही, छोटातल्या छोटा, मोठा सोडून देऊया, डायबेटिक रेटिनोपॅथी, हायपरटेन्शन रेटिनोपॅथी, थायरॉइडचा परिणाम येणार, पडदा फाटलाय, पडदा सुजे, हे सगळं मोठे डोळ्याचे विकार तात्पुरतो सोडून देऊयात, पण डोळ्यातला छोटातला छोटा विकार म्हणजे डोळा लाल होणं आहे, डोळ्याचं सततचं पाणी येणं आहे आणि साधा डोळ्याची ठणक आहे, हे साधे आजार जरी आहेत त्याची जर योग्य वेळी निदान करून ट्रीटमेंट केली गेली नाही तर त्याचे दुष्परिणाम खूप मोठे भोगायला लागतात. म्हणजे डोळा लाल होतोय, पाणी येते आणि त्याला तुम्ही ड्रॉप टाकत बसला तर भविष्यात त्याला मोतीबिंदू येणार, मोतीबिंदूचं ऑपरेशन आलं ते करूनही परत ते होतच राहिलं तर त्याचा पडद्यावरती परिणाम परत अल्टिमेटली येणार आणि परत अंधत्व येणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं कारण, रक्तातली उष्णता असू दे, पोट साफ होत नाही असू दे, जिरलेली सर्दी आहे, मेंदूतली उष्णता आहे, पोटाशी निगडीत संबंध आहेत, लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजार पण आहेत, किंवा बाकी आतापर्यंत सांगलेले सगळे

0: आजार आहेत, आजार कोणताही असू दे, सिमटम बऱ्याचदा इनिशियल सिमटम शरीर, जसं मी दरवेळेला सांगतो पोट नाही सापडलं तर गॅस हे सिमटम शरीर दाखवतं, तसंच डोळ्याच्या बाबतीत हे आजार छोटी छोटी लक्षणं दाखवतात, त्यातलंच एक डोळा लाल होणं हे लक्षण असतं.
1: तर आता आपण या दोन्ही आपल्या सेशनमध्ये कारणच ऐकली, आता आपल्याला उपाय ऐकायचे आहेत, तर ते ऐकूया एका ब्रेकनंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
1: तर डॉक्टर, आता डोळे लाल होणे यावर आता नेमके उपाय काय आहे?
0: डोळे लाल होण्याच्या बाबतीत सर्दी हे कारण सोडलं, सर्दी म्हणजे कफाची आहे त्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. सर्दी हे कारण सोडलं तर कोणत्याही डोळे लाल होण्याच्या ह्याच्यात बेसिक गोष्टी लगेच करता येऊ शकतात. एक, दुर्वांचा रस 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ घ्यायला चालू करणं.
1: हा,
0: पोटात घ्यायला चालू करणं सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी. दुसरं, कोथिंबीरीच्या रसाच्या पट्ट्या डोळ्यावरती दिवसातनं एकदा तरी ठेवायला चालू करणं. तिसरं, तळपायाला एरंड तेलाचा किंवा औषधी सिद्ध तेला डोळ्यांसाठी काही बनवलेली असतात तर त्याचा मसाज करणं आणि पोट साफ होऊ देणं किंवा होत नसेल तर त्यासाठी काहीतरी औषध घेणं. एवढ्या बेसिक जरी गोष्टी करायला लागलात तरी आपल्याला डोळ्यांचे लाली, डोळ्यातलं पाणी, डोळे दुखणे हे सिमटम आपसूक कमी यायला लागतात. ज्या वेळेला, म्हणजे हे का सांगतोय, हे बऱ्याचदा डोळ्यातली उष्णता कमी करणारे उपाय आहे, याच्यात रक्तातली उष्णता कमी करणारा उपाय आहे, पोट नाही साफ झाले तर उष्णता वाढली तर त्याच्यावरचा उपाय, हे सगळा विचार करून एकत्रित येत ते 3-4 गोष्टी सांगितलेली आहेत. ह्या केल्या की बऱ्याचदा 70-80% लोकांचे डोळे लाल होणं हे कमी होतातच. इन केस ज्यांचं होत नाही त्यांनी हे समजून जा की हा कुठल्या तरी डोळ्याच्या मोठ्या आजाराचं लक्षण आहे आणि त्याचं प्रॉपर निदान होऊनच उपचार केले गेले पाहिजेत. मग ते लहान मुलांचा स्प्रिंग कटारा असू दे किंवा मोठ्या लोकांना वात रक्तामुळे आलेला असू देत, युव्हीआयटीस मुळे असू देत, किडनी फेल्युअरमुळे असू दे, लिव्हरमुळे असू दे, कोणत्याही कारणानं आपण डोळ्यावरती परिणाम व्हायला लागला आणि हे सांगितलेले उपचार करून फायदा होत नसेल तर मात्र लगेच आपल्या कोणत्याही सेंटरला भेट द्या किंवा आपलं सेंटर जवळ नसेल तर जवळच्या वैद्यांना दाखवा. योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं त्याचं जर निदान करता आलं तर साधा आजार किंवा साधं लक्षण जे डोळे लाल होणं आहे ज्याच्यामुळे भविष्यात अंधत्व येऊ शकतं ते आपल्याला कायमस्वरूपी हे कारण काढता येऊ शकतं आणि कायमस्वरूपी आपली विजन सेव्ह करता येऊ शकतं. खरं तर हे विषय उन्हाळ्यात घेण्यामागचं कारण हे डोळे लाल होणं जे आहे हे बऱ्याचदा, जसं लहान मुलांच्या बाबतीत मी सांगितलं मगाशी की स्प्रिंग कटर हा विकारच मुळात उन्हाळ्यात रिपीटेडली येत असतो, तो असू दे किंवा डोळे लाल होणं हे उन्हाळ्यात प्रामुख्यानं प्रकर्षणानं आपल्याला जाणवतं. त्यामुळे उन्हाळ्यात ही काळजी घ्या आणि काही गरज वाटली तर आपल्या नंबरवरती फोन करा, आपल्याला आमच्या सहाय्यक वैद्यांच्या मार्फत सहकार्य नक्की केलं जाईल.
1: बरोबर. तर डॉक्टर, सध्या उन्हाळा चालूच आहे त्यामुळे डोळ्यां कसे आपण वाचवायचे त्याची खूप छान माहिती तुम्ही गेल्या 3-4 भागामध्ये दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
1: पुढच्या भागात आपण नवीन विषयासह डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम सिर विश्व वल्लभ आयुर्वेद ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ऍपच्या द्वारे. सकाळचे 7:50 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी ऐकूया काही

0: जाहिरा संदेश।
1: इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार।
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड।
1: मोबाईल 94-23-87-89।
3: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड, आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड, मोबाईल 94-209-11-696।
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन। संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।
5: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया।
6: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार।
5: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
6: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-872।
0: भावधारा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत चंद्रशेखर साणेकर यांचं भावगीत, गायकस्वर संगीता चित्रे यांचा आणि यारिश्नेला संगीतबद्ध केलं आहे विवेक चित्रे यांनी।

0: श्रोतहो भावधारा या कार्यक्रमाच्या शेवटी आपण विवेक चित्रे यांनी संगीतबद्ध केलेली चंद्रशेखर साणेकर यांची भावरचना ऐकलीत गायिका संगीता चित्रे यांच्या आवाजामध्ये. आणि या रचनेबरोबरच भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:59 आणि 48 सेकंद झाले आहेत. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज. और अब मुख्य समाचार. बिहार के मुख्यमंत्री सम्राट चौधरी आज अपने मंत्रिमंडल का विस्तार करेंगे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह सहित कई गणमान्य व्यक्ति पटना में शपथ ग्रहण

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202 244

0: 78286 किंवा 020 244 80 135.
1: आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुण्या ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz वर. श्रोत्यांसकाळच्या 8 वाजून 20

0: प्रेम धवन की संगीत निर्देशन वाली कुछ ऐसी फिल्में हैं जिनके हीरो रहे हैं तारा सिंह। इन फिल्मों के नाम हैं वीर अभिमन्यु, किसान और भगवान, मेरा देश मेरा धर्म, भारत के शहीद। जैसा कि हमने आपको बताया, प्रेम धवन ने नृत्य की तालीम भी ली थी और फिल्म संसार में जब जब मौका आया उन्होंने कोरियोग्राफी की। सन 1949 में फिल्म सिंगार के लिए उन्होंने नर्तकी कुक्कू को कोरियोग्राफ किया था। फिल्म नया दौर के इस गाने का नृत्य निर्देशन प्रेम धवन का ही था। प्रेम धवन एक बेमिसाल कलाकार, एक नायाब गीतकार, एक अद्भुत संगीतकार और प्रतिभाशाली कोरियोग्राफर, बहुमुखी व्यक्तित्व के धनी प्रेम धवन को हमारा नमन। शोध, आलेख और स्वर यूनुस खान, संपादन और प्रस्तुति रमेश गोखले।
1: आज के फनकार।
2: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। श्रोतो, सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प। श्रोतो, आपण मानवी जीवन पाहिलं तर मानवाचं जीवन हे विविध रंगांनी भरलेलं आहे। दैनंदिन जीवनात आपले जीवन सुखद करण्यासाठी, कामाबरोबरच कामापासून मनाला शांती मिळण्यासाठी तो विरंगुळा देखील शोधत असतो। आपल्या मायेच्या, प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या व्यक्तीपासून कधी दूर जातो तर कधी जवळ असतो आणि यातूनच निर्माण होतात त्या एकमेकांच्या आठवणी, निर्माण होणाऱ्या एकमेकांविषयीची ओढ, प्रेममय भावना। तशोतो, आजच्या या कार्यक्रमामध्ये अशाच काही भावनामय गीतांनी आपण गीतशिल्प हा कार्यक्रम ऐकणार आहोत। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत चालबाज या चित्रपटातील मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरामध्ये आनंद बक्षी यांची गीतरचना। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

कार्यक्रमात यानंतर बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं कसमवर्ती की या चित्रपटातील अंजन यांचं गीत ऐकवित आहोत. गायक स्वर आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांचं आहे.

0: बड़ी है मस्त।
1: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
3: मला जाऊ द्यान घरी।
4: श्रोत्यो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
2: कार्यक्रम फोन फरमाइश।
5: श्रोतो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM बँड 101.1 MHz वर। कार्यक्रमामध्ये आता ऐकत आहोत प्रेम कैदी या चित्रपटातील समीर यांची गीतरचना। संगीतकार आनंद मिलिंद आणि या रचनेला स्वरबद्ध केला आहे SP बालसुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी।

कार्यक्रमाच्या शेवटी आपण मुकुल अग्रवाल आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरामध्ये समीर यांची गीतरचना ऐकली. सपने साजन के या चित्रपटातील संगीतकार होते नदीम श्रवण. अश्वतोह या चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10:30 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आहेत आनंद यादव आणि आज या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 25 प्रसारित करीत आहोत.

एका मनस्वी कलाकाराच्या आयुष्याची कला आणि व्यवहार यांच्या जीवघेण्या चक्रात झालेल्या ससे होलपटाची जीवनकथा नटरंग. लेखक आनंद यादव. अभिवाचक संजय पाटील.

0: परत आला तेव्हा त्याच्या ओठावर मिशा नव्हत्या. दाढी गुळगुळीत केली होती. झिंझा राखून मानेखाली कट मारला होता, पण पटक्याखाली तो लपून गेला होता. खाली मुंडी घालून तो घरात घुसला. दारातोंडालाच आत बसलेल्या बाळूच्या नजरेला ही गोष्ट आली. त्याचं तोंड खवळलं.
1: अरे आई मेले का बाप तुझा, अरे मिश्या का बोडल्यास तुझ्या आईला.
0: बाळूच्या तोंडाला लगामच बसेना. तो वाटेल तसल्या शिव्या देऊ लागला. त्याच्यावर पाऊसच पडू लागला. शर्मिंदा होऊन तो मेढीजवळ थांबला होता. बाळबाचं तोंड ऐकून त्याला काही बोलता येईना. दारकीनं खाली मान घालून चुलीतली राख भरणं चालू केलं होतं. म्हातारी,
1: काय झालं काय झालं
0: असं म्हणून विचारत होती. म्हातारा एवढा का उसळायला लागलाय हे तिला कळेना. बाळबाचं तोंड चालूस.
1: अग बघा हे तोंड आहे का काय
0: हे. अरे आता गप बसतूस का, जीव घेऊ तुझा. गुणाचा सोशिकपणा संपला आणि तो ओरडला.
1: घ्या अरे घ्या तुझ्या
0: पुन्हा शिव्या. गुणाच्या हातून त्याला तिथल्या तिथंच मरण पाहिजे झालं. त्याशिवाय तो त्याला पुढे जाऊ देईना.
1: माझ्या वंशाच्या दिव्यात मुतलास
0: असं म्हणून शिव्या देऊ लागला. वाड वडिलांची पुण्याही आपण कशी जपली आणि आपल्या वाट्याला हा नरकातला भोग बुळग्या पोराच्या निमित्तानं कसा आला म्हणून तो स्वतःचं कुडतं फाडून छातीवर मारून घेऊ लागला. वाट चुकलेला बैलागत हमरू लागला. थांब तुझ्या आईला असं म्हणून गुणानं पाटा उचलला. ते बघून गपकन दारकी उठली आणि आडवी झाली. ढेपाळत भेलकांडत जाऊन ती त्याच्यासमोर उभी राहिली.
2: एकाकडनं पोरा बाळांच्या डोसक्यात आधी घाला, माझ्या डोसक्यात आधी घाला, मग ह्यासनी ठार मारा आणि मग तुमचं बापही पण गुंडाळून जलंबर नाचत बसा.
0: रागानं उलटा पालटा होरपळत असलेल्या गुणानं पाटा तिथंच टाकला आणि दारकीच्या थोबाडीत सगळं बळ हातात आणून थाड दिशी दिली. कोलमडत जाऊन ती कुंडाकडला निजलेल्या म्हातारीवर पडली. तिला मारलेलं बघून पोरं आरडाओरडा करू लागली. राजा आणि दया मोठ्यानं रडत,
2: बाबा मारू नका की गा आईला
0: असं म्हणून त्याच्या पायात आले. कुणासाठी करतोय समद मी हे, हा कुणासाठी असं म्हणून तो पोरं लाथाडून जाऊ लागला. डोक्याला चौकटीचा आडसर दान्न करून बडवला. तीही कळ डोक्यात घेऊन तो बाहेर पडला. उन्हा उतरणीला लागायच्या सुमाराला नानाच्या घराकडे आला. आत नाना किसन होते. दुपारपासून दारं झाकून राजा प्रधानाचा पोशाख घालून ते आतच हिंडत होते. त्या पोशाखातच चालण्याचा हात हलवण्याचा सराव करत होते. गुणानं दार उघडा म्हटल्यावर किसनानं आवाज ओळखून दार उघडलं. नानाचं डोकं दुखत होतं. कशानं एकाएकी दुखायला लागलंय त्याला कळच ना. शेवटी घाम येऊ लागल्यावर त्यानं नकळत गळ्याजवळचा बराच आवळल्याला बंद सोडला आणि पोशाख ढिला केला. दोनच मिनिटात त्याचं डोकं दुखायचं बंद झालं.
3: आयला बंधन गळा आवळला म्हणजे डोसकं दुखतंय वाटत रे.
0: असल असल वरचा बंद बांधून घे रे किसन बोलला. गुणानं त्यांच्या पोशाखात त्यांना पाहिल्यानं पाहिल्यासारखं करून कुठंतरी बघत तो चुना तंबाखू चोळू लागला. घाम फारच येऊ लागल्यानं नाना किसनानं आपल्या अंगातली कुडती काढली आणि नुसत्याच उघड्या अंगावर पोशाख चढवला. जरा ढिलं ढिलं वाटू लागलं. इकडं तिकडं बघत दोघे जण खालच्या आवाजात आपला संवाद म्हणू लागले. बराच वेळ संवाद म्हटल्यावर दोघे कंटाळले. त्यांच्या लक्षात आलं की गुणा तोंडात गुळणी धरून भलताच गबगार बसलाय. त्यांनी विचारलं. नाही होय करता करता त्यानं घरात उडालेला खटका सांगितला.
3: असाय होय चालायच रे. त्याकडे ध्यान देऊ नग. कोण कसे असत्यात तर कोण कसे असत्यात सांभाळून घ्याच. हे बघ अरे पैसा मिळायला लागला, पोटाला मिळायला लागले की सगळी मांजरागत मऊ येतात बघ.
0: नाना बोलला.

0: आमच्या घरात नाही, असंच आहे की उपाशिमर खरं तमाशात एवढं नग म्हणत्यात. लय भिकार बुद्धीचा धंदा वाटतोय त्यासनी. म्या म्हणून आपलं रिटतोय. हळूहळू येतील सगळे मऊ, गप बसतो. किसनानं त्याला धीर दिला. त्याला आपल्या घरची स्थिती वेगळी वाटत होती. आपल्या नशिबी नाचेपण आलं नसतं तर एवढं झालं नसतं असं त्याला वाटत होतं. त्याच्या प्रापंचिक मनात खोलवर कुठंतरी कायमची हळहळ लागून राहिलेली. तासाभरानं तिघांनी मिळून घरातच चहा केला. त्याला आता चहा प्यायलाही ते भुंड तोंड घेऊन केसांचा तो छक्काकट घेऊन बाहेर जायची इच्छा नव्हती. तो घराच्या भिंतीच्या आतच राहू इच्छित होता. चहा करता करता पिता पिता पुन्हा गप्पा झाल्या. पोशाख घातल्यावर कशा गमती वाटतात याविषयी पुन्हा नाना किसनं बोलायला लागले. पूर्वीच्या राजे राजवाड्यांच्या दरबारात असल्यागत, स्वर्गात जाऊन त्यांच्या पंक्तीला बसल्यागत त्यासनी वाटत होत. त्या पोशाखात नाना किसनाच आहोत हे पुन्हा पुन्हा विसरून राजा प्रधानाच्या थाटात बोलत होते.
1: वर्धनजी, पाणी आणा पाणी.
0: हो महाराज, काड्यांची पीठी कुठे दिसत नाही. व
1: वर्धनजी, एवढी बसची एवढी धुवून टाका.
0: असं बोलणं चाललेलं. त्यांच्या चालण्यातही फरक पडला होता. बोलता बोलता त्यांचा हलक्या फुलकापणा अनुभवता अनुभवता गुणाचं मन थंड झालं. मग त्यालाही ड्रेस घालावा असं वाटू लागलं. हळूहळू त्यानं तो घातला. आणून ठेवलेल्या आरशात चिटाचिटाच्या पिवळ्या पोशाखातलं आपलं रूप पाहिलं. कसं तरी वाटलं तरी डोळ्यात काजळ भरलं.
1: गुन्ह्या मधी भांग पाडर, चांगलं दिसल.
0: काय चांगलं दिसल?
1: अरे बेभान दिसल. बाईला दडवावी आणि तुला काढावा असा दिसशील बघ.
0: रातचं पाडू म्हण भांग.
1: अरे रातचं नग, आत्ताच पाड की. हा म्हणजे रातचं काम करताना काय वाटायचं नाही तुला. आम्ही बघ, हा दुपार धरणं पोशाख घालून दरबारात बसल्यागत तुझं बसलोय. तू बी काय कमतरता पडू देऊ नकोस, म्हणजे रातच्याला जरा अंग ढील पडेल.
0: असं म्हणतोयस? त्यानं आरशात बघून बरोबर मध्यभागी भांग पाडला. पोशाख घालून उगीच हावभाव करू लागला. नाचाचे हात करू लागला. पायांच्या फिरक्या मारू लागला. रात्री जेवायला गेलाच नाही, बसूनच राहिला. दिस बुडायला पांडबा गॅसची बत्ती घेऊन आला आणि नानाच्या घरात टांगून घराकडे गेला.
1: येऊन रंग कामाचं सामान घेऊन इतुर तवरी तिलपोर.
0: बर
1: हे बघा, बरोबर रात्री 10 घन गवळण सुरू करायचे बघा. हा नाही ना सोबनाला भी सांगितले.
0: बार बार. सगळी मंडळी जमून रंगकाम आणि पोशाख केल्यावर बरोबर रात्री 10 नारळ फोडला आणि डफावर पहिली थाप पडली. ढोलकी झांजऱ्या तुंतुनं कडी वाजू लागले. गणाच्या सुरानं रंगीत तालमीला कडकडीत सुरुवात झाली. डफ ढोलकीनं नयना शोभनाच्या घुंगराने खोली गजबजून जात होती. निरनिराळ्या पोशाखात जो तो आपापल्या कामाची वाट पाहत भिंतीकडेला उभा होता. समोरच्या बाजूला वाड्यातली दिमतीला घेतलेली 7-8 तरुण मंडळी बसली होती. रेड्याला बाहेर काढलं होतं, बाकीच्यांना प्रवेश नव्हता. बरीच पोरं बाहेर राहून ऐकत होती. तिष्ठून तिष्ठून पेंगा आल्यावर निघून जात होते. जलसा झाल्यावर घटकावर विश्रांती झाली, चहा झाला आणि वगाला सुरुवात झाली. प्रधानाचं काम करताना नाना फारच ताट चालत होता.
1: ए अरे ह्याच्या पाटीला कोणी कामट बांधल्यात काय र?
0: कुणाचा तरी प्रश्न. मग हाशा, राजापेक्षा प्रधानाचा आवाज वरचा लागत होता. तर राजाला नीट बोलायला जमत नव्हतं, जरा खालच्या पट्टीतच बोलत होता. आणि मुख्य म्हणजे तो सारखा सिंहासनावर बसूनच बोलत होता.
1: ए अरे किसन्या, बसू नग की. हा उभारा उभारा, नाहीतर काट ठेवी न बघ आता त्या खुर्चीवर.
0: असं पांडवानं म्हटल्यावर राजा सकट सगळेजण घटकावर हसायला लागले. मग तो उभं राहूनच बोलायला लागला. बसायलाच तयार नाही. नाचाचं आणि सोंगाड्या इशण्याचं बोलणं मात्र भलतंच रंगत होतं.

0: त्या त्यावेळी इश्नेला निरनिराळ सुचत होत. नयना शोभना त्याच्यावर खुश होऊन जात होत्या. रागाचं नाटक करताना हवालदाराची काठी शिपायाच्या डोक्यात बसायची. ती चुकून वर गिड्ड्या तुळईला थडकली आणि एका बाजूला उभा असलेल्या परदानाच्या डोक्यात कशी बसली त्याचं गुड कुणालाच उकललं नाही. परदानजी, जरा तुमचा वाडा नवीन बांधा की, किती खाली तुळ्या आल्यात हो या. अवा आधी मधी लढाई झाली तर तलवार सुदीक वर करा यायची नाही. हा काय हो वाडा, कागलच्या मांगाची घर याच्यापेक्षा चांगले आहेत. हवालदार इश्न्यानं अशी विनवणी केल्यावर घटकावर कोणाला न हसता कामच करायला येईना. बराच वेळ प्रधानजी डोकं चोळत चोळतच राणी तारामती बरोबर बोलत होता. दामुड्या पावण्याच्या ढोलकीचा एक म्हणजे एकच ताल पुन्हा पुन्हा लागत होता. त्याला पांडवानं ताल बदलता ठेवायला पुन्हा पुन्हा सांगितलं. पोरींची नृत्य आणि प्रेमाचं रडण्याचं नाटक मात्र उत्तम होत होतं. त्यांचं नाटक बघता बघता गुणा अवाक होऊन उभा राहत होता. भडक मेकअप केलेला त्याचा चेहरा, गोरपट तांबूस बारीक देहाला पिवळा पोशाख शोभून दिसत होता. कामाला टाळ्या मिळत होत्या. तो नखरा करील तसा सोंगाड्या इशन्या त्याला मिठी मारायला धावत होता, चेकाळत होता. ते बघून त्याला कुठंतरी हिरमुसल्यागत वाटत होतं. पण तमाशात त्याच्यामुळे रंग भरत होता. घरात घडलेली घटना काम करता करता कधी मनातनं सुकून गेली याचा पत्ता लागला नाही. पांडवाला कृतार्थ वाटलं. आपल्या मांगोड्यात केव्हा ना केव्हा तरी एक तमाशाचा फड उभा राहावा असं त्याला वाटत होतं. अनेक वर्ष अपुरी राहिलेली त्याची इच्छा पोरांच्या धडपडीनं फळाला येत होती.
1: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. अभिवाचक होते संजय पाटील.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. लेखक होते आनंद यादव आणि आज या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक होता 25वा. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये जगन्नाथ बोडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं ऐकूया.

श्रोते हो, आत्ताच आपण जगन्नाथ बोडके आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं ऐकलीत आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून NewsOn AIR ॲपच्याद्वारे. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. प्रायोजक आहेत NCERT.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. श्रोतोत्सवाचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड या कार्यक्रमामध्ये मी जयश्री गायकवाड सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सुरुवात करते आपण पाठवलेल्या सुंदर पत्रांसह आणि आपल्या आवडीसह. आपली आवड या कार्यक्रमात सुरुवातीला पत्र आलं आहे मुक्काम पोस्ट वारंगा फाटा जिल्हा हिंगोली येथून मोरे परिवाराचं हे पत्र आहे आणि सदस्य आहेत पांडुरंग मोरे, अश्विनी मोरे, कुंडलिक मोरे तसेच वैष्णवी मोरे. वरुड जवळका येथे महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील हे पत्र आहे आणि अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट येळगुड येथील. तसेच मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील हे श्रोते आहेत तुषार कुरणे, प्रसिद्ध कांबळे, एकता कांबळे, मेघा कुरणे, उत्कर्षा कांबळे. तसेच हे एक पत्र आलेलं आहे खर्चे परिवाराचं आणि त्यांची नावं आहेत राम लक्ष्मण, भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परिखर्चे, मालती स्वाती प्रयाग चौधरी तसेच देविका चौधरी. आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे आता मी कशी दिसते या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांच्या आवाजातील जगदीश खवळकर यांचं गीत आणि या गीतरचनेला संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

आपली आवड या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकवित आहोत. अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना चंगुमंगू या चित्रपटातील. या रचनेला स्वरबद्ध केला आहे सुरेश वाडकर आणि अपर्णा मयेकर यांनी. आणि या चित्रपटातील या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते पटेलनगर पंजाब येथून रमेश कुमार जाजोरिया, गीताराणी जाजोरिया, गगनदीप जाजोरिया, बेबी आरजू जाजोरिया, पांगरा शिंदे वसमत जिल्हा हिंगोली येथील हे श्रोते आहेत. इंगोली परिवाराचं हे पत्र आलं आहे. रामचंद्र धोंडीबा इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, तसेच यांचा मित्रपरिवार आहे. नामदेवराव शिंदे पाटील, विलास शिंदे पाटील, सुनील जबडे. तसेच याच गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र येथील हे श्रोते दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, तसेच हिंगोली येथील लक्ष्मी उत्तम कांबळे, तामसा रोड हदगाव येथील हे श्रोते श्यामराव पडघणे, बेबी बिट्टू पडघणे, तसेच याच गीतासाठी आवड कळविणारे आहेत. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून भुतेकर परिवाराचं हे पत्र आलं आहे. नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, तसेच छत्रपती संभाजीनगर येथून वैष्णवी जगताळे, वैभव गौरव लोखंडे, तसेच मेघराज युवराज कोलते हे श्रोते आहेत बदनापूर येथील. तसेच याच गीतासाठी आवड करणारे आमचे श्रोते आहेत मध्य प्रदेश येथून स्वाती प्रयाग चौधरी.

चौधरी तसेच संजना. तर आमच्या या सर्व श्रोत्यांसाठी ऐकवित आहोत चंगू मंगू या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतकार अरुण पोडवाल आणि या रचनेला स्वरबद्ध केला आहे सुरेश वाडकर आणि अपर्णा मयेकर यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित आपली आवड हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आपली आवड या कार्यक्रमात आपली आवड कळणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोरीखुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून राजे जाधव आणि देशमुख परिवाराचं हे पत्र आलं आहे. आणि सदस्य आहेत सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, संचित वायाळ, तसेच प्रथमेश देशमुख, सोहम देशमुख, प्रणाली देशमुख आणि सानवी देशमुख. चांभरून तालुका अर्धापूर येथील जळबाजी सोनटक्के, शोभाबाई सोनटक्के, कुलदीप सोनटक्के, शिवांश सोनटक्के आणि गणेश सोनटक्के. हे पत्र देखील जांभरून तालुका अर्धापूर येथून आलेले आहे. आणि दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज, कुमारी साध्वी जोशी, भुजंगराव शिंदे, भाऊसाहेब हिवराळे, किशन टेलर आणि जमिलुद्दीन काझी. आमच्या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सुरेश वाडकर आणि ज्योत्सना हर्डीकर यांच्या आवाजातील प्रवीण दवणे यांची ही गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी आणि चित्रपट आहे धमाल बावल्या गणप्याची.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
1: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
0: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
3: मला जाऊ द्या ना घरी,
4: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये
2: कार्यक्रम फोन फरमाइश।
5: श्रोतो आपण ऐकत आहात आपली आवड श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। श्रोतो आपली आवड या कार्यक्रमात पत्र पाठविण्यासाठी पत्ता आहे कार्यक्रम आपली आवड द्वारा केंद्र अधिकारी वसरणी आकाशवाणी नांदेड केंद्र आणि पिनकोड क्रमांक आहे 43-16-03। आपली आवड या कार्यक्रमामध्ये यानंतर आमच्या सर्व श्रोत्यांनी आवड कळविली आहे हाऊसफुल या चित्रपटातील वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील मकरंद देशमुख यांच्या गीतासाठी आणि संगीतकार आहेत सलील कुलकर्णी। आणि या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश, गुंडेवाडी इथून निजाम शेख, नुपूर वरुण साबळे आणि उद्धव साबळे। विडू तालुका उमरखेड महाराष्ट्र येथून पोपलवाड परिवाराचं हे पत्र आलं आहे आणि सदस्य आहेत गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुळे, तसेच वाकोडी येथून उत्तम जमदाडे आणि देवशाला जमदाडे। तर आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकवित आहोत हाऊसफुल या चित्रपटातील मकरंद देशमुख यांची गीतरचना, संगीतकार सलील कुलकर्णी आणि गायकस्वर वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांचा।

श्रोतो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत प्रतिबिंब या चित्रपटातील संपदा हिरे यांच्या आवाजातील प्रवीण दवणे यांची गीतरचना आणि संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं. आणि या चित्रपटातील गीतासाठी आवड करणारे आमचे श्रोते मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथून हे श्रोते आहेत. बाबासाहेब कंगणकर, साखरबाई कंगणकर, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी, ईश्वरी. तसेच मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथील घायाळ परिवाराचे हे पत्र आहे. दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. बेर्डी येथून करमरकर परिवाराचं हे पत्र आहे. सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर.

प्राची करमरकर। तर आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकवित आहोत प्रतिबिंब या चित्रपटातील प्रवीण दवणे यांची ही गीतरचना। गायकस्वर संपदा हिरे यांचा आणि संगीतकार आहेत अवधूत गुप्ते।

श्रोतो, या चित्रपटातील या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो कशा आहात? आनंदात, मजेत आणि खूप गडबडीत ना? कारण आता तर आपल्या सर्वांचा लाडका मे महिना सुरू झालाय. जरी तो कडक उन्हाचा असला तरी अनेक मैत्रिणींना हा फार आवडतो, कारण या दिवसात सहकुटुंब सहपरिवार बाहेर फिरायला जाणं सोपं होतं, सहज जमतं. तर कुणाला वाळवण्यापासून सर्वच पाककलेचे विविध प्रकार करता येतात. सख्यांना प्रत्येकीची आवड वेगळी, तसा अनुभव आणि तसतशा आठवणी सुद्धा. यामुळेच तर अगदी वर्षभर आपण सारेच या मे महिन्याची आतुरतेनं वाट पाहत असतो. तेव्हा सख्यांनो या साऱ्या गोष्टी करताना स्वतः सोबत कुटुंबियाची सुद्धा योग्य ती काळजी घ्या. भरपूर हसा हसवा आणि आपला लाडका वनिता मंडळ कार्यक्रम देखील ऐकत राहा. मैत्रिणींनो कुटुंबामध्ये घरामध्ये सर्वांनी एकमेकांना समजून घेतलं तर तिथलं वातावरण छान हसरं खेळकर राहण्यास मदत होते. यासाठीच मग काही ठिकाणी तर अजूनही सारे लहान थोर मिळून हमखास काही ना काही बैठे खेळ तर खेळतातच. आणि खेळ खेळताना येणारी ती मजा, तिचा आनंद, तो अनुभव अगदी अविस्मरणीय. सख्यांनो यामुळं स्वतःचं आरोग्य सुधारता सुधारता त्या कुटुंबाचं त्या समाजाचं आरोग्य देखील सुधारतं. आपल्याकडे इतके खेळ आहेत, काही पारंपरिक तर काही नव्यानं आलेले सुद्धा. आता तर खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना अनेक स्कॉलरशिप सुद्धा मिळतात, त्याचा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये फायदाच होतो. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये ऐकूया ॲथलेट अनुपमा भोयर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत.

0: केलंय. खो खो आणि ॲथलेटिक्स मध्ये लॉंग डिस्टन्स धावपटू म्हणून यशस्वी खेळाडू म्हणून नाव कमावलेल्या आणि अनेक मेडल्स आणि पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या अनुपमा भोयर कडू यांना. अनुपमाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: अनुपमाताई, एक काळ असा होता की वर्तमानपत्रामध्ये भोयर भगिनींचं नाव वाचलं की त्या जिंकूनच येणार असा आत्मविश्वास आमच्यापैकी सगळ्यांनाच वाटायचा. तो विश्वास तुम्ही सार्थही ठरवला, तर याबद्दल काय सांगाल?
1: हो, मी याबद्दल नक्की काही तुम्हाला सांगायची इच्छुक आहे. त्यावेळेला भोयर सिस्टर म्हटलं की अपर्णा, अनुपमा आणि रश्मी भोयर या नावाजलेल्या होत्या. आणि जनरली आम्ही जिथे पण क्रॉस कंट्री का पार्टिसिपेट करायला जायचो त्यावेळेला एक बर्डन राहायचं, प्रेशर राहायचं की भोयर सिस्टरचं. पण ते प्रेशर सहज अगदी कमी व्हायचं ते आमच्या कोचमुळे, कारण की आम्हाला त्यावेळेला फक्त एवढंच समजत होतं की तुम्हाला मेहनत करायची आहे आणि आमचे कोच भाऊ कणे जे सांगतील त्या पद्धतीने. त्याच्यामुळे हे बर्डन आम्हाला कधी आलंच नाही आणि आम्हाला जे अचीव करायचं आहे ते भाऊ प्लॅनिंग करायचा आणि त्या पद्धतीने आम्ही मेहनत करायचं. आणि ऑफकोर्स या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा वाटा राहिला तो माझ्या वडिलांचा, कारण की त्या काळात मुलींनी धावायला जाणं किंवा ग्राउंडवर जाणं ही खूप मोठी गोष्ट होती. आता ही फार साधारण गोष्ट झाली आहे. त्यावेळेला स्पोर्ट्सला एवढी व्हॅल्यू नव्हती, पण त्यावेळेला खूप डेअरिंग घेऊन माझ्या बाबांनी जे डिसिजन घेतलं की आपल्या तिघेही मुलींना त्यांनी ग्राउंडवर प्रॅक्टिस करायला, धावायला आणि मेन म्हणजे रस्त्यावर प्रॅक्टिस करायला पाठवलं, त्याच्यामुळे त्यांचा दोघांचाही हा विश्वास सार्थक करायसाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली. आणि तशी मेहनत जसं आमचा कोच सांगेल तसं आम्ही करत गेलो आणि भोयर भगिनींचं नाव शेवटपर्यंत चांगलं राहावं याचा सराव केला. आणि त्यामुळेच भाऊची मेहनत, आमची मेहनत, आमच्या वडिलांची मेहनत या सगळ्यांचं एक फलस्वरूप असं आलं की आम्ही तिघीही बहिणींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावेळेला नाव गाजवलं आणि तिघींनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल्स आहेत. आणि त्यावेळेला आम्ही तिघी बहिणी ह्या पहिल्या सिस्टर्स होतो की ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पार्टिसिपेट करून मेडल्स देखील घेतलेत.
0: अरे वा, खूप छान. म्हणतात ना की गुरुविना कुठलंही ज्ञान हे अपूर्णच असतं. अनुपमाताई, ते अगदी तुम्ही सार्थ ठरवलं.
1: हो बिलकुल, गुरु नसेल तर खरंच आपण काही नाही करू शकत गुरुविना, कारण की त्याच्या मार्गदर्शनाखालीच आपण करू शकतो. आपल्या हातात मेहनत करणं आणि पूर्ण विश्वासाने करणं एवढंच असतं. आणि आम्ही खरंच खूप नशीबवान होतं की त्यावेळेला खूप नावाजलेला कोच भाऊ काणे आम्हाला भेटला, त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो.
0: तर अनुपमाताई, सगळ्यात आधी आपण जी आंतरराष्ट्रीय मॅच खेळला त्या मॅच बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: हो बिलकुल, कारण की आंतरराष्ट्रीय मॅच मध्ये किंवा कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करणं हे खूप मोठं स्वप्न होतं, किंवा त्यावेळेला सगळ्यांचंच ते मोठं स्वप्न होतं. आणि मेहनत म्हणा आणि नशिबाचा खूप मोठा भाग होता तिच्यात की आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉम्पिटिशन करू शकलो. माझी पहिली कॉम्पिटिशन झाली होती आंतरराष्ट्रीय स्तरावर, मी सिलेक्ट झाले नॅशनल नंतर ते वर्ल्ड क्रॉस कंट्रीसाठी. इंडियाच्या टीमकडनं चार मुली गेल्या होत्या. ऑफकोर्स मुलींची आणि मुलांची वेगवेगळी टीम राहायची, त्याच्यामध्ये अंडर 20 आणि ओव्हर 20 असे वेगवेगळे ग्रुप्स पण राहायचे. आणि मी अंडर 20 पार्टिसिपेट केलं होतं. वर्ल्ड क्रॉस कंट्री फ्रान्समध्ये झाली होती आणि तिथे आम्ही इंडियाच्या चमूकडनं पार्टिसिपेट केलं होतं क्रॉस कंट्रीमध्ये.
0: खूप छान. आणि मग जकार्तामध्ये जी एशियन क्रॉस कंट्री खेळली गेली होती त्यात भारतीय संघाला सिल्व्हर मेडल मिळालं होतं, हा क्षण खूप आनंदाचा होता, तर याविषयी सांगा ना.
1: हो, तो क्षण माझ्या जीवनातला सगळ्यात मौल्यवान क्षण होता, कारण की तुम्ही इंडियातर्फे पार्टिसिपेट करणं आणि तुमच्या टीमनी पार्टिसिपेट करता करता कोणतीही सुविधा नसताना, इव्हन तुम्हाला धावण्यासाठी शूज देखील नव्हते, अशा परिस्थितीत इंडियाच्या टीमनी सिल्व्हर मेडल त्यावेळेला घेतलं होतं. आणि माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती की मी त्या टीमचा एक भाग होते.
0: आणि त्या तो क्षण तुम्ही कसा अनुभवला ते ऐकायला आवडेल आम्हाला.
1: खूपच, म्हणजे इतका आनंद होता त्यावेळेला, म्हणतात ना

0: आजकाल पैर जमी पे नाही मेले असलीच काहीतरी कंडिशन होती. आणि पार्टिसिपेट करणं आणि दुसऱ्या देशात जाणं, फ्लाइट मध्ये बसणं, हे इतके असे अनुभव आहेत अगदी नवीन होत्या. आणि नवीन म्हणजे आजकाल तर कोणी पण बसतं फ्लाइट मध्ये, पण त्यावेळेला फ्लाइट मधून प्रवास करणं, इंडिया चा ट्रॅक सूट, आपल्या ट्रॅक सूटच्या मागे इंडिया लिहिलंय याचा अभिमान इतका होता, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणायचा पण खूप आनंद वाटायचा की तो इंडियाचा ट्रॅक सूट घालून आपण जातोय प्रॅक्टिसला, रस्त्याने लोक आपल्याकडे पाहतात आहे, सगळ्या आपल्या एरियाला आपण जिथे काम करतो आहे अशा सगळ्या ठिकाणी माहिती आहे की हिने इंडिया खेळलेली मुलगी आहे. त्याच्यामुळे तो एक वेगळाच अभिमान होता, वेगळाच अनुभव होता तो. आणि ज्यावेळेला आमची टीमनी तिथे गोल्ड मेडल घेतलं त्यावेळेला तो इतका मोठा क्षण होता आणि आमच्या पूर्ण टीमचा तिथे फोटो काढल्या गेला, आमचं कौतुक केलं गेलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यावेळेला एशियन क्रॉस कंट्रीला नाही पण वर्ल्ड क्रॉस कंट्रीला मी आवर्जून सांगायची तुम्हाला इच्छा ठेवते की वर्ल्ड क्रॉस कंट्री फ्रान्सला झाली होती. ऑफकोर्स वर्ल्डमध्ये मेडल वगैरे घेणं इतकं सोपं नाही आहे म्हणा.
1: खरंच म्हणजे तुम्ही सांगताय तेव्हा तो क्षण तुम्ही अनुभवताना किती भारावून गेले असाल हे आता आपण कल्पना करू शकतो. नक्कीच अनुपमाताई, मग या प्रवासाच्या दरम्यान वेगवेगळ्या मैत्रिणी भेटल्या असतील, नवी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या मुली भेटल्या असतील, तर तो अनुभव कसा होता?
0: हो हो खूप, अगदी इंडियातले सगळे स्टेट मधून तिथे पार्टिसिपेट करायला यायचे लोक, केरला, कोलकाता, महाराष्ट्र, वेगवेगळ्या याच्यात यायचे. आणि बरेच वेळा ना आपल्याला त्यांची भाषा केरलाची तर बिलकुलच नाही समजत, साऊथवाल्यांची भाषा. आणि आपल्या टीम मध्ये समजा दोन मुली केरलाच्या आहेत आणि आपण आहोत, त्यांना हिंदी समजत नाही, इंग्लिश समजत नाही,
1: कम्युनिकेशन
0: कराय कसं करायचं, तरी पण प्रॅक्टिस मध्ये काही प्रॉब्लेम नाही यायचा कारण की कोच आपापल्या पद्धतीने सगळ्यांना शेड्यूल देत राहायचे. पण त्यावेळेला मजा राहायची मैत्रीमध्ये कारण की त्यावेळेला ना फोन्स पण नव्हते किंवा सेल नव्हते किंवा कम्युनिकेशन कसं करायचं. भेटीगाठी व्हायच्या त्या कॉम्पिटिशनला जेव्हा आम्ही कुठे एकत्र भेटायचो ते त्यांच्या स्टेटकडनं यायचे, आम्ही आमच्या स्टेटकडनं यायचे, तीच भेट गाठवायची. किंवा पत्रही फारच एखादी आपली खास फ्रेंड असली तिलाच लिहिल्या जायचं, तरी पण जेव्हाही भेटायचं तेव्हा आनंदातच भेटायचं.
1: आणि अशा प्रवासादरम्यान मैत्रिणी ही पक्क्या मैत्रिणी ही बनत असतील ना?
0: हो हो बिलकुल, कॉन्टॅक्ट राहायचा. पण जसं आता कसं तुम्ही कुठेही जा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात तर फोन असल्यामुळे दुरावा नाहीच बिलकुल. पण तिथे त्यावेळेला भेटीगाठी आमच्या ज्या व्हायच्या ते जनरली कॉम्पिटिशन मध्ये किंवा एखाद्या फंक्शन्सला आम्हाला सत्कार करायला बोलवलं आहे वगैरे अशा ठिकाणी राहायचं आणि तेच एक स्त्रोत होतं एकमेकींना भेटायचं किंवा बोलायचं, म्हणजे जे नागपूरच्या बाहेरचे होते त्यांच्यासाठी.
1: खूप छान सांगितलं. तर अनुपमा, ते तुम्ही ज्या वेळी खेळत होता तो काळ आणि आताचा काळ यात तुम्हाला कसं अंतर जाणवतं? मग
0: खूप खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही असंच एकदा गोष्टी करत होतो ना त्यावेळेला मी आणि माझी बहीण अपर्णा, ती पण इंटरनॅशनल प्लेअर आहे, तर एकदा आम्ही असं दुःखच व्यक्त केलं म्हणायचं की यार किती छान या लोकांना आता जे प्लेयर्स आहेत त्यांना सुविधा भेटत आहे, त्यांना जिम मध्ये जाता येत आहे, छान छान डेव्हलप झालेले आहे जिम, आणि त्यांना शूज भेटतात आहे, त्यांना ड्रेस भेटतो आहे छानसा, पॅन्ट्स आणि जे कम्फर्टेबल राहतात आणि जर्सीज. त्यावेळेला म्हणजे मला आठवत आहे की मला एकदा स्पाइक्स हवे होते आणि ऑफकोर्स आम्ही ॲजवर सगळ्या घरांमध्ये राहतात त्यावेळेला चार बहिणी पाच बहिणी अशाच टाईपचे राहायचे आणि एक कमावता माणूस, तर सोपं नव्हतं ते. तर मला अजूनही आठवतं की माझ्या दिवाळीचा ड्रेस मी सोडून त्या पैशामध्ये मी स्पाइक घेतले होते. तर मी तर जे नवीन पिढी आहे मी त्यांना खरंच लकी म्हणेन. आम्हाला नव्हत्या सुविधा तरी पण मेहनत आणि चिकाटी जिद्द त्याच्या भरोशावर आम्ही टिकलो.
1: मग अनुपमा, ते त्यावेळी तुम्हाला मग प्रत्येक गोष्टीसाठी आर्थिक पाठबळ हे फार गरजेचं आहे, मग हे कुठून मिळवलं?
0: हो बिलकुल, पैसा खूपच जरुरी आहे, तो स्टार्टअपच असतो. तुम्हाला एखादी गोष्ट किंवा एखादं अचीव करायचं तर पैसा लागतोच. पण त्यावेळेला बाबा आपल्या याच्यातनं, कारण की बाबा भयंकर इंटरेस्टेड होते म्हणूनच आम्ही या क्षेत्रात आलो आणि करू शकलो. तर घरी ते डाएटचं वगैरे, डाएट म्हणजे असं आजकाल असं प्लॅन डाएट होत आहे तसं नव्हतं भेटायचं आम्हाला, पण जस्ट एक मगभर दूध, ओले शेंगदाणे आणि काही काजू आणि केळं हे याच्या भरोशावरच काढलं म्हणलं तरी चालेल.
1: म्हणजे जो फिटनेस राखायचा तो आहार तुम्ही घरातूनच मिळवला?
0: घरातून मिळायचा. आणि त्यावेळेला मला

0: भाऊचं पण एक आठवत आहे, भाऊ स्वतः स्टेट बँक मध्ये जॉब करायचा आणि भाऊनी जे त्याला माहित होते की जे स्टार प्लेयर्स आहे तर तो स्वतः पण आपल्या पेमेंट मधून खूप खर्च करायचा. तर आमचे कोच जे होते भाऊ काणे ते स्वतःच्या सॅलरी मधून जेव्हा आमचं वर्क शेड्यूल कम्प्लीट व्हायचं त्यावेळेला ग्राउंडवर ते आदल्या रात्री शेंगदाणे भिजत टाकायचे आणि मग ते ग्राउंडला घेऊन यायचे आणि ज्यांचंही वर्क शेड्यूल हेवी झालाय त्यांना ते रेग्युलर शेंगदाणे खायला देत होते. आणि नॉनव्हेजचं म्हणाल तर सगळे नॉनव्हेज खात नाही पण त्याही वेळेला माझे कोच भाऊ काणेंनी स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर कोणा ज्यांच्या घरी नॉनव्हेज चालतं त्यांच्या घरी ते पैसे द्यायचे, त्यांच्या घरी नॉनव्हेज आणून होतो आणि जे पण स्टार प्लेयर आहे त्यांना तिथे तो जेवायला द्यायचा. हे एक मोठा डाएटचा आहे. आणि त्यासोबत भाऊ काणेंनी अजून एक हे केली होती व्यवस्था की आमचं प्रॅक्टिस झाली की ऑफकोर्स ॲथलेटिक्स मधली सगळ्यात ग्रेट प्लेयर चारूताई चारुलता नायगावकर आम्ही तिच्या घरी जायचो आणि तिच्या घरी कॅन आणलेली राहायची मोठी आणि सोयाबीन मिल्क. त्यावेळेला प्रॅक्टिस झाल्यानंतर ज्या ज्या अलॉटेड प्लेयर होते चांगलेवाले तर त्यांना दोन बॉटल ते मिल्क प्यायला द्यायचे. हाच आमचा हार राहिला.
1: अरे वा. आता नॅशनल लेव्हलवर खेळताना अनेक शहरांचा प्रवास आपण केला असेल तर एखाद्या नॅशनलच्या मॅचचा अनुभव सांगाल.
0: हो, नॅशनल लेव्हलवर मी लॉंग डिस्टन्स रनर होती आणि जनरली लॉंग डिस्टन्स मध्ये मी 800 आणि 1500 मीटर मध्ये पार्टिसिपेट करायची आणि मला नॅशनल लेव्हलवर मेडल पण आहे. पण माझं मेन होतं क्रॉस कंट्री 5 किलोमीटर 8 किलोमीटर. तर मी नॅशनल लेव्हलचा मोठा अनुभव म्हणजे जो मला लक्षात राहील शेवटपर्यंत तो असा की ज्यावेळेला आम्ही नॅशनल खेळायसाठी पतियाला गेलो होतो क्रॉस कंट्रीसाठी आणि त्या नॅशनलमधून 4 जणींची निवड होणार होती. ज्या पहिल्या 4 येणार होत्या त्या इंडियाच्या टीमसाठी सिलेक्टेड होणार होत्या. त्यावेळेला जी जीव तोडून मेहनत आम्ही केली होती की सिलेक्ट व्हायचं आहे काहीही केलं तरी तर तो अनुभव खूप मोठा आहे. म्हणजे जीवनात कधीही न विसरणार. आणि इतकं भयंकर टेन्शन त्यावेळेला होतं की पहिल्या एवढ्या जणींमधून फक्त 4 जणी जाणार. त्याच्यामुळे आणि त्यावेळेला हिमतीने आणि मेहनतीने एक टार्गेटच होतं म्हणा ते जीवनातलं आणि मी त्यावेळेला 2nd प्लेस घेतली होती आणि आपल्या इंडियाच्या टीमसाठी सिलेक्ट झाली होती. आणि 4 जणींची टीम सिलेक्ट झाल्यावर थोडं दुर्दैव म्हणा किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम म्हणा त्या लोकांनी ती टीम कॅन्सल केली आणि डबल ट्रायल घेतल्या. आणि दुसऱ्यांदाही त्यांनी ट्रायल घेतल्या त्यावेळेला मी 2nd आली. अपर्णाताईचा प्रश्नच नव्हता, ती सिलेक्ट होतच होती आणि ती होणार आहे हे कन्फर्म होतं. थोडा जो डाऊट होता तो माझाच होता आणि तिथेही माझं दुर्दैव पुन्हा आढळलं. जे काही प्रॉब्लेम झाले असेल ते मला नाही माहिती काय झालं. त्यांनी 3rd ट्रायल ठेवल्या आणि मग 3rd कोणीतरी नॅशनल कॉम्पिटिशन होती जी ऑफकोर्स मी ज्यासाठी गेले होते तर त्यांनी तेव्हा म्हटलं आता इथून ज्या 4 मुली येतील आपल्या त्या इंडियासाठी पार्टिसिपेट करतील. आणि त्यावेळेला पूर्ण जीवाचा आकांत करून सगळं विसरून ते क्रॉस कंट्री मी धावले होते आणि त्यावेळेला मी 2nd आले आणि इंडियासाठी सिलेक्ट झाली होती.
1: अरे वा, खरंच तो क्षण तुमच्यासाठी किती आनंदाचा ठरला असेल. तर अनुपमाताई, तुम्ही सारखा उल्लेख केला की माझी बहीण, तर या मोठ्या बहिणीचंही मग तुम्हाला भरपूर मार्गदर्शन मिळालं.
0: हो हो, तिच्यामुळेच आम्ही आलो. तिच्यात ऍक्च्युली आधी आम्ही खो खो खेळायचं. खो खो खेळायचं काही म्हणजे खेळाची आवड होतो म्हणून गेलो. असं काही स्पेशल प्लॅनिंग वगैरे असं नव्हतं. अपर्णा गेली तर अपर्णाच्या मागे अनुपमा गेली, अनुपमा गेली तर रश्मी गेली. जसं घरातली मोठी जाते तर बाकीच्या बहिणी जातात.
1: म्हणजे एकमेकींसाठी तुम्ही बहिणीच आदर्श ठरला.
0: हो, तर ती गेली म्हणून ती जसं गेली तसं आम्ही गेलो. तर खो खो मध्ये तर काही खूप मोठं माझं अचीवमेंट नाही राहिलं. पण त्यावेळेला ना माझी एक मैत्रीण होती, ती नॅशनलला सिलेक्ट झाली होती आणि नॅशनल टीम मध्ये आणि पूर्ण मी त्यावेळेला लोकांच्या शाळेमध्ये होती आणि ती एकच सिलेक्ट झाली होती आणि ती ना नॅशनलचा ट्रॅकसूट घालून ग्राउंडवर यायची. तेव्हा मनात एक मोठं स्वप्न होतं की यार मला पण एक ना नॅशनलचा ट्रॅकसूट हवा आहे. पण नो होप, खो खो मध्ये काहीच चान्सेस नव्हते कारण की काही एवढी ग्रेट प्लेअर नव्हती मी. पण होप मला करायचं होतं, नॅशनल ट्रॅकसूट हवा आहे. तर त्यावेळेला ट्रॅकसूटचं महत्वही खूप होतं. आता ट्रॅकसूट ऑफकोर्स बाजारात मिळतात, तेव्हा नव्हते भेटत. तेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन झाले किंवा तुमच्या टीमकडनं गेला तरच तुम्हाला ट्रॅकसूट भेटायचे. तर इतकं ते मोठं स्वप्न होतं.

0: की आणि ते करायचं होतं. तर त्यावेळेला माझे कोच भाऊ काणे तिथे खो खोची प्रॅक्टिस घ्यायला यायचे ना, तर रविवारी त्यावेळेला लोकल टुर्नामेंट्स व्हायच्या क्रॉस कंट्रीच्या. तर ते म्हणायचे फॉर फिटनेस तुम्ही तिथे धावायला जा, आणि आम्ही सगळे चाललो जायचो. आणि योगायोग असा म्हणा की दोन्ही तिन्ही क्रॉस कंट्रीला जेव्हा भाऊकाण्यांनी पाठवलं त्यावेळेला आम्ही मेडल्स घेतले, अपर्णानी पण ऑफकोर्स आणि मी पण. पहिल्यांदा त्याला वाटलं हा छान धावलं हा, मग दुसऱ्याही संडेला पाठवलं अरे वा छान. मग जेव्हा तिसऱ्याही नंतरच्या कॉम्पिटिशनला संडेला त्यांनी पाठवलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या ऍथलेटिक्समध्ये रनिंगमध्ये छान आहे त्या दोघी बहिणी. मग त्यांनी आम्हाला ऍथलेटिक्सकडे वळवलं.
1: अच्छा, म्हणजे तुमचा खो खो कडून ऍथलेटिक्सचा प्रवास हा असा घडला.
0: हो हो,
1: म्हणजे कोचने तुम्हाला पारखलं. अनुपमा, ताई आपल्या गप्पा तर अशा सुरू राहतील, पण पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: गाणे तर खूप आवडतात पण हिंदी मराठी, पण मला एक जास्त गाणं का आवडतं सांगू का? कारण की जीवन म्हटलं स्ट्रगल आलंच आहे
1: अगदी,
0: आणि मला तर वाटतं माझ्या जीवनात भरपूर स्ट्रगल झालंय. तर ज्यावेळेला माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही स्पोर्ट्समध्ये जास्त नाही करू शकले, कारण की आपल्या इकडे तशा सुविधा नाही आहेत आणि एवढी मॅच्युअर्ड विचारसरणी पण नाही आहे म्हणावं लागेल. तर मग त्याच्यानंतर माझं स्पोर्ट्स सुटलं, पण मग ज्यावेळेला मला मुलगी झाली त्यावेळेला बाळंतपणासाठी मी आईकडे गेली होती. आणि त्यावेळेला माझा भाऊ अमेरिकेमध्ये जॉब करत होता आणि 6-7 महिन्यापासून तो आई बाबांना अमेरिकेला घेऊन जाणार होता. आणि माझी डिलिव्हरी झाली तेव्हा मी आईकडे असताना त्यांचं सगळं फिक्स प्लॅन होतं, त्याच्यामुळे चेंज करण्याचा काही अर्थ नव्हता. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही जा. आणि त्यावेळेला मी एवढ्या मोठ्या 6 रूमच्या घरामध्ये मी आणि माझं बाळ राहायचं. ऑफकोर्स एक बाई ठेवली होती, पण त्या काकू स्वयंपाकाला सकाळ संध्याकाळ जायच्या आणि त्या छोट्याशा बाळासोबत मी एकटी राहायची. आणि आपण छोटं असं तुमचं बाळ असेल 8 दिवसाचं 10 दिवसाचं त्याला एकटंही सोडता येत नाही, कुठेही जाता येत नाही. त्यावेळेला तिला झोपायसाठी म्हणून मी गाणं म्हणायची.
1: हसणारे
0: कोणीच नव्हते ना त्यावेळेला. मी तिला नेहमी झोपायला लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई,
1: अगदी अगदी,
0: म्हणून माझं ते आवडतं गाणं आहे.
1: नक्की तुमची आवड आम्ही नक्की पूर्ण करू.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव कमावणाऱ्या ॲथलेटिक्स खेळाडू अनुपमा भोयर कडू यांची मुलाखत. चला आता परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. अनुपमा, ते स्टेट लेव्हलवर खेळत असतानाही आपल्याला खूप सारे मेडल्स मिळाले आहेत, तर या स्टेट लेव्हलवरच्या एखाद्या मॅच बद्दल सांगा ना.
1: स्टेट लेव्हलवर जेव्हा सुरुवातीला माझं बरेच वेळा सिलेक्शन झालं आहे, मी 8-10 वेळा गेलेली आहे. आणि ऑफकोर्स स्टेट लेव्हलवर जेव्हा तुम्ही सिलेक्ट होता, फर्स्ट किंवा सेकंड येता, तेव्हा तुम्हाला

नॅशनलला पार्टिसिपेट करता येतं. तर मला अजूनही आठवते की मी 800 आणि 1500 साठी मुंबईला गेले होते त्यावेळेला, आणि त्याच्यानंतर नॅशनल टीम सिलेक्ट होणार होती. आणि त्यावेळेला खरंच सांगू का, मुंबई आणि बॉम्बे म्हटलं ना तर एक स्वप्ननगरी म्हणतात ना तीच होती, कारण की कधी मुंबई पाहायला भेटेल असं वाटलंही नव्हतं. आणि त्यावेळेला माझं तिथे 800 आणि 1500 साठी नॅशनलला सिलेक्शन झालं होतं. आणि मुंबई पाहता पाहता आपलं

0: नॅशनलला पार्टिसिपेट करता येतं. तर मला अजूनही आठवतंय की मी 800 आणि 1500 साठी मुंबईला गेली होती त्यावेळेला, आणि त्याच्यानंतर नॅशनल टीम सिलेक्ट होणार होती. आणि त्यावेळेला खरंच सांगू का, मुंबई आणि बॉम्बे म्हटलं ना तर एक स्वप्ननगरी म्हणतात ना तीच होती, कारण की कधी मुंबई पाहायला भेटेल असं वाटलंही नव्हतं. आणि त्यावेळेला माझं तिथे 800 आणि 1500 साठी नॅशनलला सिलेक्शन झालं होतं. आणि मुंबई पाहता पाहता आपलं अचीव्ह पण करणं गोल आणि मुंबईला एन्जॉय करणं, त्याच्यामुळे ती एक मेमरेबल ट्रीप राहिली होती आमच्यासाठी.
1: खेळाशिवाय ही आपली कुठली आवड आहे का, एखादा छंद वगैरे?
0: हो बिलकुल, खेळ सोडल्यानंतर स्वतःसाठी वेळ देणं सुरू केलं. घर संसार सांभाळून करणं त्यावेळेला थोडं कठीण होतं, पण आता ऑफकोर्स मुलं मोठी झाली आहेत तर स्वतःचे काहीतरी छंद करतात. मला तसं छंद म्हणून एक जास्त आवडतं की शेरोशायरीचे कलेक्शन करणं. आणि मग जेव्हाही मला माझा वेळ असतो, मी टाइम असतो, त्यावेळेला मी इकडून तिकडून वाचून शेरोशायरीचं कलेक्शन करत असते.
1: खूप छान, मग हा आपला छंद असाच पुढे कायम ठेवणार आहात ना?
0: हो बिलकुल, म्हणजे थोडा थोडा लिहायचाही प्रयत्न करत असते.
1: अरे वा, लिखाण करता.
0: हो
1: खूप छान. तर मग ॲथलेटिक्स मध्ये अनुपमाताई आपल्याला अनेक ट्रॉफीज मिळाल्यात, खूप सारे मेडल्स मिळाले, तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
0: ऍक्च्युली आम्ही ज्या लोकल क्रॉस कंट्रीज व्हायच्या त्यावेळेला आम्ही तिघी पण पार्टिसिपेट करायचो, आणि जनरली तिघींना पण मेडल भेटायची, आणि ते मेडल भेटत होते म्हणूनच भर सिस्टर म्हणून आम्ही प्रसिद्ध झालो. तर भरपूर मिळालेत, इतके मिळालेत ना की कधी कधी बाबांना प्रश्न पडायचा की कुठे ठेवू.
1: तिघी
0: नाही भेटायचे, ट्रॉफीज पण भेटायचे. आणि ऑफकोर्स घरात असं आता भेटले असत्या तर एखाद्या बाबांनी असं मोठं असं शोकेस बनवलं असतं, पण त्यावेळेला आपली जॉईंट फॅमिली येणारी जाणारी, तर घरात असं स्पेशल स्पेस नाही देता येत होतं. तरी पण बाबांनी त्यावेळेला आमच्यासाठी अशा तिघींच्या 3 पेट्या बनवल्या होत्या, की जिच्यामध्ये अशा 5-6 लाईन्स होत्या, जिच्यामध्ये एकावर एक असे करत त्यांनी मेडल रचून दिले होते. त्या ज्या मेडलच्या पेट्या आहेत ना, ज्या लग्न झाल्यावर ना प्रत्येकाला आपापल्या घरी न्यायला लावल्या होत्या.
1: अरे वा, पण तुमच्या बाबांसाठी तो किती अभिमानाचा क्षण की तिन्ही मुली इतक्या उत्तम राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळलेल्या प्लेयर्स, आणि त्यांना लग्नानंतर एक एक पेटी त्यांनी गिफ्ट म्हणूनच दिली.
0: तुमचे मेडल्स ट्रॉफी
1: तुमच्या घरी
0: स्वतःसाठी नाही ठेवले, माझ्या मुली मुली करत त्यांनी जा तुमच्या सासरी घेऊन जा इवन. आणि सगळ्यात महत्वाचं, माझं मेडल जे अजूनही माझ्या घरी आहे ते माझं एशियन क्रॉस कंट्री मध्ये जे मी सिल्वर मेडल घेतलं होतं ते अजूनही माझ्या शोकेशला लावलंय. आणि मुलांना सांगते ना तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटतो माझ्यासमोर, आई तू खरंच खेळत होती का असा प्रश्न येतोच. पण मी नसली की ते आपल्या मित्रांना दाखवतात, अरे मित्र आले, अरे हे कशाचं मिळेल, अरे और माझी आई अशी खेळत होती माझ्या आईने कमावलाय.
1: अरे वा, किती छान अभिमान वाटतो त्याचा. या सर्व मेडल्स आणि ट्रॉफीज बद्दल अनुपमाताई आपलं खूप खूप अभिनंदन.
0: धन्यवाद.
1: अनुपमाताई, बरेचदा मॅच खेळताना अनेक अडचणी येतात, तर एखादी अशी अडचण आली का की आता उद्या मॅच आहे आणि आज अशी अडचण आली की आता उद्याची मॅच मी कशी खेळणार, असा एखादा अनुभव आहे?
0: मॅचेसला जाणं, कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करणं म्हणजे इतकं सोपं काम नव्हतं त्यावेळेला, कारण की एकटं तर जनरली नव्हती, एक टीम राहत होती. आणि तुम्हाला एका शहरातनं दुसऱ्या शहरात जायचं आहे म्हटल्यावर ट्रेननी जायचं आपण, आणि त्यावेळेला एसीचा प्रवास वगैरे आम्ही कधीच केला नव्हता, ते पॉसिबलच नव्हतं, स्लीपरनी जायचं. आणि बरेच वेळा असे प्रॉब्लेम यायचे की आम्हाला इतके जणांना रिझर्वेशन नाही भेटायचं. मला अजूनही आठवते, इवन खो खो मध्ये ऍथलेटिक्स मध्ये पण आठवत आहे की आम्ही स्लीपर कोच मध्ये गेल्यावर 2 मुली वरच्या बर्थवर, 2 मुली खालच्या, सामान ठेवायची जागा असते तिथे देखील आम्ही चादर टाकून झोपलाय आणि कॉम्पिटिशनला पोहोचलोय.
1: खरंच म्हणजे तुमचा हा प्रवास काही सोपा नव्हता, खूप संघर्ष करावा लागला. तर आपल्या ज्या समकालीन धावपटू आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं?
0: आम्ही कोणती स्पोर्ट्सचे फंक्शन्स वगैरे अटेंड केले ना, खूप जणांच्या आई विचारायला येतात की कौतुकाने की तुम्ही कसं करत होता, तुम्ही माझी मुलगी खेळते हा, हिला मी काय डाएट देऊ, मी याच्यासाठी काय करू. म्हणजे आता ना आई वडील जागरूक झाले, पण समाजच जागरूक झालाय स्पोर्ट्सच्या बाबतीत. आधी जिम वगैरे तर कोणी नाही करायचं, आता जनरल जे अगदी नॉर्मल लाईफ जगणारे पण आता जिम फिटनेसकडे लक्ष द्यायला लागले. तर बरेच वेळा असा प्रश्न आम्हाला

0: ते फंक्शन्सला किंवा कुठे गेलो तेव्हा हा विचारला जातो की बा काय करू मी माझ्या मुलीला धावायला किंवा तिला अजून चांगलं करायला. तर मी त्यांना नेहमी एकच हे सांगते की जास्त टेन्शन घेऊ नका, कारण की आता सध्या लाईफ इतकं स्ट्रेसवालं झालं आहे आणि तिला जास्त टेन्शन देऊ नका की तुला हे करायचंच आहे. तिला आतून मनातनं आनंद होईल असं करू द्या आणि त्याबाबतीत तुम्ही सोबत राहा. तिला ती कॉम्पिटिशनमध्ये नाही झाली सक्सेस तर तिला उलटून बोलण्यापेक्षा तुला नाही जमत का, त्याच्यापेक्षा ठीक आहे इट्स ओके पुन्हा जाऊ हा पुढच्या वेळेला. तेव्हा तिच्या डाएटकडे लक्ष द्यायचं, तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे करा. असं जरुरी नाही ना की तुम्ही पूर्ण नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे, काजू बदामच खाल्ले पाहिजे, जेवढं अफोर्ड होत असेल तेवढं करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, नाही काजू बदाम खाऊ शकले तुम्ही तरी शेंगदाणे तर भिजलेले खाऊ शकता ना, सोयाबीन तर खाऊ शकता ना, डाळीचं वरण तर पिऊ शकता ना. मग जे आहे अवेलेबल त्याच्यात ना जे भेटतंय ते करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय करतात ना, बरेचसे छान छान टॅलेंटेड मुलं मुली असतात, मी पाहिलंय ना जशी 9वी-10वीची परीक्षा येते ना आई वडील स्टॉप करून टाकतात. तसं नका करू, खेळू द्या त्यांना त्यांचा रस असेल तर. आणि असं काही मी नाही म्हणत की बा तुमच्या परीक्षेवर खूप फरक पडतो. मी स्वतःच्या माझ्या फॅमिलीमध्ये सांगते की माझ्या आम्ही 5 बहीण भाऊ आहे, त्यातलं माझं तर फर्स्ट क्लास वगैरेच झालं, पण माझे 4 बहीण भाऊ आपले त्यांनी मेडल्स घेतले आहे आणि टॉपर राहिले ते. माझा भाऊ तर त्यावेळेला 10वीमध्ये टॉपर होता, मेरिट आला होता फर्स्ट मेरिट. आणि अपर्णाताई जी होती ती पण त्यावेळेला ओपन मेरिट आली होती. तर असं नाही होत की बा तुम्ही त्यांना खेळाकडे लक्ष दिलं तर त्यांचं काही बाकी करिअरचं नुकसान होईल असं विचार करू नका आणि त्यांना मागे घेऊ नका. त्यांना प्रोत्साहन द्या आणि करू द्या त्यांना जे करायचं आहे ते.
1: अनुपमाताई, आपण खेळत होता तो का आणि आताचा का यामध्ये खेळासाठी मिळणाऱ्या सोयी सवलतींमध्ये काय अंतर आपल्याला जाणवतं?
0: अंतर तर खूप आहे, जनरेशन गॅपही आहे, विचार करण्याची पद्धत बदलली आहे. आणि आता मेन म्हणजे खेळाडूंना सुविधा भेटत आहेत, आधी सुविधा नव्हत्या. आम्ही असं म्हणू शकेल की आमच्या घराचा जवळ ग्राउंड होतं ना म्हणून आम्ही करू शकलो. मी पण माझ्या मुलांच्याही बाबतीत सांगते, मला खूप इच्छा होती त्यांना स्पोर्ट्समध्ये टाकायची. माझे मुलं दोघंही खूप छान स्पोर्ट्स खेळायचे. मुलं मुली माझे टायकॉन्डोमध्ये येलो बेल्ट घेतला तिने आणि त्यांचे कोच माझ्या मागे लागले होते की हिला पाठवा पाठवा, पण तिला 10 किलोमीटर घेऊन जाणं ऑफिसमधून आल्यावर वापस येणं, तर मला रात्रीचे 10 वाजायचे. त्याच्यामुळे त्यावेळेला ती सुविधा नव्हती, पण आता आहेत त्या सुविधा. आता इव्हन तुम्हाला पेड कोच पण भेटत आहे. हा पण मी ॲथलेटिक्सच्या बाबतीत हे म्हणेल की ट्रॅक्स फार कमी आहेत. आजही ॲथलेटिक्सच्या मुलांना प्रॅक्टिस करायला जायचं असेल तर युनिव्हर्सिटी ग्राउंडवर जावं लागतं, दूर किंवा मानकापूरला जावं लागतं. तर ते एक थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहेच, पण बाकीचे आधीचं जे आम्ही स्ट्रगल केलं त्या मानाने तुम्हाला खूप म्हणजे असं आयतं भेटलं म्हणायचं ना काही गोष्टी, त्याचा तुम्ही लाभ घ्या हे मी नक्की तुम्हाला म्हणेन.
1: नक्कीच. तर मग या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींच्या पालकांना आणि त्या मुलींनाही तुम्ही काय सल्ला द्याल?
0: आजकाल स्पोर्ट्स म्हटल्यावर जनरली क्रिकेट आणि बॅडमिंटन कडे जास्त लक्ष दिल्या जातं, कारण की एक तो स्टँडर्ड गेम म्हटला जातो. पण मी म्हणेन ॲथलेटिक्समध्ये तुमच्या मुलांची इच्छा असेल की त्यांना करायचं आहे तर येऊ द्या, कारण की ॲथलेटिक्स आता खूप वर झालाय. त्यावेळेला तो रेकॉर्ड होता पीटी उषाचा की तिने एशियनमध्ये मेडल घेतले होते आणि जास्त नव्हते, पण आता तुम्ही ऑलिम्पिक पाहाल तर किती जणींनी मेडल घेतली आहे आणि ॲथलेटिक्सला एक महत्व आलंय. तर असं नका म्हणू की बा एक स्टँडर्ड गेम नाहीये किंवा अशा पद्धतीनं न विचार करता. तुमच्या मुलांची इच्छा असेल ॲथलेटिक्समध्ये किंवा रनिंगमध्ये करायची तर नक्की त्यांना पाठवा, त्यांच्या सोबत राहा आणि त्यांचं मनोबल वाढवा, कारण की आता तुमच्याकडे बऱ्याच सुविधा आल्यामुळे थोडंसं इझी झालंय. आणि आता तर बरेच पेड कोचिंग पण होतात आहे, त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही थोडंसं अफोर्ड करू शकत असाल तर नक्कीच मुलांना या क्षेत्राकडे वळू शकता. आणि याच्यामध्ये आता करिअर पण आहेत. तुम्ही याच्यानंतर समजा ॲथलेटिक्समध्ये चांगलं करिअर घेतलं तर तुम्ही कोच बनू शकता, पीटी कोच आहेत, कॉलेजमध्ये लागू शकता, शाळेमध्ये लागू शकता किंवा स्वतःचं कॅम्प देखील घेऊ शकता. तर तुम्ही मुलांना सोबत करा या गोष्टीत.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, अनुपमा ताईंच्या अनुभवावरून आपणा सगळ्या मैत्रिणींना एक खूप छान मेसेज मिळालाय की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी धैर्य आणि चिकाटी कधीच सोडायची नाही, मग बघा यश एक दिवस नक्की तुमच्या दारात येईल. तर अनुपमाताई, आज आपण इथं आलात आणि आपल्या खेळाचा प्रवास इतका छान उलगडून दाखवला. आमच्या या खेळामध्ये येऊ इच्छिणाऱ्या मुलींना खूप छान मार्गदर्शन

0: दर्शनही आपण केलं. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद. मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये ॲथलेट अनुपमा भोयर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. सख्यांनो, आपल्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात. जीवन प्रवास हा कधीच साधा सोपा सरळ नसतो. अनेक अडचणी पार करत पुढे जावं लागतं, पण त्यानंतर मिळणारा आनंद शब्दातीत असतो. स्वतःला नव्यानं शोधण्याचा तो एक प्रवास असतो. चला तर आज इंद्रधनू या मालिकेमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांची मुलाखत ऐकूया. विषय आहे सेकंड इनिंग. त्यांच्याशी संवाद साधला आहे स्वाती तुपकर या आपल्या मैत्रिणीने.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनू या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो या मालिकेअंतर्गत आजचा आपला विषय आहे सेकंड इनिंग, आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील. तर मैत्रिणींनो सेकंड इनिंग अर्थात मेनोपॉज नंतरचा एका स्त्रीचा सामाजिक, भावनिक आणि मानसिक प्रवास. तर आपण असं म्हणू शकतो की एका विशिष्ट वयात ती येते, त्यावेळी मुलींमध्ये बदल होतात, मग तिच्याशी तिचे एक भावनिक नातं जुळतं. प्रत्येक महिन्यात ती येते, कितीही त्रास झाला तरी वयाच्या प्रत्येक टप्प्यात एक सुखद अनुभूती देऊन जाते. पण जेव्हा ती कायमची सोडून जाते ना, तेव्हा मात्र मनाला हुरहुर लागते, अस्वस्थ वाटते. ती असते स्त्रीची मासिक पाळी. तर मैत्रिणींनो आपल्या जीवनातला मेनोपॉज नंतरचा हा काळ कसा जाईल किंवा तो कसा जायला पाहिजे याविषयीचं मोलाचं मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे. तर डॉक्टर रोहिणी पाटील आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात येणारा एक महत्वाचा टप्पा. यानंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल होणार असतात. कोणते बदल होणार, त्यासाठी काय करावं लागणार, यासाठी तुमच्याकडून आम्ही जाणून घेणारच आहोत. पण सुरुवातीला हे सांगा की या बदलाकडे बघण्याचा एका स्त्रीचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे.
1: सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की स्त्रीचं आयुष्य म्हणजे एक ऋतूंचा प्रवास. बालपणापासून किशोरावस्था, तरुणाई, मातृत्व आणि मग वृद्धत्व असा हा प्रवास असतो. आणि प्रत्येक टप्प्यात तिच्यामध्ये शारीरिक व मानसिक हा बदल होत असतो. मासिक पाळी सुरू होणे जसा हा एक नव्या जीवनाचा आरंभ असतो, तसंच मासिक पाळी जेव्हा बंद होते तेव्हा एक नवीन प्रवास तिचा सुरू होतो. आणि या टप्प्यामध्ये तिला अनेक अनुभव येतात आणि ह्यालाच आपण रजोनिवृत्ती असं म्हणतो. कोणाला हे जे बदल असतात हे सहजपणे येतात आणि कोणाला हे आव्हानात्मक ठरतात. मला असं वाटतं की फक्त 20% स्त्रिया अशा असतात की त्यांचा हा काळ फार स्मूथ जातो आणि त्यांना खूप काही असा त्रास वेगळा होत नाही, पण बाकीच्या स्त्रियांना तो खरंच फार आव्हानात्मक राहतो. अशा वेळेस समजा आपण योग्य जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ही आपली सेकंड इनिंग ज्याला म्हणतो आपण, किंवा एक नवीन वसंत ऋतू, न्यू स्प्रिंग ऑफ लाईफ, हा आपण खूप आनंदाने आणि खूप छान घालवू शकतो.
0: अगदी खूप छान सांगितलं तुम्ही. आणि त्याच्यामध्ये अनेक बदल होत असतात हे तुम्ही आत्ताच म्हणालात, तर कोणते कोणते महत्वाचे बदल त्याच्यामध्ये होतात हे सांगा.
1: आता आपण बदल म्हटला की रजोनिवृत्तीमध्ये बदल हे का होतात, कारण की रजोनिवृत्ती जेव्हा येते, मेनोपॉज जेव्हा होतो, तेव्हा आपले फिमेल हार्मोन्स, स्त्रियांचे जे हार्मोन्स असतात, ईस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, हे कुठेतरी कमी होतात. आणि जेव्हा नॅचरल मेनोपॉज येतो तेव्हा ते हळूहळू करत कमी होतात, आणि जेणेकरून आपल्याला त्या हळूहळू होण्याची सवय शरीराला होते. आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक, भावनिक, मानसिक या सगळ्या पातळीवर बदल दिसतातच. आता त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज अटेंड केलं हे आपण केव्हा म्हणतो, जेव्हा आपण 12 महिने आपल्याला पाळी येत नाही तेव्हा कुठे आपण म्हणतो की हो हा मेनोपॉज आला आहे. पण त्याच्या आधी आपल्याला असा अनुभव येतो की पाळी अनियमित होते, कधी लवकर येते, 15 दिवसातच येऊन जाईल, कधी 10 दिवसात येणार, कधी 1 महिना, कधी 2 महिने, कधी 3 महिने, कधी 6 महिने. तसंच रक्तस्त्राव पण हा फार वेगळा

0: अनुभवायला येतो की कधी फार कमी कधी फार जास्ती कधी तर थोडं थोडं थोडं थोडं ज्याला आपण स्पॉटिंग म्हणतो असंच चालू राहतं. तर हे बदल मासिक पाळीमध्ये आपल्याला दिसून येतात. तसंच फार पॉप्युलर शब्द आहे हॉट फ्लशेस. हॉट फ्लशेस उष्म आपल्याला गरमी खूप जाणवते तर हे सुद्धा येतात. छातीपासून गळ्या आणि गळ्यापासून चेहरा अशाकडे असं आपल्याला खूप भर भर भर भर भर असं गरम जाणवतं, लाल होतं आणि घाम येतो आणि ह्याला आपण हॉट फ्लशेस म्हणतो जे पुष्कळ लोकांना आणि कॉमनली पाहतात. मेनोपॉज म्हटला की सगळ्यात पहिले स्त्रिया विचारतात मॅडम हॉट फ्लशेस खूपच जास्ती असतात का, सहन होऊ शकतात का. ऍब्सोल्युटली तुम्ही सकारात्मक ठेवलं आणि हे समजून घेतलं की हे आपल्याला होणार आहे तर ते फार चांगलं आपण त्याच्यामधून निघू शकतो. तसंच आपल्याला हॉट फ्लशेस सोबत कोल्ड फ्लशेस पण येतात ज्याच्याविषयी कधीच कोणी बोलत नाही. घाम आल्यानंतर कुठेतरी आपल्याला खूप हुडहुडी भरते आणि ह्या ह्याच्या ह्याला आपण कोल्ड फ्लश म्हणतो. एक हॉट फ्लश आणि एक कोल्ड फ्लश. तसंच आपल्याला कुठेतरी पाळी जाण्याच्या वेळेला वजन वाढ होतंय हे दिसतं.
1: अच्छा.
0: जरी हिप्स आणि थाईज मध्ये फॅट डिपॉझिशन फिमेल साठी फार कॉमन आहे पण हे पोटाला ऍबडॉमिनल फॅट इन्क्रीज होतो, वेट वाढतं, सांधे दुखी राहते, कुठेतरी स्टिफनेस येतो आणि भावनात्मक बदल तर तो असतोच ज्याच्याविषयी आपण नंतर डिटेलमध्ये बोलू. पण हे बदल आपल्याला फार पाहण्यात येतात. कुठेतरी थकवा जाणवतो, आपल्याला असं वाटतं की नाही मी खूप लवकर थकतीये आता, पहिले तर एवढी लवकर नाही थकायची. हे सगळे गोष्टी आपल्याला जाणवतात आणि फार महत्वाचं म्हणजे योनी मार्गात कोरडेपणा जाणवतो. हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे आपल्याला होतं आणि सेक्शुअल डिझायर लिबिडो आपली कमी होते, कामवासना कुठेतरी कमी होते आणि ह्या सगळ्यांचा एक मिळून आपल्या ह्याच्यावर असं एक परिणाम होतो आणि मग आपण अस्वस्थ होतो की हे कसं. तर इथे मी सांगू इच्छिते की जेव्हा पहिल्या वेळेस मुलीला पाळी येते, ज्यांना मुली आहेत त्यांनी आठवलं तर त्यांना जाणवेल की जेव्हा पहिल्या वेळेस येतं तेव्हा त्या मुलीचं वागणंच चेंज होऊन जातं. ती सगळे म्हणतात की नाही ती खूप चिडचिड करते, ती ऐकत नाही, ती आपल्या मतानेच करते. हा सगळा परिणाम हार्मोन्सचा असतो. तेव्हा एक कुठेतरी तिच्या जीवनात वावटळ येतं आणि तसंच जेव्हा ती जाते तेव्हा सुद्धा एक वावटळ आपल्या जीवनात येतं. पण जेव्हा पाळी येते तेव्हा आपण ऐकलं असेल की ते कुठेतरी एक सेलिब्रेशन असतं.
1: हो ना.
0: पण काही जगातल्या काही देशांमध्ये थायलंड चायना ह्याच्यामध्ये जेव्हा मेनोपॉज जातो तेव्हा सुद्धा एक सेलिब्रेशन असतं. सेलिब्रेशन ऑफ न्यू लाईफ, सेलिब्रेशन ऑफ फ्रीडम असं एक.
1: खूप छान. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातली एक नवी सुरुवात ठरू शकते.
0: ऍब्सोल्युटली. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की पुष्कळ वेळेस ना ह्या स्टेजमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा झोप लागत नाही किंवा झोप येते तर ती कधीतरी परत आपली झोप मोडते, जाग येऊन जाते आणि परत झोप लागत नाही. तर हे एक तर हार्मोन्समुळे पण होतं आणि दुसरं हॉट फ्लशेस. रात्री असं दरून घाम येतो, पूर्ण सगळ्या लोकांना थंडी वाजत असते आणि आपल्याला गरमी, आपल्याला ओ एसी लावा, पंखा लावा आणि पूर्ण आपण भिजून गेलेलो असतो. तर हे झोपेचं पण असतं. दुसरं कुठेतरी एकाग्रता होऊ शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी होतं, ज्याला आपण ब्रेन फॉग असं म्हणतो. तर जेव्हा हे होतं तर तेव्हा आपल्याला असं होतं की अरे मला तर आठवतच नाहीये आणि तेव्हा ती कुठेतरी खूप अस्वस्थ होते की हा तर खूप मोठा बदल होतोय की मला आठवत नाहीये. पण ह्याच्यावर समजा आपण व्यवस्थित सल्ला घेतला आणि उपाय केले तर ह्याच्यावर मधून सुद्धा आपण निघू शकतो. हे फार महत्वाचं आहे. दुसरं त्वचेमध्ये सुद्धा बदल येतात, कोरडेपणा जाणवतो, केस कोरडे होतात, केस गळतात. म्हणतात की अरे नाही माझे केस पहिले खूप दाट होते आणि आता तर फारच पातळ झालेले आहेत. तर ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात.
1: अच्छा. तर खूप छान अशा गोष्टी सांगितल्या तुम्ही. म्हणजे स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होतात तर अशा वेळी तिने आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कारण खूप महत्वाचं ठरतात या गोष्टी, काय सांगू शकाल तुम्ही
0: ह्याच्यामध्ये? शारीरिक आरोग्य मेनोपॉजच नाही पण मी म्हणते की सगळ्या आपल्या ज्या भगिनी ऐकतात आहे त्यांनी पहिलेपासूनच आपल्या शरीराची काळजी ही घ्यायलाच हवी. पण कुठेतरी आपण पर्यायाच्या जबाबदारीमध्ये कुटुंबाच्या जबाबदारीमध्ये इतकं व्यस्त होऊन जातो की आपण स्वतःलाच विसरून जातो. म्हणूनच मेनोपॉज ही सेकंड इनिंग म्हणतो. कुठेतरी आपण घरातल्या जबाबदाऱ्या आपल्यावर कमी झालेल्या असतात, मुलं मोठी झालेली असतात, तेव्हा आपण स्वतःवर परत लक्ष केंद्रित करू शकतो. आणि त्याच्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे फिटनेस. शारीरिक आपण कसं काय आपल्या स्वतःला सुदृढ ठेवू शकतो आणि जे फार महत्वाचं असतं, तुम्ही शारीरिकरित्या सुदृढ राहिले ना की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही व्यायाम करणं हे फार महत्वाचं आहे.

0: तुम्ही वॉक करा, तुम्हाला असं वाटत असेल तर स्विमिंग करा, पण व्यायाम हा महत्वाचा असतो. अनेक प्रकारचे व्यायाम असतात, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग जे म्हणतात आपण वजन उचलतो, तर पुष्कळ लोक म्हणतात की नाही वजन उचललं तर मसल वाढतात. पण जसं मी तुम्हाला आता म्हटलंय की ब्रेन फॉग, तर ब्रेन आणि ब्राऊन, ब्राऊन म्हणजे मसल, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला फार गरजेच्या असतात. आणि त्या ब्राऊन म्हणजे मसलसाठी आपण वजन उचलण्याचे जे व्यायाम असतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण जो म्हणतो, ते फार महत्वाचं असतं. कारण की आपल्या मसल मजबूत राहिल्या, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असली तर जो भार आपला जॉईंट्सवर येतो तो कुठेतरी कमी होतो. जॉईंट्सवर येणारा जो भार असतो तो मसल स्ट्रेंथ चांगली असेल तर कमी असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग जरुरी आहे, तसंच कार्डिओ हे पण फार जरुरी आहे, चालणं किंवा बाकी ज्याच्यामध्ये आपला हार्ट रेट वाढतो. कारण की वजन वाढण्याची प्रक्रिया यावेळेस असते मेनोपॉजमध्ये, कारण की हार्मोन सपोर्ट गेलेला असतो. तसंच ह्या ह्याच्यामध्ये आपले हाड जे असतात ते पण ठिसूळ होतात, ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. तर समजा तुम्ही व्यायाम व्यवस्थित करत राहिले तर त्याचा पण प्रमाण कुठेतरी ते आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि फार महत्वाचं म्हणजे डाएट, हे फार महत्वाचं असतं. यावेळेस आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे तीन घटक असतात आपल्या डाएटमधले. हे तिन्ही फार महत्वाचे असतात, पण प्रोटीनवर आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. कारण की प्रोटीन एक असं असतं की जे रिपेअर करतं आपल्या बॉडीला, तर प्रोटीन आपल्याला हवेच. आणि फॅट म्हटल्यानंतर हे हेल्दी फॅट घ्यायला हवे, तळलेल्या वस्तू खायला नको, रेड मीट आपण अवॉइड करायला पाहिजे, सॅलड्स आणि हिरव्या पालेभाज्या आपण भरपूर, अँड मिल्क प्रॉडक्ट्स ज्याच्यामध्ये कॅल्शियम आपल्याला मिळायला पाहिजे, सकाळच्या कोवळ्या उन्हात आपण बाहेर निघायला पाहिजे जेणेकरून व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं. तर हे असं एक इन टोटो होलिस्टिक वे मध्ये आपण हे पाहायला पाहिजे. आणि तसंच झोपेचं सुद्धा आपण विचार तो करायलाच हवा आणि झोप पण व्यवस्थित व्हायलाच हवी.
1: खूप छान सांगितलं डॉक्टर, कारण की शारीरिक आरोग्य हे खूप महत्वाचं ठरतं एका स्त्रीसाठी, विशेषतः मेनोपॉजच्या नंतर.
0: ऍब्सोल्युटली,
1: कारण त्याची ती सेकंड इनिंग असते आणि ती सेकंड इनिंग चांगली जाण्यासाठी शारीरिक आरोग्याचं खूप महत्व आहे. आणि यासोबतच महत्व आहे ते म्हणजे मानसिक आरोग्याचं.
0: ऍब्सोल्युटली,
1: तर अशावेळी तिचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तिच्या कुटुंबाची आणि विशेष म्हणजे तिच्या पतीची काय जबाबदारी सांगू शकाल तुम्ही?
0: आता असं असतं की जेव्हा मेनोपॉज मध्ये आपण जातो तेव्हा एक तुफान आलेलं असतं आपल्या शरीरामध्ये, आपल्या भावनांचं, आपल्या माइंडमध्ये. तर ह्या ह्याच्यामध्ये काय होतं की आपण कुठेतरी अस्वस्थ असतो, कधी थकलेले असतो, कधी विनाकारण चिडचिड करतो, कुठेतरी नैराश्य आलेलं असतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून आपण जेव्हा जातो तेव्हा कुटुंबाचं तर असतंच असतं, पण मी म्हणते की विशेषतः पतीचा साथ हा फार महत्वाचा असतो. आणि मेनोपॉज हे फक्त तुमचं शारीरिक आणि भावनिक बदल एवढंच नसतं, पण ती एक संधी असते आपले नातेसंबंध आणखीन मजबूत, संवेदनशील आणि समजूतदार बनवण्याची. तर इथे कुठेतरी पतीनी साथ द्यायला हवी, पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की पतींचं पण अवेअरनेस असायला हवं आणि तो विषय फार महत्वाचा आहे. आणि आपण त्यांना पण अवेअर करायला हवं की काय काय बदल येतात आणि या बदलांमध्ये त्यांनी ह्याला पत्नीला कशी साथ द्यावी हे फार महत्वाचं आहे. जेव्हा हे सुरू होतं तर तिची चिडचिड होते, नवऱ्याला कळतच नाही, पतीला कळतच नाही की मी सगळं करतोय आणि ही माझ्यावरच चिडतीये. पण त्यावेळेस समजून घ्यायला हवं ती चिडत नाहीये, तिचे डिक्लाइनिंग हार्मोन्स चिडतात आहे तुमच्यावर. आणि तिला लेबल करू नका की तू तर फारच बदलली, पहिले अशी नव्हती, आता तर तू फार चिडचिडी झालीस, असं तर नव्हतं, मी तर काहीच करत नाही तरी तू चिडते. हे जे वाक्य असतात ना ह्याच्यापेक्षा कुठेतरी समजूतदारपणे तिला साथ द्यायला हवी, समजून घ्यायला हवं की ती आत्ता चिडचिड करते. आणि तुम्ही हे पाहाल की तिने चिडचिड केल्यानंतर थोड्या वेळाने ती जेव्हा शांत होते तेव्हा तिच्याही लक्षात येतं की हे जे चिडचिड आहे ही गरजेची नव्हती, तो विषय एवढा तीव्र नव्हता की मी या ह्याने रिॲक्ट करायला पाहिजे. तर त्यामुळे थोडा कुठेतरी पेशन्स, समजूतदारपणा दाखवला ना तर तुमचं म्हणजे पतीचंही आयुष्य व्यवस्थित जातं आणि हिला पण फार सहजतेने ह्याच्यामधून स्त्रीला निघण्याला मदत होते. पुष्कळ वेळेस तिला खूप काय सांगायचं असतं आणि ते पहिले सांगून चुकलेली असते. आपण म्हटलंय ब्रेन फॉग, तर तेव्हा पतीचं असं हेच तर तू दोन वेळा सांगितलेलं आहे, परत परत काय तेच. तर माझं असं म्हणणं आहे की पतीनी एक सायलेंट लिस्नर व्हावं. दरवेळेस जी सांगते त्याच्यावर तिला उपाय नको असतो, तिच्यावर त्याला सल्ला नको असतो, तिला सोल्युशन नको असतं, तिला फक्त पेशंट लिस्नर हवा असतो. जो पती अगदीच छान पेशंट लिस्नर होऊ शकतो आणि असावा माझं असं म्हणणं आहे. तर आणि तिला ह्या ह्याच्यामधून निघण्यासाठी

0: हे तरी तिला नेहमीच जाणून द्यायला नको की नाही तुझा तो मेनोपॉज आला ना म्हणूनच तू अशी करायला लागली. ह्याला आपण टोमणे म्हणू शकतो की हे टोमणे नको द्यायला आणि तिच्यासाठी वेळ काढायला हवा. तिला काय आवडतं, तिचं कुठले छंद आहेत, जरी ते पतीला आवडत नसले तरी सुद्धा तिच्यासाठी म्हणून फक्त तो त्या काळात आपण थोडी साथ दिली ना की मग परत आयुष्य पूर्वरित आनंदमय होतं. पतीचा रोल हा फार महत्वाचा आहे.
1: आणि रोहिणीताई तसं बघितलं तर एक महत्वाचा काळ असतो मेनोपॉजचा, म्हणजे एक विशेष वय असतं त्या गोष्टीचं.
0: हो,
1: त्या काळामध्ये जर मेनोपॉज झाला तर ती सहजतेने ऍक्सेप्ट करते. आपण कधी कधी काय असतं की उमेदीचा काळ असतो, तिचं वय कमी असतं आणि त्या काळामध्ये जर तिला मेनोपॉज आला असेल किंवा तसे सिम्पटम्स जाणवत असतील तर अशा वेळी तिच्यामध्ये खूप भावनिक आणि शारीरिक बदल घडत असतात, तिचे मूड स्विंग होत असतात, कधी कधी नैराश्याची भावना पण तिच्या मनामध्ये येते. तर अशा वेळी तुम्ही तिला काय सल्ला द्याल?
0: अगदी बरोबर. कधी कधी काय होतं ना की प्रिकॉशियस मेनोपॉज म्हणतो, खूप आधी होतो, 40 वर्षाच्या आधी होतो किंवा त्याच्या पण आधी कधी कधी होतो, डिपेंड करतं की त्याचं कारण काय.
1: हा,
0: कधी सर्जरी करावी लागते कुठल्या काही कारणाने आणि मग तो सडन मेनोपॉज येतो. हा जो सडन मेनोपॉज आहे ना, ह्याचा त्रास स्त्रियांना थोडा जास्ती होतो. कारण की काय होतं की शरीर त्याला अकोमोडेट किंवा अक्लमेटाईज झालेलंच नसतं. तो हळूहळू जेव्हा नॅचरल मेनोपॉज येतो तेव्हा हळूहळू तो हार्मोन कमी होतो. पण हा जो सडन मेनोपॉज असतो ना, तर आज हार्मोन आहेत आणि उद्या ते अगदीच कमी झालेले असतात, त्यामुळे त्याचा असर फार सडन असतो, त्यामुळे त्याचे सिम्पटम्स फार तीव्र असतात. आणि तिला बट नॅचरली तो काळ असा असतो की तिने कधी इमॅजिन केलेलं नसतं. दरेक स्त्रीला हे माहीत असतं की जेव्हा पाळी येते तेव्हा ती पाळी जाणारच. आणि एक मनामध्ये असतं की एक जनरल सगळ्यांना माहिती असतं की एक 45 to 55 years मध्ये कधीतरी पाळी जाणार. आणि ते जेव्हा खूपच लवकर होतं तर गोंधळ होऊन जातो तिला की मी विचार काय केला होता आणि हे काय झालं. आणि त्यावेळेस अगदी मी तुम्हाला सांगते की तेव्हा जे सिम्पटम्स असतात, ते लक्षणं जे असतात, जो तिला त्रास होतो तो नॅचरल मेनोपॉजपेक्षा जास्ती असतो. त्यामुळे तिची काळजी घेणं हा फार महत्वाचं असतं. कारण की हा जो अर्ली मेनोपॉज येतो, मेनोपॉज नंतर तर होतच होतं मी जे सांगणार आहे ते, पण अर्ली मेनोपॉजमध्ये सुद्धा हार्टविषयी प्रॉब्लेम्स वाढतात, हाड ऑस्टिओपोरोसिस आपल्याला होतं, डायबिटीज टाईप 2 हा त्यावेळेस होतो. तर हे सगळे हार्मोन सपोर्ट आपला गेल्यामुळे होतात. त्यामुळे तिला विशेष मेनोपॉज नंतर तर काळजी घ्यायचीच असते, पण हिला अधिक विशेष काळजी घ्यायची.
1: आणि मेनोपॉज नंतर मेडिकल चेकअप किती दिवसांनी करण्याची गरज असते?
0: मेडिकल चेकअप, गायनिक चेकअप हा रेग्युलर असायलाच पाहिजे. दरवर्षी तुम्ही आपला रुटीन पूर्ण चेकअप करायलाच हवा. बोन डेन्सिटी करायला हवी, हृदयरोग तज्ञांकडे जायला हवं, गायनेकोलॉजिस्टकडे जायला हवं आणि रुटीन ब्लड टेस्ट ह्या सगळ्या करायलाच हव्या.
1: आणि रोहिणीताई, हे निसर्ग चक्र आहे, हे सुरू राहणारच, कारण पाळी येणार पाळी जाणार हे ठरलेलंच असतं. पण त्या गोष्टीला प्रत्येक स्त्रीला सामोरं सुद्धा जायचं असतं आणि तेही हिमतीनं जायचं असतं. तर अशा वेळी मनातली सकारात्मकता किती महत्वाची ठरते सांगा.
0: मी तर म्हणते की सकारात्मकताच ही फार महत्वाची असते. जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट एक्सेप्ट करता आणि त्याला समजून घेता तर तुम्हाला ती गोष्ट डील करणं फार सोपं जातं, त्याच्यामधून आपण पुढे निघणं फार सोपं जातं. जेव्हा तुम्ही कुठेतरी पॉझिटिव्ह व्ह्यूनी त्या गोष्टीला पाहता की हो, मी हार्मोनसोबत नव्हती आली आणि मी हार्मोनसोबत जाणार नाही आहे, हा मधला काळ आहे तो मी एन्जॉय केलेला आहे आणि पुढचा काळ पण मी एन्जॉय करेल. कारण की त्या ह्याच्यामध्ये पण खूप पॉझिटिव्ह गोष्टी असतात की आउटवर्ड टू इनवर्ड होतो. आजपर्यंत आपण फक्त फॅमिलीला देत आलो आहे, आता त्या फॅमिलीला आपण वाढवून मोठं केलेलं आहे, मुलं आपल्या आपल्या ह्याच्यात झालेले आहेत, आता कुठेतरी स्वतःसाठी वेळ मिळतोय, ही एक पॉझिटिव्ह बाब. तेव्हा कुठेतरी आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकतो, आपल्या मानसिक आणि भावनिक गोष्टीमध्ये लक्ष देऊ शकतो, डाएट प्लॅन करू शकतो. तर हे सगळं सकारात्मक आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला एक नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास आणि नवीन उत्साह होतो आणि त्या जोमाने आपण पुढे जाऊ शकतो.
1: खूप छान. आणि हा मला वाटते स्त्रियांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, सेन्सिटिव्ह असा हा विषय आहे. चार स्त्रिया भेटल्या की हा विषय अगदी निघणारच मेनोपॉजचा. पण बरेचदा काय होतं, एखाद्या स्त्रीला वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा पाळी सुरू असते तर त्यावेळी तिला थोडासा धक्का बसतो, अरे बाकीच्यांचा मेनोपॉज झाला माझा अजून झाला नाही, तर मग तिनं काय करायला पाहिजे? अशा वेळेस
0: तिने गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यायला हवी. आणि पुष्कळ वेळेस मेनोपॉज हा तुमच्या आईला केव्हा आला होता ह्याच्यावर पण डिपेंड करतो. पण गायनेकोलॉजिस्टचं ओपिनियन घेणं फार गरजेचं असतं की का तिला आतापर्यंत पाळी सुरू आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना.
1: हा हा,
0: तिला चिंता वाटते की माझ्यासोबत का असं वेगळं होतंय, सगळ्यांचं तर नाही झालं हा

0: क्वेश्चन मार्क असतोच, कारण की माझ्या केबिनमध्ये जेव्हा येतात तर तेव्हा एकदम नॅचरली म्हणतात, मॅडम सबको तो मेनोपॉज आ गया पर 58 इयर्स हुए मुझे क्यों नहीं आया, आला तरी पण आणि नाही आला तरी.
1: रोहिणीताई, मला वाटतं हा मेनोपॉजचा विषयच असा आहे की या विषयावर मला वाटतं मैत्रिणींशी तरी भरभरून बोलायला पाहिजे, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघतात, किंवा डॉक्टरांचा वेळोवेळी आपण सल्ला घेतो त्यातून सुद्धा मार्ग निघू शकतो आणि आपल्याला येणारा तणाव नक्कीच कमी होऊ शकतो. तर तिच्यामध्ये होणारे हे बदल आहे जसं तुम्ही लठ्ठपणा सांगितलात, तर ते बदल आपण कमी करू शकतो का?
0: हो, आता तुम्ही जे म्हटलं की तिने मैत्रिणींसोबत बोलायला पाहिजे, हो मैत्रिणींसोबत तर बोलायलाच पाहिजे, पण कुटुंबासोबत आणि पतीसोबत सुद्धा फ्रीली बोलायला पाहिजे. त्याला कसं समजणार की तू कशातून चालली आहेस, फार ओपन आणि फार मोकळेपणाने त्याला सांगायला पाहिजे की हो मला असं होतंय. हे आपण समजा मैत्रिणींसोबत पण कुटुंबासोबत सुद्धा आणि विशेषतः पतीसोबत, तर कुठेतरी त्यांना तुम्हाला सपोर्ट करणं फार सोपं जाणार. जेव्हा वजन वाढतं हे आपल्याला कळतंय, तर तेव्हा एक्सरसाइज आणि डाएट हे प्लॅनिंग समजा आपण व्यवस्थित केलं तर आपण वजन वाढण्याच्या प्रक्रियेला कुठेतरी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. आणि वजन वाढणं म्हणजे फॅट वाढणं, जे अजिबात चांगलं नसतं, तर ते आपण कमी करू शकतो, फॅट कंटेंट कमी करू शकतो, फिटनेस वाढवू शकतो, मसल वाढवायला पाहिजे आणि फॅट कमी करायला पाहिजे.
1: आणि डॉक्टर खूप छान सांगितलं तुम्ही, पण ही जी सेकंड इनिंग असते ही खूप छान आनंदात जायसाठी आणखी तिने काय करायला पाहिजे, जसं तिच्या आवडी आहे तिचे छंद आहे हे तिने जोपासायला पाहिजे.
0: अब्सोल्युटली. आजपर्यंत काय होतं ना की आपण दर स्त्री म्हणजे मेजॉरिटी स्त्रियांचं आपण ऐकतो की मुलांना मोठं करणं, पतीकडे सासू सासऱ्यांकडे या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना माझे जे स्वप्न होते तेच राहून गेले. तर हे सगळे जोपासणं, जसं मी म्हटलं ना ही सेकंड इनिंग, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल इनिंग, खूप सुंदर अशी अशा टप्प्यात आपण आलेलो असतो. तर ह्याच्यामध्ये आपण जे राहिलेलं असतं ते सगळं पूर्ण करायचं. तुम्हाला पेंटिंग करायचं होतं, तुम्हाला गाणं म्हणायचं होतं, तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचं होतं, जास्तीत काय ती तुम्हाला स्वतःकडे योगा प्राणायाम मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी, मला फार आवडायचं हो की मला एक्सरसाइज करायचं पण मला वेळच नाही मिळाला. आता ती वेळ आलेली आहे आणि तिने स्वतःला जोपासायला हवं, स्वतःचे छंद जोपासायला हवे.
1: अगदी खूप छान. जी फर्स्ट इनिंग असते त्यामध्ये आपण बिझी असतो, मुलं असतात, परिवार असतो, पण जी सेकंड इनिंग असते ती खरंच मला वाटते तिथे आपण भरभरून जगायला पाहिजे. आणि खूप छान सांगितलं तुम्ही, खूप छान मार्गदर्शन केलं. जाता जाता आणखी आमच्या मैत्रिणींना काय सल्ला द्याल तुम्ही?
0: मी मैत्रिणींना हे सांगेल की जीवनशैलीमध्ये बदल आणा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आता ही इनिंग स्वतःसाठी जगा, तेव्हाच कुठेतरी आपण स्वतःला सुदृढ ठेवू शकू आणि आनंदाने पुढे जाऊ शकू.
1: अगदी खूप छान. तर मैत्रिणींनो, रोहिणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेनोपॉजच्या या काळात शारीरिक बदलांसोबत मानसिक बदल पण होत असतात, मूड स्विंग होत असतात, हा महत्वाचा बदल. पण आता या सेकंड इनिंग मध्ये स्वतःला जपायला हवं, स्वतःची काळजी घ्यायला हवी, तेव्हाच कुटुंबासोबत आपण आनंदी काळ घालवू शकतो. तर डॉक्टर रोहिणी पाटील, तुम्ही इथे आलात आणि मेनोपॉज अर्थात सेकंड इनिंग याविषयी खूप महत्वपूर्ण असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार आकाशवाणी आणि स्वाती, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हा फार महत्वाचा विषय, फार नाजूक विषय हा तुम्ही बोलला आणि ह्याचं अवेअरनेस फार गरजेचं होतं. धन्यवाद.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनु या मालिकेमध्ये सेकंड इनिंग याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता स्वाती तुपकर या आपल्या मैत्रिणींनी. सखांनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र इथेच संपत आली आहे. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

एफएम 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM 101.1 मेगाहर्ट्सवर. श्रोतो, दुपारचा 1 वाजला आहे. यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: जीवन को समय के साथ ढाल देना चाहिए, नदी की तरह बहना चाहिए। शुरुआत में छोटा झरना होता है, चलते चलते वन, पहाड़ों, जंगल, कठिन रास्तों से गुजरती, मैदानों को चीरती हुई, कहीं गांव, कस्बों और शहर के सफर निरंतर करती समुन्दर की और मिलन में अपना अस्तित्व मिटा देती है। समय के साथ चलना चाहिए, बिल्कुल समय के साथ चलना बहुत जरूरी है। तो भाई, हमारी एक सखी लिखती हैं कि महिलाओं पर लोग हंसते हैं कि वो कभी समय पर नहीं पहुंचेंगी क्योंकि वो तैयार होने में बहुत समय लगाती हैं। बहरहाल, आप बताइएगा कि आप कितना समय लगाती हैं तैयार होने में। तो एक साथी ने भेजा है कि आज के गीत हो सकते हैं, हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, समय तू धीरे धीरे चल, सपने सुहाने लड़कपन के, आंखों से जो उतरी है दिल में, अजनबी कौन हो तुम, हम भी चलें तुम भी चलो। तो भाई, देखते हैं कौन कौन से गाने हमारे आपके मिलते हैं। एक साथी
1: आणि त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूरहून।
2: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी। तमिळनाडूमध्ये TVKचे प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट। अण्णा द्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर। आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे। या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते। पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो। या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असंही ते समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले। या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं। या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली। ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं। याविषयी ते म्हणाले,
3: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा।
2: बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला। विजय कुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनी

ही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी तमिळगा वेत्री कळघमचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची लोकभवनात दुसऱ्यांदा भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर केलं. राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे की नाही हे अद्याप कळू शकलं नाही. तमिळनाडू विधानसभेत टीव्हीकेनं 234 पैकी 108 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. टीव्हीकेला काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा आहे, मात्र तरीही ही आघाडी बहुमताचा आकडा गाठू शकली नाही. दरम्यान सत्ता स्थापनेबाबतच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अण्णा द्रमुकच्या 40 अधिक आमदारांना पुदुचेरीमधल्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं आहे. हे आमदार कड्डलोर, विलुपुरम, कलकुरिची या जिल्ह्यांमधले आहेत. या रिसॉर्टच्या भोवती पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे. केरळमच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरममध्ये झाली, पण त्यात मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत. या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत. काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत. आसामच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी 12 मे रोजी होणार असून त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील असं आसामचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी सांगितलं. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड रविवारी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यम ग्राम इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 4 दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांची गाडी थांबवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. चंद्रनाथ यांच्या गाडीचे चालक बुद्धदेव बेरा हेही गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. भाजपनं या हत्येला तृणमूल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे. माकप आणि काँग्रेसनेही हत्येचा निषेध केला आहे. पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यामुळे पुदुचेरीत नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नायब राज्यपालांनी काल 15वी विधानसभा विसर्जित करण्याचे आदेश दिले. पुदुचेरी विधानसभेच्या 30 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 जागा जिंकून बहुमत प्राप्त केलं आहे. यात एनआर काँग्रेसनं 12, भाजपनं 4, अण्णा द्रमुक आणि लचिया जननायका कच्ची या पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्यांचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला असा आरोप सर्वांवर होता. या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं होतं. व्हिएतनामचे अध्यक्ष तो ला यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली. यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच एक व्यावसायिक परिषदेत ते दोन्ही नेते सहभागी होतील. संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची लोकभवनात भेट घेतील.
गेल्या 22 दिवसात जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अंतर्गत 518 जणांना अटक झाली असून

0: 481 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 24 मालमत्ता जप्त केल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत. ईडीनं आज मोहाली आणि चंदीगडमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. ग्रेटर मोहाली क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जमीन वापर हस्तांतरणाचा परवाना मिळवताना मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार. नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी. तमिळनाडूमध्ये TVK प्रमुख विजय यांनी पुन्हा घेतली राज्यपालांची भेट. अण्णाद्रमुकचे आमदार पुद्दुचेरीमधल्या रिसॉर्टवर. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित सर्च संस्थेच्या संचालकपदी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ अभय व डॉ राणी बंग यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ आनंद तर निर्वाणच्या संचालकपदी कनिष्ठ पुत्र अमृत बंग यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दोघांनीही आपापल्या पदांची सूत्रे स्वीकारली. 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस विविध ठिकाणी पक्षाचा ध्वज फडकावून साजरा करण्यात आला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात माजी खासदार अशोक नेते आमदार डॉ मिलिंद नरोटे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केलं. आरमोरी क्षेत्रात माजी आमदार कृष्णा गजबे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. 6 ते 8 एप्रिल दरम्यान नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा गट अ फुटबॉल स्पर्धेत गडचिरोली जिल्हा फुटबॉल संघानं अमरावती संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावलं. कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर यांना आश्वासित केलेला थकीत कोरोना भत्ता तत्काळ द्यावा या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचारांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जिल्हाभर प्रशासन विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी आदींनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. गडचिरोली शहरातील रामनगर येथील पंचशील बुद्ध विहारात अॅडव्होकेट बोधी रामटेके यांचं मुख्य भाषण झालं. संध्याकाळी नागरिकांनी रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन केलं. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान ईशा प्रंचित पोरेड्डीवार यांना मिळाला. उपाध्यक्षपदी खीरसागर नाकाडे तर मानद सचिवपदी दीपक निंबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सुनावणी घेत खताची अवैध साठेबाजी आणि जादा दराने खत विक्री करणाऱ्या 14 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करून 2 केंद्रांना सक्त ताकीद दिली. हे कृषी केंद्र संचालक साठेबाजी करून खताची कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 16 एप्रिलला पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडाण अंतर्गत गडचिरोली येथे आयोजित रोजगार मेळाव्याचं उद्घाटन राज्याचे कृषी वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झालं. या मेळाव्यात 4000 अधिक युवक युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1278 उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. आलापल्ली वनपरिक्षेत्रातील जंगलातून दुर्मिळ पक्ष्यांची शिकार करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला वनाधिकाऱ्यांनी जेरबंद केलं. त्यांच्याकडून राज्य पक्षी शेकरू उडणार खार घुबड यासह अन्य पक्षी आणि त्यांचे अवयवही ताब्यात घेण्यात आले. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे कोल्हापूरला स्थानांतरण करण्यात आले तर अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांची गडचिरोली जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्याचे वित्त व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकास कामांचा आढावा घेतला. शिवाय खरीप हंगाम 2026-27 पूर्वतयारीचीही त्यांनी माहिती जाणून घेतली. शासनाने स्वतः शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांना गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा अशी भूमिका आशिष जयस्वाल यांनी मांडली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सद्गुरू बाबा गुरुबचन सिंहजी महाराज व अन्य हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मानव

0: एकता दिनानिमित्त 24 एप्रिलला संत निरंकारी मंडळातर्फे देसाईगंज येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. त्या शिबिरात तब्बल 269 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय करून दिला. जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी शिबिराला भेट देऊन 17 वर्षांपासून अविरतपणे रक्तदान शिबिराचं आयोजन करीत असल्याबद्दल संत निरंकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीनं गडचिरोली येथे नागपूर विभागीय एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते झालं. या कार्यशाळेत नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी तसेच 76 आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक व गृहपाल सहभागी झाले होते. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: में अजनबी होते हैं, समय के साथ यादों और भावनाओं का अहम हिस्सा बन जाते हैं और ये जीवन की अनिश्चितता और मानवीय रिश्तों की सुंदरता को दर्शाता है कि अनजान लोग भी जीवन को कैसे खुशनुमा और ख़ास बना देते हैं. बिल्कुल. और जब अजनबी का साथ हो तो थोड़ी सी चूहल भी हो जाती है एक दूसरे को जानने के लिए. बहरहाल ये गाना सुनिए और ज़रा फिल्म का नाम बताइए.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. 40 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीला ESIC रुग्णालयात सुरुवात. विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो तर राज्यस्तरावर निवड झालेल्यांना नासाचा पाहणी दौरा करण्याची संधी मिळणार. आणि कुख्यात गुंड सोहराबुद्दीनच्या कथित एन्काउंटर प्रकरणी सर्व 22 आरोपी निर्दोष असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जातोय. या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले. दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले. या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो. या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यावसायिकता तयारी आणि समन्वय दिसून येतो असंही ते समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हणाले. या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाजमाध्यमांवर ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं. या मोहिमेमुळे आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आणि देशाच्या सामर्थ्याला बळकट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. लष्कर हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. ताबा रेषा आणि पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले.
1: सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर लेडीज एंड जेंटलमैन विल गो ऑन.
0: भारताची हवाई ताकदीचं महत्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल AK भारती म्हणाले. देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले.
2: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
0: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रमांतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट

कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येईल. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला. विजयकुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलशीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2026 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. या सर्वांनी सोहराबुद्दीन आणि इतर दोघांना आधी फार्म हाऊसमध्ये अवैधरित्या डांबून ठेवलं आणि नंतर त्याचा एन्काउंटर झाल्याचा दिखावा केला असा आरोप सर्वांवर होता. या प्रकरणी हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं नोंदवलं आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांनी आज मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराला भेट दिली. यावेळी त्यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. दुपारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसंच एका व्यावसायिक परिषदेत हे दोन्ही नेते सहभागी होतील. संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष लाम हे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची लोकभवनात भेट घेतील. पश्चिम बंगालमधले भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यमग्राम इथं गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आज तिघांना अटक केली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. भाजपनं या हत्येला तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तृणमूलनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे. माकप आणि काँग्रेसनंही हत्येचा निषेध केला आहे. नाशिक इथं कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेत 14,000 कोटींचे 314 सामंजस्य करार काल झाले. यातून 32,487 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलं असून त्यासाठी त्यांना आवश्यक जमीन उपलब्ध होणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. नाशिक इथं होऊ घातलेल्या देशातल्या पहिल्या आदिवासी उद्योग क्लस्टरसाठीच्या जमिनीचं हस्तांतरणही काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MIDC करण्यात आलं. यामुळे आदिवासी क्षेत्रातल्या औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळेल. नाशिक इथल्या काळाराम मंदिरात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल धर्मध्वज उभारणी सोहळा झाला. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं बाजारपेठ भागात झालेल्या रस्ता अपघातात 3 जण ठार झाले आहेत. भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सचं नियंत्रण सुटल्यानं एक सायकलस्वार आणि 2 पादचारी यांना धडक बसली. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमधल्या 3 पोल्ट्री फार्ममधल्या सुमारे 2.5 लाख कोंबड्या, 9.25 लाख अंडी आणि 28 मेट्रिक टनांहून अधिक पशुखाद्य नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. बर्ड फ्लूमुळे ही कारवाई करण्यात आली. गडचिरोलीतल्या परसवाडी इथं पोलिसांनी एका शेतावर धाड टाकून 27 लाख रुपये किमतीचा 54 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

जिथे आवाज आहे तरुणाईचा आणि विचार आहे नव्या भारताचे. आजचा विषय खूपच खास आहे मित्रांनो, कारण आज आपण साजरा करतोय नॅशनल टुरिझम डे, म्हणजेच भटकंती, अनुभव, संस्कृती आणि आठवणींचा एक अनमोल उत्सव. मित्रांनो, टुरिझम म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर ते आहे नवीन लोकांना भेटणं, नवीन संस्कृती अनुभवणं आणि स्वतःला नव्याने ओळखणं. आपला भारत देश इतका विविधतेने नटलेला आहे की इथे प्रत्येक राज्य, प्रत्येक शहर एक नवीन कथा सांगतं. कधी हिमालयाच्या बर्फात शिखरांमध्ये हरवून जायचं, तर कधी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर शांत बसायचं मज्जा करत, कधी राजस्थानच्या किल्ल्यांमध्ये इतिहास अनुभवायचा, तर कधी केरळच्या बॅकवॉटरमध्ये निसर्गाशी संवाद साधायचा. किती मजेशीर आहे ना मित्रांनो. खरं सांगायचं तर टुरिझम फक्त मजा नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा आधार देखील आहे. लाखो लोकांना रोजगार मिळतो, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, गाईड्स, कलाकार, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे टुरिझम आपल्याला एकमेकांशी जोडतं. आणि आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, वेगवेगळे कपडे घालतो तिथल्या सोशल एन्व्हायरमेंटनुसार, पण एकत्र आल्यावर जाणवतं आपण सगळे एकाच भारताचे आहोत. हो की नाही मित्रांनो. आता मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगतो. एकदा काय झालं, मी सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये ट्रेकला गेलो होतो. सकाळची वेळ, हलकं धुकं आणि पक्ष्यांचा मधुर आवाज. आम्ही वर चढत होतो आणि प्रत्येक पावलांगणीत निसर्ग जास्त सुंदर होत होता. शेवटी जेव्हा आम्ही शिखरावर पोहोचलो, ते दृश्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. खाली हिरवळ, वर निळं आकाश आणि मध्ये आपण एकदम शांत. तो पीस अनुभवताना त्या क्षणी कळलं की टुरिझम म्हणजे फक्त फोटो काढणं नाही, तर त्या क्षणात जगणं आहे. मित्रांनो, आजच्या डिजिटल जगात आपण सतत स्क्रीन समोर असतो, पण खरं आयुष्य स्क्रीनच्या बाहेर आहे. म्हणून नवीन ठिकाणी जा, नवीन लोकांशी बोला, अरे निसर्गाचा आदर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिस्पॉन्सिबल टुरिझम करा. कचरा कुठेही टाकू नका, स्थानिक संस्कृतीचा आदर करा आणि निसर्ग जपा. जग पाहायला निघालो की आपण स्वतःला स्वतःतच शोधतो. प्रवास आपल्याला बदलत नाही, तर तो आपल्याला खऱ्या अर्थाने उलगडतो. मित्रांनो, आयुष्यातील सगळ्या सुंदर आठवणी आपण फिरतानाच बनवतो, म्हणून बॅग पॅक करा, स्वप्न सोबत घ्या आणि निघा एका प्रवासाला. तर मित्रांनो, मी समर बोबडे तुमच्यासोबत युववाणीच्या या खास प्रवासात पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला नव्या विषयासोबत भेटायला खूप उत्सुक आहे, आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा असालच. तर मित्रांनो, परत भेटूया एका नव्या ऊर्जेने, नव्या विषयासोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत फिरत रहा, शिकत रहा आणि जगा मनसोक्त. नमस्कार.

0: तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग मित्रांनो, ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शेणमारे हिच्यासोबत.
1: सांजवेळ या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, या जगात इतके साहसी व्यक्ती होऊन गेलेत ना की ज्यांच्या साहसाच्या थक्क करणाऱ्या अशा कहाण्या ऐकूनही असं वाटतं की खरंच एका मनुष्यात इतकी दृढ इच्छाशक्ती, सहनशक्ती, धैर्य, निडरता कशी काय असू शकते. एका लहानशा संकटानंही घाबरणाऱ्या

आपण अशा अत्यंत धाडसी व्यक्तींच्या साहसाच्या कणभर साहस जरी आपण दाखवू शकलो ना तरी जीवनाचा कायापालट करता येतो. आता साहसाविषयी बोलताय म्हणजे मी एखाद्या सैनिकाविषयी किंवा साहसी क्रीडापटू विषयी तरी सांगणार असं तुम्हाला वाटत असणार, पण नाही मित्रांनो, मी सांगत आहे एका धाडसी स्त्री विषयी, आणि तेही दक्षिण आफ्रिकेतल्या एका गुलाम म्हणून जगावं लागणाऱ्या अशा स्त्रीविषयी. सर्वांप्रमाणेच अमानुष अत्याचार सोसत गुलामी कराव्या लागणाऱ्या त्या स्त्रीविषयी, पण त्यांचं वेगळेपण ठरतं ते त्यांनी उचललेल्या धाडसी पावलांमुळं, धाडसी विचारांमुळं आणि त्यांच्या साहसी कर्तृत्वामुळं. मग मित्रांनो, तुम्हालाही आता प्रश्न पडला असणार की कोण ती अशी स्त्री, तर तिचं नाव आहे हॅरिएट टबमन. 1822 चा तो काळ जेव्हा अमेरिकेत गुलामगिरीचा काळीमा परमचरणावर होता तेव्हाची गोष्ट. एका कृष्णवर्णीय दाम्पत्याच्या पोटी हॅरिएट यांचा जन्म झाला. 4 वर्षांची असताना आपल्या 2 बहिणींना गुलाम म्हणून क्रूरपणे खेचून नेताना त्यांनी बघितलं होतं. या प्रसंगाचा व्रण कायमचा त्यांच्या बालमनावर उमटला होता. जेमतेम 5 वर्षांच्या असतानाच गुलाम असणाऱ्या त्यांच्या आईच्या मालकानं त्यांचा सौदा केला. या 5 वर्षाच्या लहानगीनं घाबरून जोरात ओरडलं तरी कठोर शिक्षा मिळायची. किशोरवयापर्यंत गुलामीच्या जीवनाच्या अतोनात यातना सोसतानाही हॅरिएट यांच्या मनात 2 गोष्टी कायम जिवंत राहिल्या, त्या म्हणजे स्वातंत्र्याची जिद्द आणि गुलामगिरी संपवण्याचा निर्धार. एक दिवस झालं असं की हॅरिएट यांना कुणकुणू लागली की आताचा त्यांचा मालक त्यांना दक्षिण अमेरिकेतल्या दुसऱ्या मालकाकडे विकणार आहे. जिथल्या अमानुष छळाच्या थरका पुडवणाऱ्या कहाण्या सर्व गुलाम वर्गाला माहीत होत्या, पण अशातच मालकाच्या झालेल्या मृत्यूचा फायदा घेत दलदलीचा मार्ग तुडवून दिवसा दाट झाडीत लपून आणि रात्रीला पुढलं अंतर कापत अशा अनेक दिवसांच्या पायपिटींनंतर हॅरिएट शेवटी त्या गुलामगिरीतून निसटून पेनिसिल्व्हिया या गुलामगिरी नसलेल्या ठिकाणी पोहोचल्या. त्या गुलामगिरीतून आता मुक्त झाल्या होत्या. पण हॅरिएट यांच्या वेगळेपणाची सुरुवात होते ती इथूनच, कारण एका गुलामाची मुक्ती ही दुर्मिळातूनही दुर्मिळ गोष्ट त्यांच्या सोबत झाली होती. त्या आता मुक्त झाल्या होत्या. आणि मित्रांनो, अशा मुक्त झालेल्या कोणा दुसऱ्या गुलामानं पुन्हा दक्षिण अमेरिकेत मृत्यूच्या दारात परतण्याचा निर्णय घेतला असता का? नक्कीच नाही. पण इथंच तर हॅरिएट यांचं वेगळेपण ठळक होतं. मरण यातनाच्या दारातून मुक्त होऊनही आपल्या इतर बांधवांनाही त्या यातनांतून मुक्त करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. सर्वत्र गुलामगिरीचा घट्ट विळखा असताना गुलामगिरी नष्ट करण्याचा विचारही जिथं हास्यास्पद ठरला असता, तिथं हे दिव्य पत्करणारी एक स्त्री होती, तीच होती ही हॅरिएट टबमन. मग यासाठी हॅरिएट यांनी काय केलं? तर हॅरिएट या गुप्तपणे भूमिगत राहून काम करणाऱ्या एका संघटनेला जाऊन मिळाल्यात. बंधक गुलामांची सुटका करण्यासाठी त्यांनी एक जबरदस्त जाळं निर्माण केलं होतं. त्याला अंडरग्राऊंड रेल रोड असं म्हटलं जाईल. संवादासाठी सांकेतिक भाषेतले शब्दही त्यांनी ठरवले. माझ्या समस्त गुलाम बांधवांना मी सोडून आणणारच असं म्हणत 1849 मध्ये त्या पुन्हा तिथंच परतल्यात. त्याच शेतात, त्याच मालकाच्या राज्यात जिथं त्यांनी गुलामगिरीच्या यातना सोसल्या होत्या. त्यांनी तब्बल 13 वेळा दक्षिण अमेरिकेत जाऊन 70 हून अधिक गुलामांची मुक्तता केली. विचार करा, इतक्या वेळा गुप्त मार्ग वापरून धोका पत्करत इतक्या गुलामांची मुक्तता करणारी ही एक स्त्री, काय प्रचंड मनोबल लागत असेल ना. जिथं एका गुलामालाही मुक्त होणं अशक्य प्राय, तिथं इतक्या गुलामांची सुटका करून देणारी ही स्त्री. आणि म्हणूनच त्यांची ही अचंबित करणारी कामगिरी पाहून एका सैन्य अधिकाऱ्यांना तर त्यांना गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी बोलावून घेतलं. अमेरिकेत यादवी युद्ध पेटलं होतं तेव्हा युनियन आर्मीसाठी हेरगिरी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. उत्तर अमेरिका जिथं गुलामगिरी संपवण्याच्या मताची होती, तिथं दक्षिण अमेरिकेला मात्र गुलामगिरीची रीत कायम हवी होती. आणि याच दक्षिण अमेरिकेतल्या सैन्यांना कॉन्फिडरेट सैन्य म्हणत असत. हे कॉन्फिडरेट सैन्य कुठं कुठं आहेत, त्यांची तळ कुठं आहेत, कुठं पूल बांधले आहेत, शस्त्र लपवली गेली आहेत, याची अगदी अचूक माहिती हॅरिएट या पुरवत असत. संपूर्ण तयारीनंतर 1863 मध्ये पार पडलेली हॅरिएट यांची अत्यंत धाडसी योजना म्हणजे कॉम्बाही नदी धाड. 2 जून 1863 चा तो दिवस, साऊथ कॅरोलिना राज्यातील हजारो गुलामांचं आयुष्य बदलण्याचा तो दिवस, 3 मोठ्या सशस्त्र बोटी कॉम्बाही नदीतून पुढे सरकत होत्या.

0: आणि नेतृत्व करणाऱ्या होत्या हॅरिएट टबमन. कॉन्फिडरेट सैन्यांनी पाण्यात जागोजागी स्फोटक पेरली होती. हॅरिएट यांनी ताऱ्यांच्या दिशेचा अभ्यास करून योग्य त्या दिशा बघून ठेवल्याच होत्या आणि त्याचनुसार स्फोटकांना टाळून किंवा निकामी करत करत त्या जहाजांना पुढे मार्ग दाखवत होत्या आणि शेवटी जहाज किनाऱ्यावर पोहोचताच तोफा डागण्यात आल्या. अंधारात एकच धुमाकूळ झाला. शत्रू सैन्यास अवधीच मिळाला नाही आणि शेकडो गुलाम शेतातून धावत येऊन जहाजाकडे धावले. एकीकडे हल्ला चढवत तंबाखू आणि अफूची शेत उद्ध्वस्त केली गेली आणि तब्बल 700 अधिक गुलामांना घेऊन हॅरिएट यांच्या खंबीर नेतृत्वाखालची ती जहाज सुखरूप परत निघाली. मित्रांनो, आजही इतिहासात ही मोहीम कॉम्बाही नदी धाड या नावानं प्रसिद्ध आहे आणि या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या हॅरिएट टबमन या साहसी स्त्रीचं नावही इतिहासात अजरामर झालं. 10 मार्च 1913 या दिवशी लोकांना गुलामगिरीतून मुक्तता देण्यासाठी पुढे सरसावलेल्या या लढवई या स्त्रीनं देह त्यागला. अमेरिकी सैन्यांनी त्यांना लष्करी इतमामात मानवंदना दिली. त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं. $20 नोटेवर त्यांचा फोटो छापण्यात आला आणि मित्रांनो, अमेरिकी चलनावर दिसणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय स्त्री ठरल्या. तर अशा या साहसी धाडसी हॅरिएट टबमन यांचा जीवनानुभव. मनात जर दृढ इच्छाशक्ती असेल तर या जगात कुठलीच गोष्ट करणं ही अशक्य प्राय नाही हेच हॅरिएट टबमन यांच्या जीवनानुभवातून समजतं. मग मित्रांनो, आजच्या सांजवेळ मालिकेत इतकंच. पुन्हा भेटूयाच सांजवेळ मालिकेच्या पुढील भागात एका नवीन कथेसह, नवीन व्यक्तीसह, नवीन विचारांसह. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो संपदा शेणमारे हिच्या आवाजात सांजवेळ ही मालिका. तर वेळ झाली आहे वेगळ्या वाटा या मालिकेची. चला तर मग ऐकूयात युवा वक्ता अजिंक्य धासरकर यांची स्वर्णिमा कमलवारीने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेत आपण अजिंक्य धारसकर या युवा मित्रासोबत बातचीत करणार आहोत. अजिंक्य धारसकर या आपल्या युवा मित्राने रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं असून युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम मधून त्याने मास्टर्स केलंय. त्यासोबत तो उत्तम छायाचित्रकार आहे, संगीतकार आहे आणि गायक सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तो युवा वक्ता देखील आहे. तर अजिंक्य, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: तू 2021 पासून वक्ता म्हणून तुझी जर्नी सुरू केलीस,
3: बरोबर?
2: तर या सगळ्याची सुरुवात कशी झाली?
3: आपल्या मराठी घराण्याला एक आशीर्वाद असा दिला आहे की आपले आजी आजोबा आई बाबा हे आपल्याला लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतात. सो त्याच्यात इंटरेस्ट पहिल्यापासूनच होता.
2: ओके.
3: आणि टीव्हीवर मूवी किंवा कोणती सिरियल बघण्यापासूनची सुरुवात झाली. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात माझे गुरु आले जे होते सुमंत टेकाडे आणि ते सुप्रसिद्ध वक्ता होते. सो त्यांचा सहवास मला खूप लाभला. त्यांच्याकडनं खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्हणजे इतिहासाचा अभ्यास खरं तर त्यांच्या सहवासात माझा सुरू झाला की सहसंदर्भ दस्तावेज वाचणं, पत्रव्यवहार वाचणं, योग्य त्या लेखकाचं बुक्स वाचणं आणि सगळं करणं. आणि 2021 ला ते आम्हाला सोडून गेले कोविड काळात. सो तो एक खूप मोठा पर्सनल लॉस होता. आणि मग तेव्हा वाटलं की त्यांनी जी मोहीम सुरू केली आहे की ते जागोजागी जायचे, महाराजांबद्दल सांगायचे, यंगस्टर्सला मोटिवेट करायचे. सो असं वाटलं की नाही, ही मोहीम सुरू राहिली पाहिजे. सो मग सुरुवात तशी झाली. सुमंत सरांचं पहिलं व्याख्यान सुद्धा काटोलला झालं होतं. सो माझं पण पहिलं व्याख्यान सुदैवाने काटोलात झालं. आणि मग तिकडनं मग हळूहळू छोट्या मोठ्या शाळांमधनं मला बोलवणं येत गेलं आणि मग मी UKला गेलो. सो मग UKला गेल्यानंतर तिथल्या ज्या हिंदू संस्थानिका होत्या त्यांनी जॉईन केल्या होत्या, त्यांना कळलं की या मुलाला बोलता येतं. तर मग तिथे संधी मिळणं सुरू झालं आणि मग विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे बनतंय तिकडे त्याच्या कमिटीमध्ये मी होतो. सो तिकडे पण मग काहीतरी आयोजित करण्यात यायचं ज्यात मी बोलायचो, सांगायचो मुलांना. असा तो प्रवास सुरू आहे आणि सुरू राहील.
2: ओके. तू छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतोस, संभाजी महाराजांवर बोलतोस आणि बाजीराव पेशव्यांवर पण बोलतोस, तर स्पेसिफिकली हे तीन व्यक्तिमत्व निवडण्यामागे काही कारण आहे का?
3: जसं माझ्या समोर येत गेलं तसं मी वाचणं आणि बोलणं सुरू केलं.
2: ओके.
3: पण त्याच्या मागे जर आज मला कारण द्यायचं असेल किंवा एक डायरेक्शन द्यायची असेल तर ती अशी आहे की 2007 2017 ते 2019 मी माझ्या आयुष्यात काही फेल्युअर्स एक्सपिरियन्स करत होतो.
4: ओके.
3: आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा आहे की तुम्हाला

0: तुमच्या फेल्युअर्सला ऍक्सेप्ट करण्याची शक्ती देतं, तुम्हाला तुमच्या अंतर्मनात झाकण्याची शक्ती देतं. सो तिकडनं मग मी शिवाजी महाराजांचं चरित्र आत्मसात करणं सुरू केलं आणि मी माझ्या फेल्युअर्सला ओव्हरकम केलं. मी खूप त्याच्यानंतर मग वेग धरला आणि मी पुढे चालत गेलो. आणि मग होत असं की मग पुढे संभाजी महाराज आणि पर्सनली मी थोडासा असा रिजिड आणि नॉट रिजिड बट एक हेडस्ट्रॉंग माइंडसेटचा मुलगा आहे की कोणताही प्रॉब्लेम आला तर असं पळून जायचं नाही, हेड ऑन फेस करायचं. आणि सो त्या ह्याच्यात शंभूराजे थोडेसे आपले वाटायला लागले. सो त्यांच्याबद्दल वाचणं सुरू झालं. मग मी खूप काय म्हणतात त्याला खूप अग्रेसिव्ह झालो होतो माझ्या अप्रोचेसमध्ये, माझ्या मतांमध्ये खूप अग्रेसिव्ह झालो होतो की जे पटत नाही ते नाही पटत, जे पटतं ते पटतं. आणि मग एक गोष्ट कळली की तुमच्याकडे बळ आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, यू नीड अ डायरेक्शन. आणि मग तेव्हा बाजीराव पेशव्यांचा विषय माझ्या समोर आला. तर बाजीराव पेशव्यांमध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य असं आहे की आमचा मंगळ खूप पॉवरफुल आहे, खूप एक्स्ट्रीम पॉवरफुल मंगळ आहे. सो बाजीराव पेशव्यांचा मंगळ इतका स्ट्रॉंग होता तर त्याला दिशा देण्याचं काम हे शाहूराजांनी केलं होतं. तर शाहूराजांचं गुरुबळ खूप चांगलं आहे, त्यामुळे मला जेव्हा बाजीराव पेशवे कळले तेव्हा मी माझ्या गुरूंच्या जास्त क्लोज झालो. सो दॅट आय कॅन गेट अ गुड डायरेक्शन इन लाईफ. त्यामुळे मग असे हे तीन पात्र माझ्या खूप जवळचे आहेत.
1: आजच्या युवा पिढीला या तिघांकडनं काही शिकायचं असेल तर तू स्पेसिफिकली अशा कुठल्या गोष्टी सांगशील की ज्या त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत?
0: तशा तर खूप गोष्टी आहेत, पण काही बेसिक गोष्टी जर मला तुम्ही विचारत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे कशालाही घाबरायचं नाही. या तिन्ही व्यक्तिमत्वांकडनं तुम्ही तुमचा धर्म काय आहे हे शिकू शकता. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून तुमचा धर्म काय आहे, तुम्ही जिथे काम करता तिथे तिथले कर्मचारी म्हणून तुमचा धर्म काय आहे, समाजासाठी तुमचा धर्म काय आहे, कुठे तुम्हाला उभं राहायला पाहिजे, तुमच्या समोर अन्याय होतो आहे शांत बसणं हे आपल्या याच्यात नाही आहे हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. तुमच्या व्यक्तिगत जीवनात तुम्ही 100 गोष्टी शिकू शकता त्यांच्याकडनं. फॉर एक्झाम्पल आपण कोणत्या एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकतो आणि आपल्याला असं वाटतं की इकडनं आपण बाहेरच नाही निघू शकत आणि वी गिव्ह अप. महाराजांच्या आयुष्यात आपल्याला हे शिकायला मिळतं की अशा प्रसंगातनं महाराज निघाले आहेत जिकडे अंत दिसत होता आणि तिकडनं सुद्धा महाराजांनी मार्ग काढला. सो या स्टोरीज खूप इन्स्पायरिंग असतात. इफ यू आर स्टक इन अ प्रॉब्लेम, तुम्ही या अशा लोकांकडनं आदर्श घेऊन त्या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन काढू शकता, एक खंडाला ऊर्जा मिळतं तुम्हाला. सो या गोष्टी शिकणं अत्यावश्यक आहे. आणि तुमच्या देशाबद्दल तुम्हाला प्रेम वाटतं, सो देशासाठी तुम्ही काय करू शकता या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला शिवचरित्र किंवा शंभूचरित्र वाचताना मिळायला लागतं की तुम्हाला सुचतं की अच्छा आपण हे करू शकतो, अच्छा आपण हे करू शकतो. ते सगळं सोडा, मी एक चांगला नागरिक होईन ही सुद्धा प्रेरणा या तिघांच्या चरित्रामध्ये आपल्याला मिळते.
1: आपल्या इतिहासाविषयी आणि या तीन थोर व्यक्तींविषयी बरेच मिसकन्सेप्शन आहेत जे आपण सतत ऐकत असतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं.
0: बरोबर.
1: तर तू गेल्या 5-6 वर्षांपासून सगळ्याचा अभ्यास करतोयस, यावर बोलतो आहेस, तर या सगळ्याविषयी तू काय सांगशील?
0: माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट असते की तुम्ही प्लीज वाचन करा. तुम्ही काय म्हणतात त्याला ऑथेंटिक व्हेरीफाईड सोर्सेस मधनं तुम्ही वाचा.
1: काही ऑथेंटिक सोर्सेस तू सांगू शकलास आता या प्लॅटफॉर्मवर?
0: ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी गजानन भास्कर मेहेंदळेंचं तुम्ही सगळे पुस्तकं आणि त्यांचं सगळं काम वाचू शकता. म्हणजे त्यांचा एक एक वाक्य त्यांनी सहसंदर्भ दिलाय की हे कुठून आलं, या गोष्टीचा रेफरन्स काय, हे कोणत्या पत्रातनं आपल्याला कळलं. आता उदाहरणार्थ एक खूप मोठा गैरसमज असा असतो की अजूनही लोक म्हणतात की शिवाजी महाराज हे निराक्षर होते, वाचता यायचं पण लिहिता यायचं नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे. तर मी आता पुण्याला होतो आणि तिथे लोकांशी असंच बोलत होते आणि त्यांनी मला हेच म्हटलं की हो पण महाराष्ट्र निराक्षर होते. तर त्यांना तिथे मला गजानन भास्कर मेहेंदळेंच्या पुस्तकातनं संदर्भ देता आले की नाही नाही नाही हे इथे संदर्भ आहे जिथे महाराजांनी दाखवलं की हा मला लिहिता येतं, तर वाचन करा तुम्हाला सगळं कळेल. सहसंदर्भ गोष्टी वाचा, समकालीन जे लिहून ठेवलं आहे, बखरी आहेत, त्यातनं तुम्हाला खूप गोष्टी कळतात.
1: एखादा अविस्मरणीय अनुभव शेअर करू शकला असता?
0: 2017 मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयर मध्ये होतो आणि माझं एन्टायर दुसरं सेमेस्टर बॅक होतं. मला मी पासच नव्हतो होऊ शकत, मला येत सगळं होतं. मी लहानपणापासून हुशारच होतो म्हणजे मला कळतं सगळं, पण मला माहित नाही एक्झाम फिअर होता की काय होता, मला लिहिता येत नव्हतं. मी फेल होत गेलो. मग दुसरं वर्ष मी खूप कसं तरी मिनिमम 1-2 विषय काढून सेकंड इयर मध्ये गेलो. सेकंड इयर मध्ये गेल्यानंतर पूर्ण थर्ड सेमिस्टर बॅक होतं, फोर्थ सेमिस्टर बॅक होतं, मी परत ड्रॉपआउट झालो. सो अकॅडमिक इयर 2019-20 मी परत ड्रॉपआउट होतो आणि त्यावेळेस मी शिवचरित्र पूर्ण असं म्हणजे असं पोथीसारखं मी घेऊन बसलो. त्या गोष्टी इतक्या मला इन्स्पायर करून गेल्या की 2020 स्टार्टिंगला जानेवारीमध्ये जी परीक्षा झाली त्यात मी 13 विषय एका अटेम्प्ट मध्ये काढले. म्हणजे 9-12 एक पेपर द्यायचो, 2

0: तो एक पाच दुसरा पेपर द्यायचो एका दिवशी आणि सगळे विषय निघाले आणि त्याच्यानंतर मग देर वॉज नो गोईंग बॅक. मग मी थर्ड इयर मध्ये गेलो, थर्ड इयर व्यवस्थित काढलं. फोर्थ इयर मध्ये गेलो, जे डेझर्टेशन असतं ते डेझर्टेशन आय थिंक मी खूप कमी मुलांपैकी एक आहे ज्यांनी स्वतःचा डेझर्टेशन डिझाईन केलं आणि तो प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केला. फक्त केलं नाही, त्यातनं काही नवीन शोधून काढलं, त्याचा पेटंट घेतला. मग युकेला जायची संधी आली, मग मी युकेला गेलो. तिथे सुद्धा मी छान एक प्रोजेक्ट केलं, त्यात सुद्धा मी काहीतरी शोधून काढलं. त्याचा पेटंट मी तिकडे न घेता मी भारतात घेतलाय, कारण की हा माझा देश आहे, मला तिकडच्या लोकांना नाही द्यायचं काही. सो त्याचा पेटंट घेऊन मी इथे आलो आणि आता परत शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती किंवा त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन पुढची उडी घ्यायला चाललो आहे. पीएचडी करायची इच्छा आहे कोणत्या चांगल्या युनिव्हर्सिटी मधून. सो काम थांबणार नाही कधी, स्वतःची कंपनी टाकतो आहे आज. पण एक वेळ अशी होती की जेव्हा वाटत होतं की आपला करिअर संपलं, आता काही पुढे होऊच नाही शकत. दोन वर्ष मी ड्रॉपआउट आहे, मार्क चांगले नाहीये, कोण नोकरी देईल मला. सो पण तिथून लढायला सुरुवात केलं ते आज मी इथे तुमच्या समोर बसलो.
1: ही सगळी व्याख्यानं करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे सगळ्यांनी तुला तुझं आयुष्य डेव्हलप करायला पण मदत केली आहे.
0: बरोबर.
1: सो ह्या सगळ्याबद्दल काय सांगशील, म्हणजे त्यांच्या असे कुठले पर्सनॅलिटी ट्रेट्स तुला कामात आले तिघांचेही, ते थोडक्यात सांगू शकलं असतं.
0: मी शंभूराजांबद्दल तुम्हाला एक कथा सांगतो.
1: येस.
0: शंभूराजांची बुद्धिमत्ता म्हणजे अफाट, जिथे लोक विचार करायला थांबतात तिथे शंभूराजे विचार करणं सुरू करतात. तर कथा अशी आहे की औरंगजेब हा दक्षिणेत उतरतो आहे 7 लाखाची फौज घेऊन, हे माहिती आहे. त्या याच्यात औरंगजेबाला कोण कोण इथे मदत करणार होतं, पोर्तुगीज मदत करणार होते, मुंबईला इंग्रज मदत करणार होते, जंजिराकडचा सिद्धी मदत करणार होता. तर शंभूराजांनी ठरवलं की यांना एक एक दणका द्यायचा आणि शंभूराजांची एक जबरदस्त तुकडी तुटून पडली जंजिरावर. तर तिथे तो पूर्ण त्याचा सगळा मुरुड जंजिरा दंडा राजपुरी हा सगळा त्याचा पूर्ण प्रदेश जाळून खाक केला. पण जंजिरा किल्ला हा जिंकता नाही आला आणि शंभूराजांकडे तेवढा वेळ नव्हता. दुसरं कळलं की हा इंग्रज मदत करतो आहे, तिकडनं ते मुंबईला गेले, तिकडे त्यांचा कार्यभाग जाळला. मुंबई जिंकणं एवढंस सोपं नाही, जंजिरा जिंकायला आता आपल्याकडे वेळ नाही, कारण औरंगजेब येतोय. मग करायचं काय? म्हणजे जंजिरा आणि मुंबईमध्ये काही आहे का? कारण हा सिद्धी आहे, याला समुद्र जवळचा आहे, याच्यावर जर हल्ला केला तर हा समुद्रावरनं आपले गलबत काढतो आणि मुंबईला पळून जातो इंग्रजांकडे. इंग्रज पण तेच करतात. तर म्हणे मुंबई आणि जंजिराच्या मध्ये काही आहे का? महाराजांना सांगितलं की तिथे एक एलिफंटा नावाचं बेट आहे, तर म्हणे ताबडतोब तिथे पाठवा माणसाला. ते बेट होतं अरब लोकांच्या हातात. तर अरबस्तानला एक माणूस पाठवला महाराजांनी, आपला वकील पाठवला, तिकडे जाऊन त्या बेटाची बोली लावली, ते बेट विकत घेतलं आणि एक वर्षाच्या आत तिकडे एक दुर्ग उभारला. तिथे दौलत खानाचं पथक ठेवलं आणि त्यांना सरळ आदेश होते की इकडनं इंग्रजांचं जहाज येऊ किंवा इकडनं सिद्ध्यांचं जहाज येऊ, परस्पर बुडवा, मला विचारायला येऊ नका. पुढच्या 8-8 महिन्याचे पगार देऊन टाकले शंभूराजान. म्हणजे ही त्यांची बुद्धिमत्ता आहे की एका बाजूला सिद्धीला कोंडून ठेवलं, एका बाजूला इंग्रजांना कोंडून ठेवलं आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला. मग फायनली तिथे पोंड्याच्या किल्ल्याच्या असं म्हणतात ते युद्ध झालं. तर त्या युद्धाचं पण वर्णन असं आहे आणि हे पोर्तुगीजांनी केलं की एखादं वादळ परवडलं, एखादा झंजावात परवडला, पण शंभूराजांचं आक्रमण आम्हाला सहन करता आलं नाही. म्हणजे अशी एखादी सुरंग लावून आपण अशी भिंत फोडत जातो, असे शंभूराजे त्या सैन्यात घुसले होते. आणि हे आपण वर्णन नाही करत, हे त्यांनी लिहून ठेवलं, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.
1: खरं म्हणजे आपण छत्रपती संभाजी महाराजांकडनं दूरदृष्टी आणि मल्टीटास्किंग शिकू शकतो. अगदी आजच्या गोष्टींना रिलेट करायचं झालं तर,
0: बरोबर,
1: तू एक छान फोटोग्राफर सुद्धा आहेस, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तुझं पॅशन आहे, तर ते तू परसिव्ह करतोस. त्याचबरोबर तू छान संगीतकार आहेस, गातो सुद्धा उत्तम. सो ह्या सगळ्या गोष्टी तू मॅनेज कसं करतोस?
0: आय लाईक टू कीप माय प्रोफेशन वेगळं आणि ह्या सगळ्या माझ्या हॉबीज आहेत. सो म्हणजे म्युझिक आहे, फोटोग्राफी आहे, या सगळ्या माझ्या हॉबीज आहेत. सो या माझ्यासाठी एक स्ट्रेस बस्टर किंवा एक रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी सारख्या असतात. जंगल पर्सनली मला फिरायला प्रचंड आवडतं. मी तुम्ही मला आजही फोन करून कोणी विचारलं की चालतोस का, मी नेहमी तयार असतो. आणि बेसिकली तुम्ही जंगलात का जाता, मला खूप शांत वाटतं तिकडे जाऊन. म्हणजे मला असं वाटतं की मी खूप कनेक्टेड आहे नेचरशी आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या इन्स्पायर करून जातात. फॉर एक्झाम्पल, एखादा तुम्ही पक्ष्याला बघता जो घरटा बांधतोय आपलं. सो मी असाच एकदा अंबाझरी एरिया नागपूर, तर तिथे एका पक्ष्याचं घरटं मी बघायला रोज जायचो आणि एकदा खूप जोरदार पाऊस आला आणि ते घरटं पडलं. ही डिडंट गिव अप. त्यांनी परत ते बांधलं, परत छान अजून घट्ट बांधलं. तर मग तोच पिरियड होता जेव्हा मी ड्रॉपआउट होतो आणि हे सगळं होतं. तेव्हा कळलं की यार हा तर पक्षी आहे आणि पक्षी असूनही हा प्रयत्न हरत नाहीये, मी तर मनुष्य आहे, मी का हरू. सो असे छोटे छोटे इन्स्पिरेशन जंगलामधून मिळतात. एक थ्रिल मिळतं जेव्हा तुम्ही वाघाला बघता. पर्सनली आता मी परवा सुद्धा वाघ बघून आलो. आणि म्युझिक पहिल्यापासून होता, पण कॉलेजमध्ये एक स्टेज मिळाला, सो परफॉर्मन्स सुरू झाले आणि त्यासोबत मग इंटरेस्ट

0: असं एखादं वाद्य शिकलो तर पियानो शिकलो. मग युकेला गेलो होतो तर तेव्हा पियानो घेऊन नाही जाता आला मला आणि तिकडे घेणं खूप महाग पडत होतं. सो तिकडे गिटार शिकलो आणि छोटी मोठी कुठे ना कुठे संधी येत राहते जिथे जाऊन आम्ही गाणं म्हणतो मजा करतो. सो इट्स मोर लाईक अ स्ट्रेस बस्टर फॉर मी आणि होऊन जातं मॅनेज.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय मेसेज देशील?
0: मस्त सगळा, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं शिका. तुम्ही सतत हा प्रश्न स्वतःला विचारा की मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. आईबाबांची काळजी घ्या, लोकांची नीट राहा आणि डोंट स्टॉप युअर सेल्फ इफ यू थिंक दॅट मला ही गोष्ट करायची इच्छा आहे. काही नवीन करायला घाबरू नका. बी बोल्ड इनफ की तुम्ही काही रिस्क घेऊ शकता.
1: तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास मजा आली मला पण. थँक्यू सो मच.
0: वेलकम.
1: परत भेटू नवीन विषयासोबत. चला तर मग मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतात युवा वक्ता अजिंक्य धासरकर यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे थांबण्याची. इथे थांबायची पण आपल्या आयुष्यात आपल्याला ट्रॅव्हलिंग हे अखंड करतच राहायचंय. अहो टेन्शन नका घेऊ, नाही कुठे दूर जाणं झालं तर आपण आपल्या घराच्या गार्डनमध्ये जाऊ शकतो आणि तिथपर्यंतचा ट्रॅव्हलसुद्धा ट्रॅव्हल आहे, हो की नाही? तर मित्रांनो, चला पुन्हा एकदा भेटूया नव्या ऊर्जेने. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार. आपण ऐकत होतात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम. याचे सादरकर्ते होते अतुल साखर.

0: युववाणी युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
2: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
3: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
2: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
4: जेव्हा ते माहितीसाठी, काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी, शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात, तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं, तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
3: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: छोट्यांचं मोठं विश्व.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 MHz अर्थात 558 KHz त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: फक्त त्यामध्ये जे दडलेलं ज्ञान आहे ते कुठेतरी जगासमोर यावं म्हणून ही योजना आहे. आणि त्यात उलट आपला फायदा असा आहे की याचं स्कॅनिंग केंद्र सरकार स्वतःच्या पैशाने करून घेणार आहे. एवढंच नव्हे तर ते जर जीर्णावस्थेत असेल तर त्या जीर्णावस्थेतल्या हस्तलिखितांचं संवर्धन म्हणजे कॉन्झर्वेशन ज्याला म्हणतो ते संवर्धनही केंद्र सरकार करून देणार आहे. म्हणजे आपल्याला हे कागदपत्रे मोफत संवर्धन करून मिळणार आहेत.
1: वा, भारत म्हणजे चांगला उपक्रम आहे सर, कारण की यामुळे भारताची जी ज्ञान परंपरा आहे, समृद्ध ज्ञान परंपरा आहे, ती जगासमोर यायला मदत होणार आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं जर वैयक्तिक कुणाकडे ती हस्तलिखित असतील किंवा कागदपत्र असतील तर ते सुद्धा प्रिझर्व्ह करून मिळणार आहेत. तुम्हाला काही सांगायचे काही आपल्या चर्चेत काही राहून गेले असं वाटतं तुम्हाला?
0: या निमित्तानं मी एकच सर्वांना आवाहन करू इच्छितो की जे कोणी हस्तलिखित धारक आहेत ते वैयक्तिक हस्तलिखित धारक असतील किंवा काही संस्था असतील, मठ असतील, ट्रस्ट असतील, मंदिर असतील, तर आपण सर्वांनी कृपया या अभियानात भाग घ्यावा. कारण हे अभियान म्हणजे फक्त माहिती गोळा करणे एवढंच नाही तर भारताचे परंपरागत ज्ञान जे आहे ते जगापर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला लाभते. आणि त्यामुळे आपल्याकडची माहिती ही ज्ञान भारतम ऍपवरती अपलोड करा आणि या राष्ट्रकार्यात आपला सहभाग नोंदवा. धन्यवाद
1: सर, तुम्ही फार छान माहिती दिलीत आणि मला खात्री आहे की आपले सर्व श्रोते हे ऐकत असतील आणि ते आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतील. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि आकाशवाणीशी तुम्ही संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे आभार. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन समन्वय आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

FM एकशे एकांश एक मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्या, आता सायंकाळचे 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
1: मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेती काळाची गरज याविषयी आपण सहाय्यक कृषी विकास अधिकारी विनायक केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत, परंतु कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

मंडळी आपण ऐकत आहात आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी। शेती ही आपल्या जीवनाची ओळख, संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु वाढतं रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा अतिरेक आणि जमिनीची घटती

0: सुपीकता यामुळे आज शेतीसमोर अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीमध्ये पर्यावरण आरोग्यदायी आणि खर्च कमी करणारी सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचं आरोग्य टिकून राहतं, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि मानवाच्या आरोग्यालाही फायदा होतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सेंद्रिय शेती काळाची गरज या महत्वपूर्ण विषयावर सहाय्यक कृषी विकास अधिकारी विनायक केळकर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आपण वेगवेगळ्या पद्धतीनं शेती करतो, आपल्या शेतीमध्ये वेगवेगळी पिकं घेतो आणि आपण आपल्या शेतीची प्रगती कशी होईल असे प्रयत्न आपण नेहमी करत असतो. मंडळी, जेव्हा आपण शेती वेगवेगळ्या पद्धतीनं करतो, अर्थातच रासायनिक शेती आहे, यांत्रिक शेती आहे, सेंद्रिय शेती आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारची शेती आपण करत असतो आणि आपली पिकं चांगल्यात चांगली कशी येतील असा आपला प्रयत्न नेहमीच असतो. मंडळी, आपण नेहमीच या प्रसार माध्यमांतूनही ऐकत असतो की आपली शेती जी आहे, आता आपली जमिनीचा पोत जो आहे कमी होत चाललेला आहे, तेव्हा याला पर्याय आपल्याला काय देता येईल असाही प्रश्न आपल्या समोर उभा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. मंडळी, असं आपणही बऱ्याच वेळा वाचलंही असेल, ऐकलंही असेल, आपल्या आकाशवाणीवरून सुद्धा आपण ऐकलेलं असेल की सेंद्रिय शेती जी आहे ही खूप उपयुक्त शेती आहे आणि ती शेती आपल्याला चांगलं पीक देऊन जाते आणि जे आपल्याला आहार लागतो हा आहार सुद्धा या सेंद्रिय शेतीमधून खूप पोषक असा आहार आपल्याला सुद्धा मिळतो. आपण नेहमी चांगल्यात चांगली पिकं घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सेंद्रिय शेतीमधून आपण चांगल्या चांगली कशी पिकं घेऊ याबद्दल आज आपण निश्चितच माहिती घेऊयात. आणि आजचा जो विषय आपण ठेवलेला आहे, सेंद्रिय शेती काळाची गरज, ही सेंद्रिय शेती काळाची गरज का बनलेली आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत जो आहे वरचेवर कमी होत चाललेला आहे, तिचं जे उत्पादन क्षमता आहे ही कमी होत चाललेली आहे आणि आपण आपल्या शेतीवर जो रासायनिक खतांचा भडीमार करतोय त्यामुळे ही या आपल्या जमिनीवर त्याचा परिणाम होत चाललेला आहे, तेव्हा सेंद्रिय शेती त्यामुळेच काळाची गरज बनलेली आहे आणि ही का बनलेली आहे याबद्दल आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत विनायक शंकरराव केळकर सर, सहाय्यक कृषी अधिकारी अर्धापूर सज्जा पारडी इथं सध्याला सर कार्यरत आहेत. तेव्हा सेंद्रिय शेती काळाची गरज कशी होत चाललेली आहे याबद्दल सरांकडून आज आपण निश्चितच माहिती घेऊयात. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं केळकर सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आज आपण जो विषय ठेवलेला आहे, सेंद्रिय शेती काळाची गरज, सर आमच्या शेतकरी बांधवांना सुरुवातीला हे सांगा की ही सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय बरं?
2: सेंद्रिय शेती म्हणजे आपण जी काही शेती करत आहोत त्यामध्ये रसायनांचा जास्त वापर होत आहे. विषमुक्त शेती, रसायनमुक्त शेती आणि सेंद्रिय घटकांचा वापर करून पर्यावरण व जैविक संतुलन राखून जमिनीचं पोत सुधारून केली जाणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती.
1: खूप छान सर. बरं सर, आजचा आपला जो विषय आपण ठेवलेला आहे, सेंद्रिय शेती काळाची गरज, तर सर सेंद्रिय शेती काळाची गरज म्हणजे नेमकं काय आहे बरं?
2: शेतकरी बंधूंनो, काळाची गरज याचा अर्थ असा आहे की आज आपण पाहताय वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसत आहेत. दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा आपण जे काही निविष्ठा वापरत आहोत त्या रसायनांचा वापर करून एकतर जमिनीची पोत बिघडत आहे खतामुळं आणि रसायनांमुळं माणसाचं शरीर बिघडत आहे. कशा पद्धतीचं आपण खत खात आहोत याच्यावर अवलंबून आहे की आपण कशा प्रकारे जीवन जगू शकतो. मित्रांनो, रासायनिक घटकाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर रसायन जे आहे ते वेगवेगळ्या आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या पेशीवर घातक घाला घालत आहे, वेगवेगळे जीवघेणे आजार होत आहेत. एखाद्या व्यक्तीला कशाचाही सवय नसताना सुद्धा तो सुपारी पण खात नाहीये, चहा पण पित नाहीये, काही वेगवेगळे व्यसन नसताना सुद्धा त्यांना मोठ्या मोठ्या आजारांना बळी पडावं लागत आहे. म्हणून आज मोठे मोठे दवाखाने आपल्याकडूनच भरणा होत आहे त्या दवाखान्यांचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पैशाचा अपव्यय होत आहे. अपव्यय म्हणण्यापेक्षा हे गरजेचं ठरलेलं आहे. तिथं गेल्याच्या नंतर माणूस काहीही करायला तयार होतो जीव वाचवण्यासाठी. या जीवापोटी म्हणून म्हणतो की सेंद्रिय शेती ही काळाची गरज ठरलेली आहे.
1: सर, आपण म्हणाल्याप्रमाणे सेंद्रिय शेती काळाची गरज का आहे, कारण रासायनिक शेतीमधून जे काही आपल्याला आहार मिळतो त्या आहाराचा परिणाम म्हणून की काय, सध्याला कोणत्याही शहरात गेलं तर प्रत्येक दवाखान्यामध्ये जे आहे रुग्णांची प्रचंड गर्दी बघायला आपल्याला मिळते. बरं सर, हा विषय वेगळा आहे, आपण येऊया इकडे. सर, सेंद्रिय शेतीमध्ये किंवा सेंद्रिय शेती करत असताना या सेंद्रिय शेतीमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केला जातो बरं?
2: बाबी म्हटलं तर आपण ऑलरेडी शेती

0: करतच आहोत. एकदमच आपल्याला बदल घडवून आणणं हे शक्य नाहीये. ओके, आपल्या जमिनीला सवय पडलेली आहे. मला कळते तसं जमिनीमध्ये खतांचा मारा होत आहे. दरवर्षीचा थोडा खत, दरवर्षीचा थोडा खत जमिनीमध्ये त्याचा साठा होत आहे. पर्यायानं जमिनीचं संतुलन जे आहे, जमिनीचा पोत जो आहे तो बिघडत चाललेला आहे रसायनांचा. तुम्ही जर मातीच्या कणांना जर हातात घेतलात, तुम्ही मातीच्या कणांना, तर ते कडकपणा आलेला आहे. एक उदाहरण द्यायचं जर झालं तर तुम्ही बांधावरला गवत आहे, बांधावरला जिथं की तुमची कोणतीही मशागत होत नाहीये, त्या ठिकाणचं तुम्ही गवत उपडून पहा, तो मुळासकट उपडायला लागेल, मुळासकट उपडतंय. परंतु जिथं तुम्ही मशागत करताय, तिथं रोटावेटर लावताय, सगळ्या मशीन वापरून जमीन कसण्याचा प्रयत्न करताय, त्या ठिकाणी तुम्ही तण उपडण्याचा प्रयत्न करा, मुळात तुटतात. अलग लक्षामध्ये मुळात तुटतात. याचा अर्थ असा आहे की आता नेमकं काय करावं, याला ज्या बाबी येतात त्याच्यामध्ये. आता भूसुधारक खते जे आहेत, जसं की तुमच्याकडे हिरवळीचे खतं आहेत, जसं ढ्यांचे आहे, बरू आहे, ओके, अशा अनेक हिरवळीचे खतं पण तुम्ही त्याच्यामध्ये गाडू शकता. ही एक बाब झाली. नैसर्गिक पद्धतीनं आपण जमिनीचा पोत सुधारू शकतो. दुसरी गोष्ट आहे तुमचं कंपोस्ट खत आहे. कंपोस्ट खत याच्यासाठी वापरायचं, जमिनीचा जो पोत सुधारण्याच्या पाठीमाग, त्यातल्या त्यात जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यामध्ये मदत होईल. साधारणतः उदाहरण जर घेतलं आपण तर हातामध्ये, एका हातात गौरी घ्यायची, एका हातामध्ये माती घ्या, दोन्हीवरही समान पाणी टाका, तर गौरीमधलं पाणी चांगल्या प्रकारे टिकून राहील. आज काळाची गरज ठरलेली आहे मित्रांनो. ही एक घटक आहे सेंद्रिय घटकामध्ये. दुसरं जी बाब आहे खताच्या बाबतीतच बोलायचं जर झालं, गांडूळ खत आहे. ओके, गांडूळ खत पण तुम्ही तयार करू शकताय घरच्या घरी. जे काही तुमच्या निविष्ठा अवशेष पडतात त्या अवशेषांचा वापर करून, थोडा बहुत शेणखत वापरून, एक प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जर त्याला टाकलात तर त्याच्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला गांडूळ खत पण तयार होऊन जाईल. हे गांडूळ खत आहे. हे झाले खताचे प्रकार. जैविक पद्धतीमध्ये तुम्ही कीटकनाशकांचा पण वापर करू शकता जैविक पद्धतीने. ओके, मी म्हणतोय की जैविक पद्धत जी आहे, जैविकमध्ये त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क आहे, लसूण मिरचू तंबाखू अर्क आहे, ओके, त्याच्यानंतर निंबोळी अर्क आहे, त्याच्यानंतर तुमचं जीवामृत आहे, बीजामृत आहे, हे जे काय आहेत याला नावच दिलेलं आहे. ओके, त्या पद्धतीनं निसर्गामध्ये हे सगळं अव्हेलेबल आहे. मला एक प्रश्न पडतो की शेतकऱ्यांना हे थोडंसं सांगावंसं वाटतंय की भर उन्हामध्ये, उन्हाळ्यामध्येच लिंबाच्या झाडाला लिंबोळ्या का पडतात, ते इंडिकेट करते किंवा तुम्ही, मी पडायलोय खाली, त्याचा वापर तुम्ही करा नैसर्गिकरित्या. त्याच्यासाठी काय करावं लागेल शेतकऱ्यांना, माझा एक संदेश राहील, प्रत्येक बांधावर जे काही तुमच्या लिंबोळीचं झाड आहे त्या ठिकाणी तुम्ही गोंडपाट अथराखाली, आणि रोजच्या रोज जे मे महिन्याच्या एंडिंगला जे लिंबोळ्या पडतात ते गोळा करा, आणि त्याच्यापासून तुम्ही औषध पण तयार करू शकता, आणि त्याचा जो उरलेला जो पार्ट आहे त्याला चोथा म्हणतो आपण, ते तुमच्या प्रत्येक पिकाच्या बुडाला टाकू शकताय. याच्यानं काय होईल, ओके, हे जे काही हे बाबी सांगत आहे मी तुम्हाला, लिंबोळी अर्क आहे, दशपर्णी अर्क आहे, लसूण मिरचू तंबाखू अर्क आहे, याच्या विषयावर जर गेलं, प्रत्येक बाबीचा वापर आपण करून हे जी लिंबोळी आपण वापरायला लागलो, मार्केटमध्ये भेटते असं नाही, भेटते, परंतु आपल्याकडे आहे ना, बांधावर आहे. बांधावर असताना जर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर त्याच्या माध्यमातून आपला म्हणजे पैसे जास्त लागतील तुम्हाला मार्केटमध्ये. आपल्या घरच्या घरी वापरायचं आहे. त्याची प्रोसिजर करायची जर झालं लिंबोळीच्या बाबतीमध्ये, सगळ्यांना अवगत आहे, आज चॅट जीपीटी आलेला आहे, वेगवेगळे माध्यमं आलेले आहेत, परंतु एवढंच सांगायचं आहे की बाबा प्रत्येक बाबी आपण याचा अवलंब केला तर या घटकांचा वापर करून आपण सेंद्रिय शेतीला चांगली एक चालना देऊ शकतो आणि पर्यायाने वातावरण आणि मानवाचं आरोग्य टिकून ठेवू शकतो. धन्यवाद.
1: खूप छान सर. सर आपण सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे हे सांगत असताना दहीचं आहे, बोरू आहे, आणि तसंच निंबोळी अर्क आहे, यावर बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं. बरं सर, हे निंबोळी अर्क जे आहे, हे निंबोळी अर्क सेंद्रिय शेती करताना खूप महत्वाचा अर्क आहे. तर सर, हे निंबोळी अर्क तयार करण्याची जी पद्धत आहे याबद्दल सांगा आमच्या शेतकरी बांधवांना थोडस.
0: शेतकरी बांधवांनो, निंबोळी अर्क तयार करायचं म्हणजे आपल्या बांधावरली जी काही लिंबोळी आहे गोळा केलेली, वाळलेली लिंबोळी घ्यायची आहे. ओके, त्यासाठी घटक काय काय लागतात? 5 किलो लिंबोळी लागेल, त्याच्यानंतर 10 लिटर पाणी लागेल. ओके, त्याच्यानंतर कापड लागेल एक, जेणेकरून तुम्हाला त्याचं आर्क तयार करायला मदत होईल. 10 लिटर पाण्यामध्ये 5 किलो लिंबोळी आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे. ती कशी ठेवायची आहे? त्याला आपण ठेचा म्हणतो ना, त्याला ठेचायचं, बारीक करायचं, भुकटी करायची आहे. आपल्या घरी 5 किलो लिंबोळी तयार करायला काय म्हणजे भुकटी करायला वेळ लागणार नाही. ती लिंबोळी घ्यायची आणि त्याला कापडामध्ये सैल स्वरूपामध्ये, ढिल्या ढिल्या स्वरूपामध्ये बांधायचं आहे, जेणेकरून ते पाण्यात बुडल्याच्या नंतर पाण्यात रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे. त्याला 10 लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतर त्याचा उद्या सकाळी स्क्वीज करा, म्हणजे

0: त्याला पिळून घ्यायचं आहे उद्या सकाळी, तो ऑलमोस्ट एक 9 लिटर पर्यंत जाईल. 1 लिटर ते पाणी जे आहे शोषल्या जाईल त्या लिंबोळीमध्ये, आणि बाकीचं 9 लिटर झालेलं त्याच्यामध्ये 9 लिटर झालं उलट त्याच्यावर काय करायचं, 1 लिटर अजून पाणी टाकायचं, जेणेकरून 10 लिटर ते द्रावण तयार होईल. आपण या 10 लिटर मध्ये 5 किलो लिंबोळ घेतले आणि हे 100 लिटर मध्ये मिक्स करायचं आहे दुसऱ्या पाण्यामध्ये. हे झालं 5% लिंबोळी अर्क, आणि त्याच्या आपण फवारणीसाठी वापरू शकताय. म्हणजे 100 लिटर मध्ये जेवढ्या काही पंप होतील त्या पद्धतीनं आपण फवारू शकताय.
1: सेंद्रिय शेती काळाची गरज या विषया अनुसरून मार्गदर्शन करताना आपण खूप चांगली अशी माहिती देत आहात. बर सर, पुढचा एक प्रश्न तुम्हाला मला असा करायचा आहे की ही जी सेंद्रिय शेती आहे, या सेंद्रिय शेतीमुळे नैसर्गिक जे पर्यावरण आहे या पर्यावरणाचं संवर्धन कसं होतं, बरं याबद्दल शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: नैसर्गिक संवर्धन म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं की जिथं काही तुम्हाला जी बाब वापरायची नाही, जसं की पहिले म्हटल्याप्रमाणे किंवा जे काही तुमचे यंत्रसामग्री आहे, यंत्रसामग्री वापरून आपण जमिनीतला जे काही जीवाश्म आहे ते आपण नष्ट करत चाललो आहोत. एक उदाहरण जर द्यायचं झालं तुम्हाला तर गौरी आहे, जीवन कसं तयार होतं, गौरी आहे, गौरीला तुम्ही जर गौरी कशी तयार होईल, ज्यावेळेस शेण पडतं जमिनीवर, शेण पडलं आणि तुम्ही एक 3-4 दिवसानंतर बघितलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अळ्या तयार झालेल्या दिसतील. बरोबर आहे, अळ्या तयार झालेल्या दिसतील. इथं कुठं आलं जीवन मग? या ठिकाणी जे काही घटक तिथं कारणीभूत ठरले, त्याच्यासाठी तुमचं पाणी आहे त्या याच्यामध्ये गौरीमध्ये, हवा आहे, उष्णता आहे, जमीन आहे आणि वरून आकाश आहे, या सगळ्या पंचमहाभूतांचा एकत्रित आल्यामुळे तिथं जीवन तयार झालेलं आहे. याच्याच आधारे तुम्ही जर विचार केला, जसं की तुम्ही शेतीमध्ये वापरत असताना मी आताच बोललोय तुम्हाला, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत जसं की रायझोबियम आहे, PSB आहे, हे जे घटक आहेत जमिनीमध्ये राहिले जे खत आहेत ते उपलब्ध करून द्यायला मदत नैसर्गिकरित्या, म्हणून याच्यामुळे आपलं जमिनीचं संतुलन टिकून राहील. संतुलन म्हणण्यापेक्षा pH म्हणजे त्याचा सामू टिकून राहील. कर्ब जे कमी झाले, आज सेंद्रिय कर्ब म्हणतो आपण, 0.05% खाली आलेलं आहे. माती तपासणी केल्याच्या नंतर आपल्याला कळेल ते. माती तपासणी करणे हे तर हे वेगळा विषय झाला, परंतु आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये तर सेंद्रिय कर्ब वाढणं म्हणजे आपण पर्यावरणाशी संतुलित आहोत असं ठरेल. जेवढा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब वाढेल जमिनीचं, कर्ब वाढण्यासाठी मी आता जे घटक सांगितले तुम्हाला, गांडूळ खत आहे, शेण खत आहे, कंपोस्ट खत आहे, त्याच्यानंतर हिरवळीचे खत आहेत, हे घटक सेंद्रिय घटक ज्यावेळेस जमिनीत जातील, इव्हन तुमचा ऊसाची पाचट आहे, ओके, आम्ही शेतकऱ्यांना सांगत असतो बांधावर जाऊन किंवा तुमची जी काही पाचट जाळू नका, जाळल्यामुळे तुमचं जे काही जीवन आहे जमिनीतलं ते नष्ट होत चाललेलं आहे. त्याच्यासाठी सल्ला राहील शेतकऱ्यांना किंवा जे काही तुमची पाचट आहे एका सरीतली काढा, दुसऱ्या सरीत दाबा, तिसऱ्या सरीतली काढा, चौथ्या सरीत दाबा आणि तुम्ही त्याला पाणी जर दिलं तर तुमच्या टनानिशी तुमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खत तयार होईल. याच्यामुळे आपण संतुलन राखू शकतो.
1: बरं सर, जाता जाता एक मला प्रश्न तुम्हाला असा करायचा आहे, आपण सेंद्रिय शेतीबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं सर, या सेंद्रिय शेतीबद्दल जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल? बरं,
0: सल्ला द्यायचा म्हटलं तर एकच सांगेल, शेतकरी बंधूंनो, आपल्याकडं खूप साऱ्या जमिनी असतील, ओके, कोणाकडे 5 एकर असेल, कोणाकडे 10 एकर असेल, कोणाकडे 20 एकर असेल, ओके, त्यापैकीच कमीत कमी 1-2 गुंठे 3 गुंठे 4 गुंठे जमीन जर तुम्ही स्वतःच्या फॅमिलीसाठी जर ठेवलात, ज्याच्यावर आपल्याला सेंद्रिय पद्धतीनं तुम्ही तिथं भाजीपाला उगवू शकताय, याच्या माध्यमातूनच आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रसायनांचा शिरकाव होत चाललेला आहे. हे जर तुम्ही स्वतःसाठी केलात, पर्यायाने तुम्ही इतरांसाठी पण त्याच्यासाठी हातभार लावणारच आहात. एवढंच सांगू इच्छितोय, जर तुमच्या जमिनीपैकी आणि तुमचं पाहून इतर पण करायला लागतील, हे या दिवसाचा सल्ला राहील. तुमचं जे काही जमिनीचा भाग आहे, एक तुम्हा फॅमिलीला समोर ठेवा, आपल्या कुटुंबाला समोर ठेवा, दवाखान्याचा विचार करा, दवाखान्यामध्ये आपला प्लेट कशी राहिली पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीचं खाताय याच्यावरच अवलंबून आहे की कोणकोणत्या दवाखान्यात जायचं का नाही ते, ओके. तुमची प्लेट जर रंगीत असेल, विषमुक्त असेल, रसायनमुक्त असेल, तर आणि तरच आपण येणाऱ्या भविष्यामध्ये टिकाव धरू शकाल. धन्यवाद.
1: खूप छान सर आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेतीबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद, नमस्कार.
2: आताच आपण सहाय्यक कृषी अधिकारी विनायक केळकर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. विषय होता सेंद्रिय शेती काळाची गरज.

आपण ऐकत होतात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 8 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. रात्री 11:11 पर्यंत आपण हे कार्यक्रम ऐकू शकाल. प्रतीक्षा, वाद्य संगीतात.

मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या काही क्षणातच.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी टीव्हीके पक्षाची भाकपला पाठिंब्याची विनंती। बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार। नितीशकुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी। आणि भारत आणि व्हिएतनाम जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांचं प्रतिपादन। ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा गौरव केला जातोय। याविषयीचा सविस्तर वृत्तांत आता ऐकूया।
1: ऑपरेशन सिंदूर मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन म्हणाले। दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या संदर्भात म्हणाले। या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा बोधचिन्ह असलेला DP समाज माध्यमांवर ठेवला आहे। देशातल्या नागरिकांनीही हा DP ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीची कल्पना आली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं आहे। पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित

0: नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. ताबा रेषा आणि पाकिस्तानसोबतच्या सीमारेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारत कारवाई करू शकतो हे यामधून दिसून आल्याचं लष्कराच्या मोहीमविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले.
1: सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. इंडियाज फाइट अगेंस्ट टेरर, लेडीज एंड जेंटलमैन, विल गो ऑन.
0: भारताच्या हवाई ताकदीचं महत्व यामुळे पुन्हा एकदा दिसून आल्याचं हवाई दलाच्या कारवाई विभागाचे तत्कालीन महासंचालक एअर मार्शल AK भारती यावेळी म्हणाले.
2: देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले.
3: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
2: तमिळगाव वेत्री कळघम पक्षाचे नेते CTR निर्मल कुमार यांनी आज भागपचे तामिळनाडू राज्य सचिव M वीरपांडियन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. TVK पक्षाला विधानसभा निवडणुकीत 108 जागा मिळाल्या आहेत. तसंच काँग्रेसच्या 5 आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. तरीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी TVKला आणखी 5 आमदारांची गरज आहे. त्यामुळे भाकपकडे पाठिंबा मागितल्याचं निर्मल कुमार यांनी सांगितलं. TVKने दोन्ही डावे पक्ष VCK मुस्लिम लीग यांना पाठिंबा मागितला आहे असं ते म्हणाले. रालोआकडेही पाठिंबा मागणार का या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला पक्षाचा तसा कोणताही विचार नाही असं निर्मल कुमार म्हणाले. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी आज सांगितलं. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज तिरुवनंतपुरम इथं झाली पण त्यात मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. काँग्रेसचे निरीक्षक प्रत्येक आमदाराशी व्यक्तिगत चर्चा करत आहेत. या आमदारांचं मत ते केंद्रीय नेतृत्वाला कळवणार आहेत. काँग्रेसनं या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकल्या आहेत. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पाटणा इथल्या गांधी मैदानावरल्या समारंभात झाला. विजय कुमार सिन्हा आणि नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्यासह 30 जणांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. माजी मंत्री श्रवण कुमार, श्रेयसी सिंह, डॉ दिलीप कुमार जयस्वाल, रामकृपाल यादव, नितीश मिश्रा यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार उपस्थित होते. भारतात राहणाऱ्या 2,860 बांगलादेशींना मायदेशी पाठवण्यासाठी भारत सरकार तयार आहे पण त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी बांगलादेशात प्रलंबित असल्यानं त्यांची पाठवणी पूर्ण झाली नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मायथॉससारख्या AI मॉडेलकडून उद्भवणाऱ्या संभाव्य सायबर धोक्यांपासून बँकांनी तयार राहावं असं आवाहन केंद्रीय वित्त सेवा सचिव M नागाराजू यांनी केलं आहे. मुंबईत इंडियन बँक असोसिएशनच्या जोखीम व्यवस्थापनावरच्या परिषदेत ते आज बोलत होते. अँथ्रोपिकच्या मायथॉस या AI मॉडेलमध्ये विद्यमान यंत्रणेतल्या त्रुटी शोधण्याची क्षमता आहे. त्यामुळे जगभरातल्या नियामकांनी बँकांसह इतर संस्थांना सावधगिरीचा इशारा दिल्याचं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि व्हिएतनाम हे दोन देश आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत परस्पर सहकार्यानं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं प्रतिपादन व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांनी आज केलं. मुंबईत भारत व्हिएतनाम व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. या दोन देशांनी यापूर्वीही एकमेकांच्या सहाय्यानं वेगवेगळ्या आव्हानांचा सामना केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. भारत आणि व्हिएतनाम सारख्या देशातले स्वयं उद्योजक

गुंतवणूकदार, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातले व्यावसायिक आशियाचं भवितव्य घडवतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बौद्ध धर्म हा भारत आणि व्हिएतनाम यांना जोडणारा एक दुवा असून व्हिएतनामी पर्यटकांनी अजंठा आणि एलोरा लेण्यांना भेट द्यावी, तसंच पर्यटन क्षेत्रात भारताच्या बरोबर काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत 8 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं 22 जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं 2018 दिलेल्या निकालात सर्व 22 आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबईत उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अहमदाबादजवळ नोव्हेंबर 2005 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनची हत्या झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कौसर बी हिची हत्या झाली होती. या प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार असलेल्या प्रजापती याचा डिसेंबर 2006 झालेल्या कथित एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणात फार्म हाऊसचा मालक आणि गुजरात तसंच राजस्थान पोलिसांच्या 21 अधिकारी कर्मचाऱ्यांवर एन्काउंटरचा आरोप झाला होता. दक्षिण मुंबईच्या पायधुनी भागात गेल्या महिन्यात एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या विषामुळे झाल्याची माहिती आज पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, मुलगी आयेशा आणि झैनब यांच्या विसेराच्या तपासणीत झिंक फॉस्फोरेटचे अंश आढळले. झिंक फॉस्फाईड हे औषध उंदीर आणि घुशी मारण्यासाठी वापरलं जाणारं विषारी रसायन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला रिकव्हर संघानं दक्षिण कोरियावर मात करत विश्वचषक स्टेज 2 पहिलं पदक पटकावलं आहे. दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि कुमकुम मोहोड यांच्या या संघानं दक्षिण कोरियावर 5-1 असा विजय मिळवला. येत्या रविवारी सुवर्ण पदकासाठी भारताचा सामना चीनशी होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामना सुरू असून रॉयल चॅलेंजर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 60 षटकात बिनबाद 68 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी TVK पक्षाची भाकपला पाठिंब्याची विनंती. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार. नितीश कुमार यांच्या पुत्रासह 30 जणांचा शपथविधी. आणि भारत आणि व्हिएतनाम जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं व्हिएतनामचे अध्यक्ष तो लम यांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.